नमस्कार, सुप्रभात श्रोते हो. FM बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. 5:58 झाली आहे.

आमची प्रसारण सभा आता सुरू करीत आहोत. आज आहे मंगळवार. भारतीय सौर दिनांक 10 भाद्रपद शके 1948 अर्थात 1 सप्टेंबर 2026. सभेच्या सुरुवातीला मंगलध्वनी.

भक्तिसंगीतावर आधारित अमृतधारा या कार्यक्रमात श्रोते हो आपले स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात करूया वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेल्या भोपाळीनं. गायक कलाकार आहेत पंडितराव नगरकर आणि लता मंगेशकर.

लता मंगेशकर आणि पंडितराव नगरकर यांच्या आवाजातली ही भोपाळी आपण ऐकलीत. कार्यक्रमात यानंतर ऐकूया पारंपरिक रचना. नंदू होनप यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना. गायक कलाकार आहेत रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर.

उत्तरा केळकर आणि रवींद्र साठे यांच्या आवाजातल्या या पारंपरिक रचनेनंतर कार्यक्रमात आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची ही रचना. स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

सुधा पडवाल यांच्या स्वरातली शांताराम नांदगावकर यांची रचना आपण ऐकलीत. अमृतधारा भक्तिसंगीतावर आधारित कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया साधना सरगम यांच्या स्वरातली आशिष विलेकर यांची ही रचना. संगीतबद्ध केली आहे शैलेश दाणी यांनी.

लातल्या आशिष विलेकर यांची रचना आपण ऐकली. ते संगीतबद्ध केली होती शैलेश दाणी यांनी. श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुधीर फडके आणि सहकाऱ्यांच्या आवाजातली ही रचना. संगीतकार आहेत मधुकर पाठक.

सुधीर फडके आणि सहकाऱ्यांच्या आवाजातली ही रचना संगीतबद्ध केली होती मधुकर पाठक यांनी. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातली हिंदी भक्ती रचना.

झिजला देश गौरवासाठी झिजला देश गौरवासाठी झिजला दिल्ली से

शाहीर साबळे आणि सहकाऱ्यांच्या आवाजातल्या या रचनेनंतर श्रोतेहो कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. अमृतधारा भक्तिसंगीतावर आधारित हा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त करीत आहोत. नमस्कार.

0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र। श्रोतेहो, जाणून घेऊया आजच्या काही ठळक कार्यक्रमांविषयी। भात शेतीसाठी EWD तंत्रज्ञान याविषयीच्या माहितीचा पहिला भाग आम्ही प्रसारित करू थोड्याच वेळात। कृषी वार्ता या कार्यक्रमात 6:40 6:45 पोषण आहार सप्ताह भाग पहिला, पोषक आहार आहारतज्ञ पुष्पलता डुबरे यांनी दिलेली माहिती। आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात 6:45 परिसर या कार्यक्रमात पर्यावरणपूरक आहार याविषयी श्रीमती संगीता खरात यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत भाग पहिला। 7:00 ऐशी अक्षरे रसिके या साहित्यविषयक कार्यक्रमात आभासी जग हा उमा देशपांडे लिखित ललितबंध। 7:25 दिलखुलास, 7:40 अनुरूप विवाह संस्था, 7:45 आयुष्याचा वेद आयुर्वेद हे प्रायोजित कार्यक्रम, 7:50 भावगीत, 8:15 कोल्हापूर दर्पण, 8:40 चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम, 9:00 गीतबहार, 9:30 उमंग हा NCERT प्रायोजित कार्यक्रम। श्रोतेहो, 10:00 सुगम संगीत, 10:30 गजल आपण ऐकू शकाल, 11:00 गाणं मनातलं हा फोन इन कार्यक्रम, संवादक आहेत प्रसाद देसाई। दुपारी 12:00 वनिता मंडळ या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू। या अंतर्गत आज आपण ऐकू शकाल आपुलकी या घरात या मालेत कोमल कुंभार यांनी लिहिलेली श्रुतिका आणि योग अभ्यासक मंदार आपटे यांची मुलाखत। 1:00 विविध भारतीचं प्रसारण आम्ही सहक्षेपित करू। 5:30 युवावाणी, 6:35 अमृत कलश ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष कार्यक्रम, या अंतर्गत सुरक्षित गुंतवणुकीचे पर्याय अर्थतज्ञ गजानन फडकुले यांची मुलाखत। साडेसात वाजता किसान वाणी या कार्यक्रमात कृषी संवाद अंतर्गत सेंद्रिय शेती याविषयी प्रगतशील शेतकरी प्राध्यापिका स्नेहल घोरपडे नकाते यांची डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेली मुलाखत भाग दुसरा आणि शेवटचा। श्रोतेहो, रात्री 10:30 नभोनाट्य आपण ऐकू शकाल अत्तर रक्षण, लेखक अजित एम जोशी, सादरकर्त्या गौरी लागू। श्रोतेहो, नेहमीच्या वेळेत बातम्या प्रसारित होतील। ही होती आमच्या काही आजच्या ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। आकाशवाणीच्या FM सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र। 6:40 झाली आहेत।
1: कृषी वार्ता आज या कार्यक्रमात ऐकूया भात शेतीसाठी EWD तंत्रज्ञान याविषयी माहिती। आज या माहितीचा भाग पहिला।
2: मंडळी, एकूण पावसाचं प्रमाण समाधानकारक असलं तरी त्याचं वितरण अत्यंत अनियमित असल्यानं भातासारख्या पाण्यावर अवलंबून असलेल्या पिकांसमोर मोठं संकट उभं राहिलंय। अशा बदलत्या हवामानात पारंपरिक सिंचन पद्धतीचा पुनर्विचार करून कमी पाण्यातही उत्पादन टिकवून ठेवणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करणं खूप गरजेचं झालंय। भात हे सर्वाधिक पाणी

0: पाण्याची आवश्यकता असलेलं पीक आहे. पारंपरिक पद्धतीमध्ये संपूर्ण हंगामभर पाणी साचलेलं ठेवलं जातं, ज्यामुळं पाण्याचा मोठा वापर होतो. हवामान बदल, भूजल घट, विजेचा खर्च आणि पाण्याचे कमी स्रोत यांमुळं जास्त पाणी म्हणजे जास्त उत्पादन ही संकल्पना कालबाह्य झाली आहे. त्याऐवजी गरजेनुसार पाणी हा दृष्टिकोन आवश्यक झालाय. या पार्श्वभूमीवर अल्टरनेट वेटिंग अँड ड्रॉइंग अर्थात AWD ही सिंचन पद्धत प्रभावी, शाश्वत आणि पाणी वाचवणारी म्हणून जगभर मान्यता मिळवतीये. आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्था आणि इतर कृषी संशोधन संस्थांनी या तंत्रज्ञानाचा वापर त्यांच्या प्रक्षेत्रावर तपासला आहे. भाताच्या वाढीच्या वेळेला पुरेसा ओलावा आवश्यक असतो, पण 7 ते 10 दिवस किंवा त्यापेक्षा अधिक काळ पावसाचा खंड पडला तर जमिनीतली आर्द्रता कमी होते, त्यामुळं भात पिकाची वाढ मंदावते. फुटव्यांची संख्या आणि मुळं मर्यादित राहतात, त्यामुळं झाडाची अन्नद्रव्य शोषणाची क्षमता कमी होते. फुलोरा आणि दाण्यांच्या अवस्थेत पाण्याची कमतरता, दाण्यांची संख्या कमी आणि दाणे अपूर्ण भरतात, ज्यामुळं उत्पादनात घट संभवते. म्हणून प्रत्येक थेंबाचा परिणामकारक वापर गरजेचा आहे. अल्टरनेट वेटिंग अँड ड्रॉइंग ही पद्धत भात शेतीत सतत पाणी साठवणं टाळतं. त्यात पाण्याची नैसर्गिक पातळी पाहून तेवढंच सिंचन होतं. पाण्याची पातळी मर्यादेपर्यंत खाली गेल्यावरच पुढील सिंचन केलं जातं, ज्यामुळं पाणी वाचतं, उत्पादनात कोणतीही तफावत येत नाही. संशोधनानुसार अल्टरनेट वेटिंग अँड ड्रॉइंग पद्धतीमुळं उत्पादनात वाढ होते असं दिसून आलंय.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात आत्ताच आपण भात शेतीसाठी EWD तंत्रज्ञान याविषयी माहिती ऐकलीत. हा होता या माहितीचा भाग पहिला. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
2: ज्वारीच्या कणसाणी शिवार फुलत,
3: ओल्या मातीच्या ढेकळात जीवन रुजत.
2: श्रोते हो, शेतीविषयक सल्ला, बाजारभाव जाणून घ्या, हवामानाचा अंदाज,
3: यासाठी ऐकायला विसरू नका किसान वाणी.
2: सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता फक्त आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर. किसान वाणी, किसान वाणी.
4: श्रोते हो, आजच्या किसान वाणी या कार्यक्रमात कृषी संवाद अंतर्गत सेंद्रिय शेती याविषयी प्रगतशील शेतकरी प्राध्यापिका स्नेहल घोरपडे नकाते यांची डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेली मुलाखत या कार्यक्रमाचा आजचा असेल दुसरा आणि शेवटचा भाग.
5: श्रोतेहो, दररोज सकाळी 6:50 जरूर ऐका पर्यावरण विषयक माहितीपूर्ण कार्यक्रम परिसर आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर. परिसर.
4: आकाशवाणीच्या FM सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र. 6:45 झाली आहेत.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पोषक आहार याविषयी आहारतज्ञ पुष्पलता डुमरे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला.
1: श्रोतेहो नमस्कार. आजचा आपला विषय आहे संतुलित आहार म्हणजेच निरोगी जीवनाचा पाया. आपण रोज जेवतो पण कधी स्वतःला असा प्रश्न विचारलाय का की आपण जे खात आहे त्याने माझं पोटच भरतंय की माझ्या शरीराचं पोषणही होतंय? आज आपण याच महत्वाच्या विषयाबद्दल बोलणार आहोत. संतुलित आहार. संतुलित आहार म्हटलं की काही जणांना वाटतं आता सगळं आवडतं खाणं बंद, गोड नाही, तळलेलं नाही, भात नाही, पोळी कमी. पण खरं सांगायचं तर संतुलित आहार म्हणजे अन्नावर बंधन घालणं नाही तर अन्नामध्ये योग्य संतुलन निर्माण करणं आहे. आपल्या शरीराला ऊर्जा देण्यासाठी कार्बोहायड्रेट्स लागतात. शरीराच्या वाढीसाठी आणि स्नायूंच्या आरोग्यासाठी

साठी प्रोटीनही आवश्यक असतात. व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स शरीरातील अनेक महत्त्वाच्या प्रक्रिया सुरळीत ठेवतात. हेल्दी फॅट्स हे देखील आपल्या आहाराचा महत्त्वाचा भाग आहेत आणि पचन संस्थेसाठी फायबरही तेवढेच महत्त्वाचे आहे. म्हणजेच एकच पदार्थ आपल्याला सर्व पोषक घटक देऊ शकत नाही. म्हणून संतुलित आहाराचा सर्वात सोपा मार्ग कोणता? तर आपलं रोजचं जेवणाचं ताट. आता ते कसं बरं? तर आपल्या ताटात जेवताना तुम्ही भरपूर भाज्या आहेत का इकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यासोबतच डाळ, उसळ, कडधान्ये, दही, पनीर, अंडी किंवा आपल्या आवडीनुसार इतर प्रोटीन सोर्सेस असलेच पाहिजेत. आणि पोळी, भाकरी, भात, ज्वारी, बाजरी, नाचणी यासारखी धान्ये योग्य प्रमाणात असावीत. म्हणजेच जर आपण आपल्या जेवणाचं ताट जर पाहिलं तर त्यामध्ये धान्य जे कार्बोहायड्रेट ग्रुप आहे, प्रोटीन्स म्हणजे डाळी, उसळी, कडधान्य, भाज्या, फळं जे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स देतात आणि हेल्दी फॅट्स असं समतोल साधलेलं असावं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे विविधता. आता जर रोज फक्त एकाच प्रकारची भाजी किंवा एकाच प्रकारचं धान्य आपण खात असू तर त्यातही आपण बदल करू शकतो. आज जर ज्वारीची भाकरी केली तर उद्या नाचणीची भाकरी, परवा बाजरीची भाकरी, किंवा आज भेंडीची भाजी केली तर उद्या पालेभाजी केली, मेथीची म्हणा किंवा पालकची, तर तेव्हा तुम्ही गाजर, मटर, इतर भाज्यांचा वापर आहारात करू शकता. फळांमध्येही हंगामी फळं जर आपण वापरली तर त्यापासून आपल्याला जास्तीत जास्त पोषक घटक मिळतील. कारण आपल्या ताटात जितकी विविधता तितकीच वेगवेगळ्या पोषक घटकांची मिळण्याची शक्यता वाढते. संतुलित आहार म्हणजे वजन कमी करण्यासाठीच असतो का? तर अजिबात नाही. संतुलित आहार हा प्रत्येकासाठी महत्त्वाचा आहे, लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत. फक्त प्रत्येक व्यक्तीची गरज मात्र वेगवेगळी असते. वय, शारीरिक हालचाल, कामाचे स्वरूप आणि आरोग्याची परिस्थिती यानुसार आहाराचे प्रमाण आपण आणि निवड बदलू शकते. हेल्दी इटिंग म्हणजेच परफेक्ट इटिंग होऊ शकत नाही. एखाद्या दिवशी जर आपण एखादा आवडीचा पदार्थ खाल्ला, समजा वडापाव, तर त्या दिवशीचा आहार खराब होतो असं नाही. पण रोजच्या आहारामध्ये सातत्याने योग्य पदार्थाची निवड करण्याची जर सवय लागली तर श्रोते हो, तुमचा समतोल आहार नक्कीच साधला जाईल. रोज जेवताना स्वतःला 3 प्रश्न विचारा. माझ्या ताटात पुरेशा भाज्या किंवा डाळी उसळी आहेत का? जर तुमचं उत्तर हो असेल तर तुम्ही संतुलित आहाराच्या दिशेने प्रथम पाऊल टाकत आहात. आहार म्हणजे फक्त पोट भरणे नाही, आहार म्हणजे शरीराला योग्य पोषण देणे आहे. निरोगी शरीरासाठी संतुलित आहार हीच खरी गुंतवणूक. श्रोते हो, उद्याच्या भागात आपण ऐकणार आहोत आपल्या पारंपरिक धान्याची आधुनिक ओळख म्हणजेच मिलेट्स.

0: श्रोतेहो, आताच आपण पोषक आहार याविषयी आहारतज्ञ पुष्पलता डुमरे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग दुसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.
1: हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.
2: श्रोतेहो, दररोज सकाळी 7 वाजता जरूर ऐका वैचारिक आणि ललित विषयांवर आधारित कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर. ऐसी अक्षरे रसिके.
1: ₹6:50 झाली आहेत.
3: परिसर.
4: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमामध्ये आपण सृष्टी ज्ञान संस्थेमध्ये सहसंचालिका म्हणून कार्यरत असलेल्या श्रीमती संगीता खरात यांच्याशी पर्यावरणपूरक आहार याविषयी बातचीत करणार आहोत. मॅडम, कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे.
5: धन्यवाद.
4: मॅडम, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आम्हाला तुमचा आणि तुमच्या संस्थेच्या कार्याबद्दल थोडा परिचय करून द्या.
5: माझं नाव संगीता खरात आणि सृष्टी ज्ञान

0: या संस्थेमध्ये गेली 25 वर्ष मी सहसंचालिका या नात्याने काम करत आहे. सृष्टीज्ञान ही संस्था पर्यावरण शिक्षण या क्षेत्रामध्ये मुंबई, ठाणे, पुणे, त्याचबरोबर रत्नागिरी, रायगड ते सिंधुदुर्ग इथपर्यंत कोकण विभागामध्ये मुख्यतः विविध घटकांबरोबर, म्हणजे मग त्याच्यामध्ये शालेय विद्यार्थी आले, शिक्षक आले, प्राध्यापक आले, महाविद्यालयीन युवक आले, या सगळ्यांबरोबर पर्यावरण शिक्षणाचं काम हे करत असते.
1: मॅडम, आजचा आपला हा जो काही विषय आहे पर्यावरणपूरक आहार, ही जी काही संकल्पना आहे ती थोडी आम्हाला सुरुवातीला समजून सांगा.
0: पर्यावरणपूरक आहार याबद्दल बोलण्याआधी आत्ता आपण काय खातो किंवा आता आपली काय आरोग्याची स्थिती आहे याच्याबद्दल थोडंसं आपण समजून घेतलं तर खूप चांगलं होईल. एक म्हणजे तर भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कुपोषण आहे. काही ठिकाणी कुपोषण आहे ते म्हणजे खायला अन्नच नाही म्हणून आहे, तर काही ठिकाणी काय खायचं हे माहिती नाही म्हणून आहे. काही जणांना माहिती असून किंवा उपलब्धता असून सुद्धा चुकीच्या संकल्पना आहेत आहाराबद्दलच्या, त्यामुळे ते कुपोषण आहे. तर अनेकदा केवळ आवडनिवड, वैयक्तिक आवडनिवड यासारख्या सुद्धा गोष्टींमुळे खूप मोठ्या प्रमाणावर कुपोषण आहे. ह्यामुळे आपण काय खातो काय नाही हे खूप महत्त्वाचं ठरतं. आणि हे सगळं लक्षात घेताना आपला आहार कसा असावा, तर आपला आहार हा पर्यावरणपूरक असावा. आम्ही पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करत आहोत. पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये किंवा ओव्हरऑल संपूर्ण जगावर आलेलं मोठं संकट म्हणजे हवामान बदल. म्हणजे आधीच आपली परिस्थिती संपूर्ण भारताची कुपोषणाने अशी आहे, आणि लक्षात घ्या जर अचानक काही मोठे हवामानात बदल झाले तर त्याचा परिणाम अर्थातच थेट आपल्या आरोग्यावर होतो. आणि ह्या जर मोठ्या समस्येला जर तुम्हाला तोंड द्यायचं असेल तर तुमची स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं अतिशय आवश्यक आहे. आणि असा आहार तुम्हाला तोच आहार देऊ शकतो जो तुमच्या पर्यावरणातला आहे, तुमच्या स्थानिक जैवविविधतेमधून आलेला आहे. तो आहार जो गेली हजारो वर्ष आपल्या पूर्वजांनी खाल्ला आहे, तो खाऊन त्यांनी आपलं आरोग्य टिकवलेलं आहे. आता एवढ्या खरं तर विज्ञानाने आपल्याला सुविधा आरोग्याच्या उपलब्ध करून दिल्या आहेत, त्याच्यामध्ये आपलं आयुष्यमान तर वाढतच आहे, पण त्याच्यामध्ये आपलं आरोग्य खरोखर राहत आहे का? आणि ते जर आरोग्य टिकवायचं असेल तर त्याकरता आम्ही ही पर्यावरणपूरक आहारशैली यांचा आम्ही पुरस्कार करतो.
1: श्रोते हो, आजच्या भागात आपण इथेच थांबूया. पर्यावरणपूरक आहार ही जी काही मॅडमांची संकल्पना आहे ती आज आपण समजून घेतली. आपल्या पुढच्या भागामध्ये आपण आपल्या आजूबाजूला जी काही आपली जैवविविधता आहे ती सांभाळणारं, तिला जपणारा आपला आहार कसा असावा याविषयी जाणून घेणार आहोत. नमस्कार. परिसर.
2: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
3: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
4: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
5: शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
6: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
7: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
6: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस.
7: संगीत, व्हिडिओ, ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये. टीव्ही, स्मार्टफोनशी कनेक्ट करा.
6: श्रवण दोष तपासणी, मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री, विक्री पश्चात सेवा यासाठी
7: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
6: फोन 940-440-8000.
8: डॉक्टर, माझ्या दातात काही प्रॉब्लेम नाही ना बघाव.
9: पर्टिक्युलर कोणता दात दुखतोय का?
8: नाही हो, पण सगळ्या दाढांमधून खूप अडकतं, विशेषतः नॉनव्हेज खाताना. आणि ते अडकलेलं काढेपर्यंत काही सुचत नाही. जेवण झालं की कधी एकदा हातात काडी घेतो असं होतंय. काडी नसेल तर जीभ सतत इकडं तिकडं फिरते आणि नंतर हुळहुळतं. दर शुक्रवारी ठरवतो या शनिवारी तुम्हाला दाखवायचं, पण सोमवार कधी उजाडतो कळतच नाही.
9: हा तुमचा आयटीतला जॉब तुम्हाला निवांत आयटीत राहू देत नाही. सततचे मानसिक तणाव आणि विश्रांतीची वानवा यामुळे इतर शरीराप्रमाणे दातावर देखील परिणाम होतो. आणि आत्ताच मी तुमच्या तोंडात पाहिलं, दाढांची झीज होती आहे, परिणामी हिरड्या कमी होत आहेत.
8: डॉक्टर

0: मला हे नैसर्गिक दाद अगदी शेवटपर्यंत तोंडात हवे आहेत हा, कसे टिकवायचे? आता माझी नोकरी खूप वर्ष आहे, ताणतणाव वाढणारच, ते काही कमी होणार नाहीत.
1: आपण CBCT आणि स्कॅन करून अलायनर्सद्वारे तुमच्या दातांची झीज आणि हिरड्यांवरचा ताण कमी करू शकतो. आणि हो, जबड्याचा सांधा सुद्धा आपण अलायनर्सद्वारे सुस्थितीत ठेवू शकतो.
2: डॉक्टर आशुतोष देशपांडे यांचे माधव मिशन, देवल क्लब तळमजला, खासबाग, कोल्हापूर. फोन 9604095900.
3: श्रोतेहो, आजचे काही प्रायोजित कार्यक्रम याप्रमाणे. 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:40 अनुरूप विवाह संस्था, 7:45 आयुष्याचा वेद आयुर्वेद, 8:40 चिंतन हाच चिंतामणी आणि 9:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. श्रोतेहो, हे होते आजचे काही प्रायोजित कार्यक्रम.

श्रोतेहो, मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून सर्वनियुक्त झालेले पहिले महाराष्ट्रीय कायदेपंडित म्हणजेच न्यायमूर्ती काशीनाथ त्र्यंबक तेलंग यांचा आज आहे स्मृतिदिन. श्रोतेहो, हिंदूंच्या प्राचीन कायद्याचा त्यांच्या अभ्यासाचा इंग्रज न्यायाधीशांनी सुद्धा गौरव केला होता. याहीपेक्षा त्यांनी इथल्या संस्कृतीसाठी केलेलं कार्य अलौकिक होतं. वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयात वकिली सुरू करणारे तेलंग संस्कृत पंडित रामायण, महाभारत आणि भगवद्गीतेचे गाढे अभ्यासक होते.

आशा भोसले यांच्या स्वरातली पी सावळाराम यांची रचना आपण ऐकली. ते संगीतबद्ध केली होती वसंत प्रभू यांनी. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.

0: श्रोते हो, वेळ झाली आहे साहित्यविषयक कार्यक्रमाची. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आज ऐकूया आभासी जग, हा उमा देशपांडे लिखित ललितबंध.
1: अगं सहज आठवण आली म्हणून फोन केला. या वाक्याची जागा श्रोते हो अलीकडं ऑनलाईन दिसलीस म्हणून फोन केला या वाक्यानं घेतली आहे. हो ना, हा अनुभव आपल्या सर्वांनाच असेल. खिडकी बाहेरचा सूर्य पाहण्याआधी हात मोबाईलकडे जातो आणि सोशल मीडियाचा गाभारा उजळतो. कुणाचा वाढदिवस, कुणाचा प्रवास, कुणाचं यश, कुणाचा सुंदर फोटो, कुणाचा नवीन व्यवसाय, या सगळ्याबरोबरच समाजातील, कुटुंबातली, आजूबाजूची एखादी दुर्घटना, सगळं काही एका छोट्याशा पडद्यावर क्षणार्धात समोर येतं. काही मिनिटापूर्वी प्रसन्न असणारे आपण काही मिनिटांमध्ये सहवेदनेची प्रतिक्रिया देतो आणि दुसऱ्या मिनिटाला वाढदिवसाच्या शुभेच्छाही देतो. हातातल्या या छोट्या मशीननं आपल्यालाच मशीन केलंय, नाही का? म्हणूनच म्हणतात तंत्रज्ञानानं जग जवळ आलं आणि भावना मात्र गोठल्या गेल्या आहेत. श्रोते हो, दर 5-10 सेकंदाला स्क्रोल होणाऱ्या वेगवेगळ्या भावनांच्या कोलाहलामुळं भविष्यकाळात मानसिक आजारांची व्याप्ती वाढेल असं एक संशोधन सांगतं. आता अनेक जण मानसिक दडपण दूर करण्यासाठी समाज माध्यमांचा आधार घेत असतात, पण या गोंधळात हे कारण म्हणजेच हे जे काही औषध आहे तेच आजाराचं कारण बनू पाहत आहे. पूर्वी जग पाहण्यासाठी घराबाहेर पडावं लागायचं, आता जग आपल्या हातात आलं आहे. एका क्लिकवर आपण हजारो मैल दूर असलेल्या माणसाशी बोलू शकतो. एखादी नवीन गोष्ट शिकायची असेल तर शिक्षक शोधण्यासाठी फक्त एक आदेश देणं गरजेचं. साहित्य, खेळ, राजकारण एवढंच काय, अगदी देवधर्म, कुलाचार सगळं अगदी क्षणार्धात उपलब्ध आहे. आता हे ज्ञान आहे का माहिती, हा मात्र कळीचा मुद्दा आहे. अर्थातच या तंत्रज्ञानाचा महिमा सुद्धा अपार आहेच. दूरदेशी बसलेल्या नातवंडांचे चेहरे याच तंत्रज्ञानामुळं आजी आजोबांना बघायला मिळतात. एखाद्या छोट्या गावात बसलेला विद्यार्थी जगातलं उत्तम ज्ञान मिळवू शकतो. एखादी गृहिणी स्वतःची कला हजारो लोकांपर्यंत पोहोचवू शकते. एखादा कलाकार आपल्या सर्जनशीलतेला नवं व्यासपीठ देऊ शकतो. म्हणजेच श्रोते हो, समाज माध्यम किंवा हे तंत्रज्ञान आपल्या आयुष्यात एक माध्यम म्हणूनच असायला हवं, ते सर्वस्व होऊ नये. या माध्यमांनी आपल्याला जोडावं, तोडू नये. म्हणूनच श्रोते हो, कधी कधी मोबाईल तंत्रज्ञान, समाज माध्यम हे बाजूला ठेवून खऱ्या जगात डोकावायला हवं. समाज माध्यमांवरच्या हजारो मित्र यादीमधल्या एक दोघांना तरी प्रत्यक्ष भेटायला हवं. आई वडिलांवरचं प्रेम फक्त पोस्ट आणि गिफ्ट यांनीच न मांडता त्यांच्याबरोबर घालवलेल्या एखाद्या संध्याकाळी अनुभवायला हवं. पावसात भिजताना, सूर्यास्त पाहताना तो फक्त पोस्ट करण्यासाठी नसतो तर अनुभवण्यासाठी सुद्धा असतो, हेही लक्षात ठेवायला हवं. कारण काही अनुभव शेअर करायचे नसतात तर साजरे करायचे असतात. आपल्या हाताशी असलेल्या तंत्रज्ञानाच्या हातात आपणच चाललोय हे भान कुठंतरी आपणच जपायला हवं. परगावच्या लोकांशी संवादाचं पूर्वी एकमेव माध्यम असायचं ते म्हणजे पत्र. ते उघडताना एक वेगळीच उत्सुकता असायची, उत्तराची वाट पाहावी लागायची. आता संदेश पाठवला की लगेच दोन निळ्या रेघा दिसतात आणि मनात प्रश्न येतो, उत्तर का नाही आलं? या तंत्रज्ञानामुळं संवादाचा वेग वाढला आणि त्याच्या दुप्पटीनं गैरसमजाचाही वेग वाढला. संयमातून, वाट पाहण्यातून मिळालेला आनंद हा चिरकाल टिकतो. असं मिळालेलं सुख हे शाश्वत असतं. असे अनेक खरे आनंद अनुभवलेल्या आम्हा ज्येष्ठांनी, म्हणूनच नव्या पिढीला समाज माध्यमाच्या माध्यमातून

का होईना, सांगायला हवं की स्क्रीनवरचं जग सुंदर असू दे, पण स्क्रीनच्या पलीकडचं आपलं आयुष्यच हे खरं आहे आणि ते आपल्याला बरं करायचं आहे. स्क्रीनवरचा स्टेटस 24 तासांनी निघून जाणारा असतो, पण आपण मात्र या जगाच्या स्क्रीनवर कायम स्वतःची छाप पाडून जाणार आहोत. त्यामुळं आयुष्यभरासाठी सुंदर दिसायला आपणच प्रयत्न करायला हवा.

0: आभासी जग हा उमा देशपांडे लिखित ललितबंध आत्ताच आपण ऐकलात. ऐसे अक्षरे रसिके या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते प्रवीण चिपळूणकर आणि वाचनस्वर होता अमृता खानोलकर यांचा. हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं. आकाशवाणीच्या एफ एम सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र. श्रोतेहो, यानंतर काही माहिती, जाहिराती, संदेश आणि 7:10 प्रादेशिक बातमीपत्र पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. यानंतर ठीक 7:10 प्रसारित करणार आहोत प्रादेशिक बातम्या.
2: मैत्रिणींनो आणि श्रोत्यांनो, काही व्यक्तिमत्व आपल्याला कायमच भुरळ घालणारी आणि त्यांच्याबद्दल कुतूहल निर्माण करणारी असतात. कधी त्यांच्या कविता वाचनातून, तर कधी त्यांच्या पत्रांमधून, तर कधी त्यांनी लिहिलेल्या पुस्तकातून त्या व्यक्तीबद्दल आपलं आकर्षण आणि औत्सुक्य वाढत राहतं. साहित्य क्षेत्रातील असंच एक करारी व्यक्तिमत्व सुनीताबाई देशपांडे. बुधवारी 2 सप्टेंबरला वनिता मंडळ कार्यक्रमात ऐकूया सुनीता देशपांडे यांचं व्यक्तिमत्व उलगडणारं रूपक सुनीताबाई, लाख मोलाचं जगणं. लेखन आणि निवेदन डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी यांचं, सहभाग गौरी लागू आणि प्रसाद कुलकर्णी यांचा. जरूर ऐका 2 सप्टेंबरचा वनिता मंडळ हा कार्यक्रम दुपारी 12 आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. हाच कार्यक्रम 3 सप्टेंबरला दुपारी 12 पुणे विविध भारती केंद्रावरून आपण पुन्हा ऐकू शकाल.
3: सतारीचे बोल असोत
4: कि मंजुळ बासरी,
3: शततारांची संतूर असो
4: कि मंगल सनई,
3: लावण्यमयी लावणी असो कि भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
4: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
5: वंचित भगिनींच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करणारे पुण्यातील जिव्हाळा फाउंडेशन, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत जिव्हाळा फाउंडेशनच्या सर्वे सर्वा ऍडव्होकेट शर्वरी मुठे यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
6: गुरुवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी रात्री 8 आणि शुक्रवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी दुपारी 2 मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.

आकाशवाणी पुणे, सुरेखा जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विशेष सखोल पुनरीक्षणानंतर राज्यातील प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध. 21% मतदारांची नावं वगळली. भटक्या विमुक्त समाजाच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्याची गरज असल्याचं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांचं प्रतिपादन. संपूर्ण सांस्कृतिक पद्धतीनं गणेशोत्सव साजरा करण्याचं मुख्यमंत्र्यांचं पुणेकरांना आवाहन. सेमिकॉन योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना जाहीर. आणि नेपाळमधल्या पुरातील मृतांचा आकडा 903 वर. आता सविस्तर बातम्या.

बातम्या एसआयआर अर्थात विशेष सखोल पुनरीक्षणाच्या अंतर्गत राज्यातल्या 288 विधानसभा मतदारसंघाच्या प्रारूप मतदार याद्या काल प्रसिद्ध झाल्या. राज्याच्या प्रारूप मतदार यादीत 7,71,65,562 मतदारांचा समावेश आहे, तर 21% अधिक म्हणजेच 2,06,88,487 मतदारांची नावं वगळण्यात आली आहेत. मतदार यादीत नमूद

0: 10,88,487 मतदारांची नावं वगळण्यात आली आहेत. मतदार यादीत नमूद ठिकाणी अनुपस्थित राहिलेल्या, स्थलांतरित, मृत, दुबार नोंदणी असलेल्या किंवा गणना पत्र भरायला नकार दिल्यामुळे 2 कोटींहून अधिक मतदारांचा प्रारूप मतदार यादीत समावेश नाही. पुणे, ठाणे, मुंबई उपनगर, नागपूर, नाशिक या जिल्ह्यातून सर्वाधिक तर सिंधुदुर्ग, हिंगोली आणि गडचिरोलीतून सर्वात कमी मतदारांची नावं वगळण्यात आली आहेत. मतदार यादीतून नाव वगळलेल्या मतदारांना आजपासून 30 सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येतील. सर्व कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर 4 नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. या प्रक्रियेदरम्यान राज्यातल्या मतदान केंद्रांचंही सुसूत्रीकरण करण्यात आलं आहे. त्यानंतर 37 मतदान केंद्र कमी झाली. मतदार कमी झाल्यानं हा बदल झाला आहे असं निवडणूक आयोगानं कळवलं आहे. याशिवाय 1,403 मतदार केंद्रांचं ठिकाण बदलण्यात आलं आहे. भटक्या आणि विमुक्त समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, कौशल्य विकास, स्वयंरोजगार आणि आर्थिक सक्षमीकरणाला प्राधान्य देण्याची गरज आहे असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं. महाराष्ट्राची ओळख जातीपंथावरून न होता स्वप्नांवरून ठरावी अशी भावना त्यांनी व्यक्त केली. विमुक्त जाती दिनानिमित्त पुण्यात आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात ते काल बोलत होते. या समाजातील कोणत्याही बालकाचं शिक्षण त्यांच्या भटक्या जीवनपद्धतीमुळे बाधित होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी असं त्यांनी यावेळी सांगितलं. या कार्यक्रमाला इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, आमदार डॉ नीलम गोऱ्हे, भटके विमुक्त विकास परिषदेचे अध्यक्ष उद्धव काळ आणि इतर मान्यवर उपस्थित होते. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजना आणि विकास कामांची माहिती समाजातील शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा कार्यकर्त्यांना केलं. भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत ते काल पुण्यात बोलत होते. देश पेट्रोल डिझेलच्या बाबतीत परदेशांवर अवलंबून आहे, पण आगामी काळात शेतकरी आणि ईव्ही यावर पर्याय देतील असंही फडणवीस म्हणाले. देश आत्मनिर्भरतेच्या दिशेनं वाटचाल करत असताना विकसित भारताची घोडदौड रोखण्यासाठी अनेक शक्ती कार्यरत आहेत, तसंच राज्यघटनेचाही गैरवापर केला जात आहे असा आरोप त्यांनी केला. या बैठकीला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह राज्यातले भाजपाचे मंत्री आणि पदाधिकारी तसंच सुमारे 3,500 कार्यकर्ते उपस्थित होते. पुणेकरांनी संपूर्ण सांस्कृतिक पद्धतीनं गणेशोत्सव साजरा करावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. ते म्हणाले,
1: पुण्यामध्येच ही क्षमता आहे की संपूर्ण सांस्कृतिक पद्धतीनं उत्सव साजरा केला पाहिजे हे फक्त पुणेकर करू शकतात. तेव्हा माझं पुणेकरांना आव्हान आहे की या वादात न पडता पुणेकरांनी संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं पाहिजे की संपूर्ण सांस्कृतिक पद्धतीनं गणेश उत्सव कसा साजरा होतो.
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्र सरकारनं देशातील सेमीकंडक्टर चिप निर्मिती क्षेत्रातील परिसंस्था बळकट करण्यासाठी 1,27,000 कोटी रुपयांच्या तरतुदीसह सेमिकॉनच्या दुसऱ्या टप्प्याच्या योजनेची अधिसूचना काल जारी केली. यामुळे आगामी काळात जागतिक सेमीकंडक्टर बाजारपेठेत भारताचा वाटा जवळपास 10% जाईल आणि जागतिक सेमीकंडक्टर मूल्य साखळीत भारत अधिक महत्वाची भूमिका बजावेल अशी अपेक्षा आहे. नवी दिल्ली इथं काल प्रसारमाध्यमांशी बोलताना केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या योजनेविषयी अधिक माहिती दिली. ते म्हणाले,
2: फैब्रिकेशन में, पैकेजिंग में, इक्विपमेंट में, मटेरियल्स में, इन सब में ट्रेनिंग दी जा रही है और जिस तरह का इकोसिस्टम बन रहा है बहुत जल्दी 50-60,000 डायरेक्ट जॉब्स हर साल इसमें क्रिएट होंगे. ऑलरेडी डिजाइन में 50-60,000 डायरेक्ट जॉब्स क्रिएट हो रहे हैं. अभी मैन्युफैक्चरिंग में भी इतना लेवल का इसमें जॉब्स क्रिएट होंगे.
0: नेपाळमध्ये आलेल्या महापुरानंतर बचाव आणि शोध कार्य अजूनही सुरू आहे. आतापर्यंत 903 जणांचे मृतदेह सापडले.

पडले असून 4,200 पेक्षा जास्त जण अद्याप बेपत्ता आहेत अशी माहिती नेपाळच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली आहे. भारतानं नेपाळला बचाव कार्यात आणि पीडितांची ओळख पटवण्यात मदत करण्यासाठी विशेष पथकं पाठवली आहेत. दरम्यान 403 भारतीय नागरिक चीनमधून सुरक्षितपणे नेपाळमध्ये पोहोचले असून 500 भारतीय नागरिक चीनमध्ये सुरक्षित आहेत. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडे आपत्तीग्रस्त भागात अडकलेल्या 406 नागरिकांची नोंद झाली आहे. त्यापैकी 342 जणांशी संपर्क झाला असून 60 जणांशी संपर्क करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त राज्यातील सर्वच प्रमुख शिवमंदिरांमध्ये काल भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. नाशिकमधील त्र्यंबकेश्वर इथं 3 ते 4 लाख शिवभक्त काल जमले होते. हर हर महादेवच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळा प्राधिकरण आणि पोलिसांच्या दृष्टीनं ही रंगीत तालीम ठरली. परळी वैजनाथ इथल्या प्रभू वैजनाथ मंदिरात तसंच बीडमधल्या कंकालेश्वर मंदिरातही भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. सांगलीत श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संस्थेनं श्रावण सोमवार निमित्त काल कावड यात्रा काढली. या कावड यात्रेत 41 नद्या आणि 21 गड किल्ल्यावरील पवित्र पाणी आणण्यात आलं होतं. जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांसह पोलीस अधिकारी आणि भाविक या कावड यात्रेत सहभागी झाले होते. हिंसाचाराचा मार्ग सोडून आत्मसमर्पण केलेल्या 50 माओवाद्यांना त्यांच्या मूळ जिल्ह्यात काल सुरक्षितरित्या पाठवण्यात आलं. गडचिरोली पोलीस दलाच्या वतीनं पोलीस अधीक्षक एम रमेश यांच्या उपस्थितीत एका समारंभात त्यांना निरोप देण्यात आला. आत्मसमर्पण केलेल्या सदस्यांच्या पुनर्वसनासाठी आर्थिक सहाय्य, शासकीय आणि कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता, रोजगार, स्वयंरोजगार आणि कौशल्य विकास प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात आलं आहे. लातूर जिल्ह्यातील रेणापूर ग्रामीण रुग्णालयासमोर भरधाव ट्रकनं दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर प्रशासनानं रस्ते सुरक्षेबाबत ठोस उपाययोजना न केल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तहसील कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती अस्वस्थ असल्यानं त्यांना मुंबईतल्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर डॉक्टर्स उपचार करत आहेत. नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यातील दीपला नाईक तांडा इथं काल झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला तर अन्य 6 जण जखमी झाले. हे सर्वजण कैलास टेकडी आणि सहस्रकुंड इथं दर्शन घेऊन परत येत होते. सर्व भाविक तेलंगणा राज्यातील रहिवासी आहेत. हवामान. राज्यात आज कोकण आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विशेष सखोल पुनरीक्षणानंतर राज्यातील प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध. 21% मतदारांची नावं वगळली. भटक्या विमुक्त समाजाच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्याची गरज असल्याचं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांचं प्रतिपादन. संपूर्ण सांस्कृतिक पद्धतीनं गणेशोत्सव साजरा करण्याचं मुख्यमंत्र्यांचं पुणेकरांना आवाहन. सेमिकॉन योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना जाहीर. आणि नेपाळमधल्या पुरातील मृतांचा आकडा 903. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

शब्दांची साथ, सुरांची बरसात, माहितीचा विश्वासार्ह प्रवास, आपुलकीचं नातं, आपला आवाज, आकाशवाणी कोल्हापूर म्हणजे परंपरेचा सोनेरी

0: तुमच्या पैशांना सुरक्षितता, तुमच्या स्वप्नांना कर्जाची साथ आणि व्यवहारांना आधुनिक डिजिटल सुविधा,
1: हे सगळं एका विश्वासाच्या नावात। द कोल्हापूर अर्बन बँक, 114 वर्षांची परंपरा आजही तुमच्या सेवेत।
0: द कोल्हापूर अर्बन बँक,

0: त्यांना असं वाटलं की हे संगीत क्षेत्र आपण सोडून द्यावं आणि हार्मोनियमच विकून टाकावी. पण त्यांच्या पत्नीने त्यांना साथ दिली, त्या म्हणाल्या हार्मोनियम विकू नका.
1: नितांत सुंदर गाण्यांचा कार्यक्रम गाणं म्हणतलं अवश्य ऐका आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
2: श्रोतेहो, थोड्याच वेळात म्हणजे 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. त्यानंतर म्हणजे 7:40 अनुरूप विवाह संस्था, 7:45 आयुष्याचा वेद आयुर्वेद, 8:40 चिंतन हाच चिंतामणी आणि 9:30 उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम. हे आहेत आजचे काही ठळक प्रायोजित कार्यक्रम.
3: श्रोते हो, अवश्य ऐका येत्या रविवारी म्हणजे 6 सप्टेंबरला आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमात एकाच वर्षी UPSC मधील 2 पोस्ट घेणाऱ्या रोहित तुकाराम मालवेकर यांच्या दिव्या अष्टपुत्रे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला.
4: मला एवढं सांगायचं आहे की आपण जे फेल्युअर असतं त्याला आपण स्टेपिंग स्टोन घ्यायला पाहिजे की हायर सक्सेस साठी. अपयशाला आपण संधी मानली तर आपण चांगल्या यशापर्यंत जाऊ शकतो.
3: तेव्हा अवश्य ऐका येत्या रविवारी 5:30 आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर. श्रोते हो, अवश्य ऐका येत्या रविवारी म्हणजे 6 सप्टेंबरला 9:30 कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात मोटार वाहन कायदा या माहितीचा भाग दुसरा.

0: महामार्ग मंत्रालयाने हे अॅप अधिकृत केले असून त्यावरील डिजिटल कागदपत्रे मूळ कागदपत्रांइतकीच वैध मानली जातात.
1: तर श्रोते हो अवश्य ऐका ऍडव्होकेट मीरा राऊळ यांनी दिलेली माहिती. कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावर आणि न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ऍपवर जगभरात कुठेही. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 7:25 होत आहेत. दिलखुलास हा मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा प्रायोजित कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क विभाग निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी पूनम चांदोकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, महाराष्ट्रासारख्या विविध भौगोलिक आणि हवामानाच्या परिस्थितीत असलेल्या राज्यात उपलब्ध पाण्याचं समन्वयी वाटप हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. पाण्याच्या प्रत्येक घटकाला योग्य न्याय आणि वाटा मिळण्यासाठी जलसंपत्ती नियमन आवश्यक ठरतं. मात्र पाण्याचा कोटा आणि पाणी हकदारी म्हणजे नेमकं काय, या दोन्ही संकल्पनांमध्ये काय फरक आहे, पाणी वाटप करताना कोणते निकष विचारात घेतले जातात आणि या संपूर्ण प्रक्रियेत पाणी वापर संस्थांची भूमिका नक्की काय असते, या महत्वाच्या प्रश्नांची उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अध्यक्षा माननीय श्रीमती श्वेताली ठाकरे मॅडम यांच्याकडून नमस्कार. मॅडम
1: नमस्कार.
0: दिलखुलास मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत.
1: महाराष्ट्राच्या जल व्यवस्थापनेत नेमकं कोण काय काय करतं, म्हणजे जसं जलसंपदा विभाग आपण म्हणू शकतो की पाटबंधारे विभाग आहे आणि इतर महामंडळ आहेत, तर त्यांची नक्की कामाची जबाबदारी काय विभागने केलेली आहे?
2: नियमन प्राधिकरणाचं काम जे असतं ते नियम बनवलं, नंतर मग जसं आमच्याकडे जे विवाद येतात त्यांचं निराकरण करणं, निकष बनवणे, नंतर टॅरिफ ऑर्डर पास करणं, गव्हर्नरचे जे डायरेक्टिव असतात त्याचं मॉनिटरिंग आम्ही करत असतो, अशी मायक्रो पेक्षा माक्रो लेवलची जी जबाबदारी असते आणि इन केस ऑफ स्केअरसिटी आमच्याकडे त्या जबाबदाऱ्या सुद्धा दिल्या जातात की त्याच्यावर सुद्धा निकष देऊन आम्हाला निर्णय द्यायला लागतो. हे प्राधिकरणाची जबाबदारी झाली. आणि जल शासन जे असतं ते धोरणात्मक निर्णय घेत असतात. जलसंपदा विभाग आणि जे आयडीसीज आहे, इरिगेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, यांच्याकडे अंमलबजावणी असते. म्हणजे आपण ज्या प्रकारे एन्टायटलमेंट इश्यू करण्याच्या क्रायटेरिया इश्यू केलं त्याप्रमाणे त्यांना एन्टायटलमेंट इश्यू करायचे असतात, त्यांना जे टॅरिफ ऑर्डर्सच्या प्रमाणे त्यांना टॅरिफ लागू करायचे असतात आणि लागू केल्यानंतर त्याची वसुली देखील करायची असते, त्यानंतर त्यांच्याकडले जे डिस्प्युट्स असतात ते आमच्याकडे अपीलमध्ये त्यांना द्यायचे असतात, त्यांच्याकडे जे प्रोजेक्ट्स असतात त्यांना अप्रुव्हलला आमच्याकडे पाठवायचे असतात. तर अशा प्रकारे त्यांची आणि आमची कार्यपद्धती जी आहे ती संलग्न असली तरी वेगवेगळी आहे.
1: पण याच्यावर सगळं नियंत्रण कसं ठेवलं जातं किंवा अशी काही प्रणाली आहे का की त्यांच्या जबाबदारीची दखल घेतली जाणे किंवा ते बरोबर होते की नाही याची पडताळणी केली जाते का?
2: याच्यामध्ये त्यांच्या कामाची पडताळणी त्यांच्या हायरार्कियल ऑफिसर्स प्रमाणे करत असतात. आणि जसं आपण म्हटलं की एन्टायटलमेंट, टॅरिफ आणि बाकी, तर याचं मॉनिटरिंगचं मुख्य काम जे असतं ते जलसंपदा विभाग सोबतच महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण देखील करत असतं.
1: ओके. आणि या प्राधिकरणाच्या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये सगळ्यात महत्वाचं असतं आपलं सामान्य नागरिक, तर लोकसहभागाला किती महत्व आहे आणि तो प्रत्यक्षात कसं राबवलं जातो?
2: आपण त्याच्यासाठी एक एक्झाम्पल घेते मी. हा. की आपण पाण्याचे दर निश्चितीकरणाची जी प्रक्रिया असते त्याच्यामध्ये आपण लोकसहभाग मोठ्या प्रमाणात घेत असतो. तर याला एक पाच भागात त्याला विभागलं जातं. म्हणजे सर्वात प्रथम जे असतं त्या आपण अप्रोच पेपर हा पब्लिश करतो. अप्रोच पेपर पब्लिश केल्यानंतर लोक त्याच्यावर त्यांचे सूचना किंवा त्यांना जे आक्षेप असतील ते आम्हाला कळू शकतात. कारण हा बेस पेपर असतो. या बेस पेपरच्या नंतर तयार होत असतं त्यांना 30 दिवसाचा कालावधी मिळतो आणि त्या 30 दिवसामध्ये त्यांच्याकडनं जे आक्षेप आले त्याच्यावर आम्ही विचार करतो आणि नंतर ड्राफ्ट क्रायटेरिया म्हणजे ड्राफ्ट निकष बनवल्या जातात. या ड्राफ्ट निकषमध्ये पूर्ण डिटेलिंग असते. कारण आपले 3 कॅटेगरी ऑफ युजर्स आहेत. एक आहे ऍग्रिकल्चर, दुसरे आहे इंडस्ट्रीज आणि तिसरे आहे डोमेस्टिक. डोमेस्टिकला आपण अजून आता सध्या विभागले 2022 पासून कमर्शियल मध्ये आणि डोमेस्टिक घरगुती वापरण्याकरता. याचे मग पूर्ण निकेश बनवल्या जातात की एक्झॅक्टली कशा प्रकारचा वापर असेल, त्याच्यामध्ये कुठल्या सोर्समधनं त्याला पाणी मिळालं तर मग त्याला दरच्या म्हणजे आता मूळ दराच्या 50% जर असेल ते तुम्ही म्हणजे ग्रामपंचायत असेल तर त्याला आपण 75% मूळ दराच्या लावत असतो आणि जर महानगरपालिका असेल त्याला 125% लावत असतो. तर हे जे निकष आहेत ते या क्रायटेरियामध्ये दिलेले असतात.

0: की कुणाला कुठकुठल्या प्रकारे दर लागतील आणि कुठल्या कुठल्या सवलती देखील येतील ते देखील त्यामध्ये लिहिलेलं असतं. सो वॉटर युजर असोसिएशन बद्दल तुम्ही बरेचदा ऐकलं असेल, तर वॉटर युजर असोसिएशन फॉर्म केलं तर त्याला मूळ दराच्या 75% दर लागतील हे क्रायटेरियामध्ये दिलेलं असतं. पण दर दिलेले नसतात क्रायटेरियामध्ये, दर ते नंतर येतात. मग हे पूर्ण जे निकष असतात ते बनवल्यानंतर ते आम्ही पब्लिश करतो अप्रोच पेपरवर. ड्राफ्ट क्रायटेरिया, ड्राफ्ट क्रायटेरिया आम्ही पब्लिश केल्यानंतर त्याच्यावर आपण फोकस ग्रुप, त्याच्यामध्ये आमच्याकडे 90 ते 100 फोकस ग्रुपमध्ये, याच्यामध्ये मोठमोठ्या इंडस्ट्रीज आहेत, यामध्ये एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स आहेत, यामध्ये बऱ्याचशा सायंटिफिक सोसायटीज आहेत, जसं नीरी वगैरे पण याच्यामध्ये IIT आहेत. तर या लोकांना आपण ते मुद्दा वेगळी एक प्रत देतो आणि त्यांच्याकडनं त्यांचे सूचना किंवा हरकती ज्या असतात त्या मागवतो. आणि तसंच हे पब्लिकसाठी सुद्धा ओपन असतं, तर पब्लिक सुद्धा त्याच्यावर त्यांचे सूचना आम्हाला देत असतात. त्या ही स्टडी झाल्यानंतर म्हणजे इथे पण आपण लोकांचा सहभाग झाला, नंतर ड्राफ्ट क्रायटेरिया जो असतो त्याच्यावर ड्राफ्ट टॅरिफ बनतं. तर ड्राफ्ट टॅरिफसाठी जो डेटा येत असतो तो 5 IDC कडनं जलसंपदा विभागाला येतो आणि जलसंपदा विभाग तो आम्हाला सबमिट करतो. त्याच्या बेसिसवर आपण ड्राफ्ट टॅरिफ ठरवतो आणि ड्राफ्ट टॅरिफ आणि रिवाइज्ड ड्राफ्ट क्रायटेरिया हा त्याच्याशी संलग्न करतो. आणि हे पुन्हा आपण ट्रान्सपरंट वे मध्ये पूर्ण आता न्यूजपेपर मध्ये सुद्धा आपण याची ऍडव्हर्टाईज करतो की ही पब्लिकली पब्लिक डोमेन मध्ये अवेलेबल आहेत, सगळ्या IDCs मध्ये हे अवेलेबल केल्या जातं आणि याच्यामध्ये सल्लामसलत प्रक्रिया आता होते. म्हणजे आतापर्यंत आपण जे मागवलं आहे ते ईमेलद्वारे, पत्राद्वारे, आम्ही गुगल फॉर्म सुद्धा यावेळेस इश्यू केले होते. गुगल फॉर्मद्वारे सुद्धा आम्हाला बरीच निवेदनं प्राप्त झालीत. आणि त्याच्यानंतर हे जे रिवाइज ड्राफ्ट क्रायटेरिया आणि ड्राफ्ट टॅरिफ ऑर्डर याच्यावर आम्हाला निवेदनं प्राप्त झाली. 5 IDC मध्ये आम्ही पब्लिक कन्सल्टेशन घेतलं आणि त्याच्यामध्ये आम्हाला कमीत कमी 700 निवेदनं प्राप्त झाली. आणि या सगळ्यांचं स्टडी केल्यानंतर त्याच्यावर सल्लामसलत प्रक्रिया आमची इंटरनली होते आणि कायदेशीर बाबींना लक्षात घेऊन आणि प्रॅक्टिकल बाबींना लक्षात घेऊन नंतर आम्ही फायनल टॅरिफ ऑर्डर इश्यू करतो. तर अशा विविध स्तरावर टॅरिफ ऑर्डर आपण इश्यू करत असताना लोकांचा, जनमानसांचा जे पण काही इनपुट्स आलेले आहेत ते आपण विचार करतो आणि त्याच्यावर निर्णय देतो. आणि ते सुद्धा निर्णय ॲडॉप्ट असतात, ॲडॉप्ट की नाही आम्हाला हे ठीक वाटत नाही तर आम्ही नाही घेणार असं नाही. तर त्याच्यामध्ये असतं की लिगली काय प्रोव्हिजन आहे, एक्झॅक्टली कुठे कुठे हे ऍप्लिकेबल आहे. जसं आमच्याकडे एक निवेदन आलं होतं की या पर्टिक्युलर पद्धतीमध्ये जर तुम्ही पाणी वापर केलं तर तुमची पाणी बचत मोठ्या प्रमाणात होते, पण त्याला सबस्टॅन्शिएट करण्याला कुठलाही सायंटिफिक एव्हिडन्स नव्हता. मग त्याचं सायंटिफिक एव्हिडन्स असणंही तेवढंच गरजेचं. म्हणजे मायक्रो इरिगेशन मध्ये कुणीही केलं तरी किती पाणी वापरणार ते आपल्याला माहिती आहे, पण बाकी ठिकाणी कसं त्याला लागू करणार. तर अशा प्रकारे मग ती जी प्रक्रिया आहे तर ती पूर्ण आता सायंटिफिकली अनालाइज करण्यासाठी ती पद्धत आम्ही आता पाठवलेली आहे की ऍक्च्युअलमध्ये किती पाण्याचं बचाव त्या पद्धतीमुळे इरिगेशनमध्ये होतो. तर अशा प्रकारे आपण प्रत्येक व्यक्तीला त्यांचं मत मांडण्याची मुभा देत असतो आणि त्याच्यावर सायंटिफिकली आणि लिगली विचार करून मग निर्णय देतो.
1: नक्कीच, म्हणजे आता ही जी प्रोसिजर तुम्ही जी समजावून सांगितली इतक्या सविस्तरपणे, खरंच म्हणजे आपण असं म्हणतो की बऱ्याचदा असं होतं की दोषारोपण केलं जातं किंवा जे काही होतं, पण इतक्या मायक्रो लेवलवर हे काम चालतं आणि प्रत्येक व्यक्तीचा विचार त्याच्यामध्ये घेतला जातो, म्हणजे लोकसहभागाला खरंच खूप महत्व आहे ह्या तुमच्या इतक्या सविस्तर याच्यातून तुम्ही सांगितलं.
2: श्रोतेहो, आजच्या भागात आपण पाणी हकदारी, पाण्याचा कोटा, पाणी वाटप आणि पाणी वापर संस्थांची भूमिका या सगळ्यांविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. पाण्याचं न्याय्य वाटप आणि त्याचा कार्यक्षम वापर यामध्ये पाणी वापर संस्थांचा सहभाग किती महत्वाचा आहे ही आजच्या संवादातून आपल्याला स्पष्ट झालं. मात्र पाण्याच्या वापराशी संबंधित आणखी एक महत्वाचा विषय म्हणजे जलप्रशुल्क. जलप्रशुल्क निश्चित करताना कोणते निकष विचारात घेतले जातात, विविध क्षेत्रांसाठी त्याची आवश्यकता आणि भूमिका काय आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण दिलखुलासच्या पुढील भागात जाणून घेणार आहोत. आजच्या संवादासाठी माननीय श्रीमती श्वेताली ठाकरे मॅडम यांचे मनपूर्वक आभार. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचा निरोप घेते. नमस्कार.

0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
3: नमस्ते.
2: आपण अनुरूपच्या अनेक शाखा वेगवेगळ्या ठिकाणी ओपन केलेल्या आहेत, बऱ्याच ठिकाणी ऑफिसेस आहेत. आता नवीन एक्सपान्शन आपण कुठे केलेलं आहे?
3: अगदी नुकतंच अनुरूपला जेव्हा गुढीपाडव्याला 51 वर्ष पूर्ण झाली त्या मुहूर्तावरती आपण बेळगावी इथे आपली ब्रँच चालू केलेली, आपली शाखा फ्रँचायझी सुरू केलेली आहे. आणि बरीच वर्ष त्या भागातल्या सर्व मराठी मंडळींकडनं मागणी होत होती की आम्हाला कधी तुमची सर्व्हिस

0: मिळणार. ऑनलाईन तर मिळत होतीच, आपले इव्हेंटही होत होते, पण प्रत्यक्ष ऑफिस असण्याची गरज तिथे होती. कारण कोल्हापूरपासून जर बघितलं तर बेळगाव असो, धारवाड असो, या पूर्ण पट्ट्यामध्ये निपाणीपासून अगदी पुढे, तर इथे प्रचंड मराठी मुलं मुली आहेत आणि त्यांच्या लग्नाचाही प्रश्न आहेच आहे.
1: अगदी.
0: त्यामुळे अनुरूपनेही हे ऑफिस चालू करण्याचं ठरवलं आणि आता नुकतंच गुढीपाडव्याला आपण बेळगावी इथे आपलं ऑफिस चालू केलंय.
1: वा, सो आता बेळगावी वधूवरांसाठी सुद्धा अनुरूपची संस्था, अनुरूपचं ऑफिस तुम्हाला तिथे मिळणार आहे. याच्या अधिक माहितीसाठी तुम्ही अनुरूपला कॉन्टॅक्ट करूच शकता. त्याचबरोबर सर्वजातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था, 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली, 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच दोनाचे चार हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991 आणि वेबसाईट www.anurupvivah.com. तन्मय, आपण बोलत होतो की आता बेळगावीमध्ये सुद्धा आपण अनुरूपचं एक नवीन ऑफिस सुरू केलेलं आहे. ज्या पद्धतीने आपण इतर ठिकाणी सर्व्हिसेस देतो किंवा थेट भेट कार्यक्रम होतात, तशा प्रकारे बेळगावमध्ये काय करण्याची इच्छा आहे किंवा काय करण्याचं पुढे तुम्ही योजला आहे?
0: अर्थातच आपले कार्यक्रम ही गोष्ट अनुरूपची खासियत आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे गायडन्स कार्यक्रम असतात, थेट भेट कार्यक्रम असतात, तर हेही कार्यक्रम इथून पुढे जात आपले बेळगावीमध्ये होणार आहेत. ऑनलाईन आपली सर्व्हिस असतेच, पण लग्नाचा विषय असा आहे ना की सगळ्यांना बोलायचं असतं, विषय मांडायचं असतं, शेअरिंग करायचं असतं, आपल्या मुलाबद्दल, आपल्या मुलीबद्दल सांगायचं असतं. त्यामुळे प्रत्यक्ष ऑफिस असणं ही गोष्ट खूप महत्वाची ठरते. प्रत्यक्ष कोणीतरी व्यक्ती आहे की जी आपलं म्हणणं समजून घेते, आपल्या मुलाबद्दल मुलीबद्दल ऐकून घेते, आपल्याला नेमकं काय हवंय आपल्या जोडीदारामध्ये, आपल्या अपेक्षा काय आहेत हे समजून घेत आहे, आणि या दृष्टीने ते ऑफिस गरजेचं होतं आणि ते आता आपलं चालू झालेलं आहे. आणि त्या पाठोपाठ अर्थातच आपले थेट भेट कार्यक्रम होतील, आपले पालकांसाठीचे कार्यक्रम होतील, आपले मार्गदर्शनपर जे कार्यक्रम असतात की कशा पद्धतीने या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण पुढे जायला पाहिजे जोडीदार निवडण्याच्या, त्याबाबत मार्गदर्शन देणारे हे कार्यक्रम असतात, तेही बेळगावीमध्ये होतील. तर या संपूर्ण पट्ट्यामध्ये असणाऱ्या सर्व मराठी भाषिक व्यक्तींसाठी ज्यांना लग्न करायचं आहे त्यांच्यासाठी अनुरूप आता सज्ज झाले आहे.
1: तन्मय, बेळगाव बरोबर अजून कुठे अनुरूपचं एक्सपान्शन करण्याचा विचार डोक्यात आहे का?
0: अनुरूपला मराठी माणसं जिथे जिथे अनुरूपला पोहोचायचंय तिथे तिथे असं आम्ही म्हणतो. त्यामुळे इतर अनेक ठिकाणं आहेत जिथे अजून अनुरूपची शाखा सुरू नाही झाली, अनुरूपचं ऑफिस सुरू नाही झालं, पण आम्हाला तिथे पोहोचायचंय. मग ते अगदी सोलापूर असेल, अमरावती असेल, जळगाव असेल, गोवा असेल, तर या सगळ्या ठिकाणी आम्हाला पोहोचायचंय. त्यामुळे कोणीही आज या आपल्या एपिसोडच्या माध्यमातून ऐकत असतील आणि त्यांना आपली फ्रँचायझी हवी आहे, आपल्या बरोबर काम करायचंय, तर जरूर अनुरूपला संपर्क साधा. आम्हाला चांगल्या माणसांची गरज आहेच.
1: वा, क्या बात है. श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी वधूवरांसाठी अनुरूपचं ऑफिस आता बेळगावमध्ये सुद्धा, याचबरोबर गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था कार्य करते. 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली, 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच दोनाचे चार हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991 आणि वेबसाईट www.anurupvivah.com. पुन्हा भेटूयात. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो, प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम आयुष्याचा वेध आयुर्वेद.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: नमस्कार श्रोते हो, श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर प्रस्तुत आयुष्याचा वेद आयुर्वेद या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्री विश्वरेखा चिकित्सालयाचे डॉक्टर निखिल रणदिवे सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
5: नमस्कार.
1: आज आपल्याकडे जो प्रश्न आलेला आहे तो सौ शीतल यांचा आहे. त्यांचं वय 48 वर्ष. त्या सांगतात, गेल्या काही महिन्यांपासून मला हातापायाच्या सांध्यांमध्ये वेदना होत आहेत. सकाळी उठल्यावर बोट आणि सांधे जखडतात, सूज येते, काम करायला वेळ लागतो आणि काही वेळा तर अंग सुद्धा खूप

0: जड झालेलं असतं, भूकही नीट लागत नाही, सारखं अपचनही होतं, हे सगळं नेमकं कशामुळे होत आहे?
1: नमस्कार शीतल मॅडम, तुम्ही आता जी लक्षणं सांगताय ती मला आम वाताप्रमाणे वाटत आहेत. आयुर्वेदानुसार जेव्हा आपली पचनशक्ती बिघडते किंवा नेहमी जड पदार्थ खाणं, अवेळी जेवण करणं, शिळे पदार्थ किंवा बेकरीचे पदार्थ नेहमी खाणं, पोटभर जेवण करून पुन्हा काहीतरी खात राहणं, यामुळे खाल्लेलं अन्न नीट पचत नाही आणि त्यापासून शरीरामध्ये अपक्व, चिकट, दूषित असा आहार रस तयार होतो, त्याला आम असं म्हणतात. हे जर सततच होत राहिलं तर हा आम वाढतो व तो वातामुळे सांध्यांमध्ये जाऊन बसतो, त्यामुळे सांध्यांमध्ये वेदना, सूज, स्टिफनेस आणि हालचालींमध्ये त्रास हा होऊ शकतो. आम वाताची काही लक्षणं ही ठरलेली असतात. रुग्णाला सकाळी उठल्यानंतर सांधे खूप स्टिफ वाटतात, हातापायाची बोट, मनगट, गुडघे, घोटे, खांदे अशा वेगवेगळ्या सांध्यांमध्ये दुखणं, सूज येणं, शरीर जड वाटणं, भूक कमी होणं, अपचन, अंग दुखी किंवा सतत अंगामध्ये कणकण आहे असं वाटणं, ही लक्षणं यामध्ये दिसू शकतात.
0: अच्छा, पण मग आता आयुर्वेदामध्ये यानुसार काही उपचार पद्धती आहे का, याबद्दल सुद्धा आपण शीतलताईंना सांगूयात. त्याआधी श्रोते हो, आमवात, संधिवात याच प्रकारच्या जुनाट व्याधींपासून किंवा आजारांपासून तुम्हालाही मुक्तता हवी असेल तर संपर्क करू शकता श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर, राजारामपुरी पहिली गल्ली आणि रंकाळा स्टँड जवळ दुधाळी इथे. श्री विश्वरेखा चिकित्सालयाचे डॉक्टर निखिल रेंडिवे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या रविवारी जेएम रोड पुणे आणि चौथ्या रविवारी शिवाजी पार्क दादर इथे भेटू शकतील. अपॉइंटमेंटसाठी संपर्क 83083804, 83083804, 8308830854. डॉक्टर निखिल, जसं मी आता म्हणाले की हा जो आम वाताचा तुम्ही प्रकार सांगितला त्यामध्ये आयुर्वेदात काही उपचार आहेत का, त्या उपचारांनी फरक पडतो का आणि त्याला सगळ्याला साधारण किती वेळ लागतो?
1: आयुर्वेदानुसार आमवात हा फक्त सांध्यांचा विकार नाहीये तर पचन बिघाड, आम निर्मिती, सांध्यांमध्ये सूज व वेदना असा हा एकत्रित विकार आहे. त्यामुळं सुरुवातीच्या टप्प्यामध्ये यामध्ये रचनात्मक बदल फार नसल्यामुळं एक्सरे, MRI किंवा रक्ताच्या तपासण्या हे नॉर्मल असून देखील सर्व लक्षणंही दिसू शकतात. पण योग्य उपचार न घेतल्यास पुढे सांध्यांमध्ये देखील बदल हे घडू शकतात. आमवाताच्या उपचारांमध्ये पहिला उद्देश असतो तो शरीरात तयार झालेला आम कमी करणं आणि सोबतच वात संतुलित करणं, पचन शक्ती सुधारणं आणि सूज कमी करणं. म्हणूनच उपचारामध्ये लंघन, आम कमी करण्यासाठी दीपन पाचन चिकित्सा, योग्य आहार विहार आणि रुग्णाच्या प्रकृतीनुसार बस्ती किंवा इतर पंचकर्म उपचारांचा विचार देखील केला जातो. पर्सन टू पर्सन या आजाराची तीव्रता वेगळी असते. आजार जर सुरुवातीच्या टप्प्यात असेल तर योग्य उपचार आणि पथ्य पाळल्यास अगदी 2 ते 6 आठवड्यात वेदना, सूज, स्टिफनेस यामध्ये चांगली सुधारणा होते. पण आजार खूप जुना असेल, डिफॉर्मिटीज किंवा जॉईंट हेल्थ डॅमेज झाली असेल तर पूर्ण बरं होणं जरा अवघड असतं. अशा पेशंटमध्ये मॅक्सिमम रिकव्हरी पेन मॅनेजमेंट केलं जातं. उपचारासाठी 3 ते 6 महिने कधी कधी त्यापेक्षा जास्त कालावधी देखील लागू शकतो. आजारातून बरं होण्यासाठी पथ्य देखील महत्वाचं असतं, कारण या आजारामध्ये पथ्य म्हणजे हे फक्त रिस्ट्रिक्शन नसतं तर ते रिकव्हरीसाठी सपोर्ट करत असतं. त्यामुळे जर सांधे अधूनमधून किंवा वातावरणात बदल झाल्यानंतर किंवा खूप काम केल्यानंतर दुखत असतील तर अशा लक्षणांना दुर्लक्ष न करता वेळेतच जर उपचार सुरू केले गेले तर कमीत कमी कालावधीमध्ये हा त्रास कमी देखील होऊ शकतो.
0: अगदी खरंय. म्हणूनच श्रोते हो, आमवात, संधिवात यासारख्या जुनाट व्याधींपासून किंवा आजारांपासून तुम्हालाही मुक्तता हवी असेल तर संपर्क करू शकता श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर, राजारामपुरी पहिली गल्ली आणि रंकाळा स्टँड जवळ दुधाळी इथे. याचबरोबर डॉक्टर निखिल रेंडिवे सर प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या रविवारी जेएम रोड पुणे इथे आणि चौथ्या रविवारी शिवाजी पार्क दादर इथे भेटू शकतील. अपॉइंटमेंटसाठी संपर्क 83083804, 83083804, 8308830854. पुन्हा भेटूयात. श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर प्रस्तुत आयुष्याचा वेद आयुर्वेद या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: प्रायोजित कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं. श्रोते हो, प्रसारित करीत आहोत भावगीत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातली अशोकजी परांजपे यांची ही रचना. संगीतबद्ध केली आहे अशोक पत्की यांनी.

लता मंगेशकर यांच्या स्वरातलं कवी पी यांचं हे गीत होतं. श्रोते हो, याचबरोबर भावगीतांचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. 8 वाजतात, समाचार प्रभातसाठी जाऊया दिल्ली केंद्राच्या स्टुडिओकडे.

कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमात श्रोतेहो आपले स्वागत. तिसऱ्या श्रावण सोमवारी शहर परिसरातील शिवमंदिरात पहाटेपासूनच भक्तांची लगबग सुरू होती. बेलफळ, बेलाची पानं, फुलं, धोत्रा फळ आणि धोत्र्याची फुलं वाहत भाविकांनी शिवपिंडीचं पूजन केलं. बेलपत्र आणि फुलांनी अनेक मंदिरातील शिवपिंडी भरून गेल्या होत्या. ओम नम शिवायचा अखंड गजर यामुळे शहर परिसर भक्तिरसात न्हाऊन गेलं होतं. शहरातील विविध शिवमंदिरात सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. सोमवारप्रमाणेच काल संकष्टी सुद्धा होती. गाभाऱ्यात सुरू असलेलं अथर्वशीर्षाचं पठण, समईच्या मंदप्रकाशात उजळलेली गणेशाची मूर्ती, दुर्वा, लाल फुलं आणि हारांनी सजलेला श्रींचा दरबार, धूपदीपाचा दरवळ आणि त्यात मिसळलेला गणपती बाप्पा मोर्याचा जयघोष, अशा भक्तिमय वातावरणात शहर परिसरात संकष्टी चतुर्दशी सुद्धा उत्साहात साजरी करण्यात आली. पहाटेपासूनच गणेश मंदिरांकडे भाविकांची पावलं वळली होती. गणेश

रण उपवास पूजा अर्चेत तल्लीन झालेल्या भाविकांमुळे मंदिर परिसराला दिवसभर भक्तीचा साज चढला होता. इन्स्टा पॅच तंत्रज्ञानाच्या आधारे खड्ड्यांचं पॅचवर्क करण्याचं प्रात्यक्षिक पापाची तिकटी परिसरात करण्यात आलं. या प्रात्यक्षिकाची पाहणी सुद्धा यावेळी करण्यात आली. खराब रस्त्यांबाबत शहरवासियांकडून महापालिकेवर वारंवार टीका केली जाते. नवीन रस्ता केला की 1-2 वर्षात त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य तयार होतं. यासाठी ठेकेदारांची बैठक घेऊन गुणवत्तापूर्ण कामासाठी सूचना दिल्या गेल्या. त्याचबरोबर इतर रस्त्यांवरील खड्ड्यांच्या पॅचवर्कसाठी महापालिकेकडून नियोजन केलं जाते. पावसाळा संपण्याची वाट पाहावी लागते. नवीन तंत्रज्ञानाद्वारे रस्ते पॅचवर्कचं प्रात्यक्षिक पापाची तिकटी ते माळकर तिकटी या चौकातल्या रस्त्यावर काल करण्यात आलं. एका खड्ड्याचं पॅचवर्क अगदी 10-15 मिनिटात केलं जाते. हे पॅचवर्क 2 वर्ष राहणार असल्याचं कंपनीचं मत आहे. खराब रस्त्यांचं काय हा प्रश्न नेहमीच सतावतो. पॅचवर्क हे काम एखाद्या चांगल्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांसाठी ठीक वाटतं, पण अखंड रस्त्यांवर जिथं खड्डेच खड्डे दिसतात तिथं पॅचवर्क किती काळ काम करणार हा सुद्धा प्रश्नच आहे. पॅचवर्क करताना प्रथम तो भाग खोदून खड्ड्यांना चौकोनी आकार दिला जातो. हवेद्वारे त्यातील धूळ साफ केली जाते. खोदलेल्या भागात मटेरियल भरून रोलिंग आणि त्यानंतर कोल्ड प्रोसेस डांबरी खडी पसरली जाते. अशा पद्धतीनं इन्स्टा पॅचवर्क तंत्रज्ञानाद्वारे 10-15 मिनिटात खड्ड्यांचं पॅचवर्क केलं जाऊ शकतं. श्रोते हो, मयत व्यक्ती संदर्भातली माहिती. अनोळखी पुरुष जातीचं मयत 16 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 1 सुमारास रेल्वे स्टेशनच्या बाहेरील खाऊच्या गाडीवर बेशुद्ध अवस्थेत आढळून आले होते. त्यानंतर त्यांच्यावर उपचार चालू करण्यात आले, पण CPR मधील उपचाराच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मयताचं वर्णन याप्रमाणे. अनोळखी पुरुष जातीचं मयत, वय वर्ष अंदाजे 38, अंगात लाल काळ्या रंगाचा चौकड्याचा शर्ट, काळी पॅन्ट, उंची अंदाजे 5'6" मध्यम बांधा, सावळा वर्ण, डाव्या गालावर तीळ, उजव्या हातावर ओम गोंदलेलं, अशा वर्णनाचं पुरुषांचं मयत आढळून आले. यासंदर्भात काही माहिती असल्यास शाहूपुरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. संपर्क क्रमांक 02-31-2-66-17-33 02-31-2-66-17-33. रथाची चाकं पुढे सरकत होती आणि रथात विराजमान असलेल्या श्री राघवेंद्र स्वामींच्या या रथाकडे भाविकांचे हात जोडले जात होते. गोविंदा गोविंदाचा उच्चस्वर या सोहळ्याला पुढे पुढे घेऊन जात होता. फुलांच्या वर्षावात आणि भक्तजनांच्या सुरात शेकडो भाविकांच्या उपस्थितीत श्रीराम राघवेंद्र स्वामी मठातर्फे महारथोत्सव साजरा झाला. आराधना महोत्सवाची सांगता या उत्सवानं झाली. गोविंदाच्या जयघोषात हा महारथोत्सव साजरा करण्यात आला. रथोत्सवाला अनेक भाविकांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. राघवेंद्र स्वामींचं वृंदावन श्री प्रल्हादराज स्वामींच्या मूर्तीची स्थापना केली होती. बिनखांबी गणेश मंदिर, त्याचबरोबर महाद्वार रोड आणि भवानी मंडप या मार्गावरून रथाची प्रदक्षिणा करण्यात आली.

श्रोते हो, हरवलेल्या व्यक्ती संदर्भातलं निवेदन. वत्सला उर्फ कांचन श्यामराव दरबारी, वय वर्ष 51, शेतमजुरी करणारी ही महिला बेघर वसाहत दत्तमंदिर चिंचवाड तालुका शिरोळ इथून बेपत्ता आहे. 28 ऑक्टोबर 2025 सकाळी 7 सुमारास ही बेपत्ता झाली. यांचं वर्णन याप्रमाणे: वर्ण गोरा, केस काळे लांब, उंची अंदाजे 5 फूट, बांधा मजबूत, चेहरा गोल, कपाळावर मध्यभागी गोल टिकलीचं गोंदण, साधारण लंगडत चालणारी ही महिला, कानामध्ये पिवळ्या धातूच्या बुगड्या आणि गळ्यामध्ये काचेच्या मण्यांची माळ, स्पष्ट मराठी बोलणारी ही व्यक्ती, सोबत लाल रंगाची मोठी बॅग आणि प्लॅस्टिकच्या पिशव्या आहेत. सदर व्यक्तीबद्दल काही माहिती आढळल्यास शिरोळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.

महाद्वार रोड हा कोणा ठराविक मंडळाचा नाही तर तो सर्वच मंडळांचा आहे. त्यामुळे मोठ्या गणेश मंडळांना महाद्वारवर फक्त 20 मिनिटं आणि लहान मंडळांना 10 मिनिटं थांबता येईल असा निर्णय पोलीस प्रशासनानं घेतलाय. आनंद भवन इथं झालेल्या मेळाव्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. नवी पिढी व्यसनाच्या माध्यमातून बर्बाद होणार असेल हे दुःख पुढच्या काळात होणार आहे आणि त्यासाठी सहकार्याची भावना सगळ्यांनीच घेतली पाहिजे. गणेश मिरवणुकांमध्ये हे चित्र बरेचदा बघायला मिळतं. श्रोते हो, लहान मुलामुलींना आणि 75 ते 80 वर्षांच्या आईवडिलांसह महाद्वार रोडवर आपण मिरवणुका बघू शकत नाही, कारण याचा अर्थ खूप मोठ्या प्रमाणातला आवाज हाही असू शकतो. ज्यांच्यामुळे गणेशोत्सवाला बाधा येऊ शकते अशा काही जणांना जिल्ह्याबाहेर पाठवणार येणार असल्याचं प्रशासनानं यावेळी सांगितलं. ग्रामीण भागात पंचगंगा नदीत मूर्ती विसर्जन केल्या जातात, मग कोल्हापुरात बंदी का, असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला होता. श्रोते हो, स्मोकर, CO2, लेझर आणि ड्रोनवर सुद्धा बंदी घालण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आलाय. लहान मंडळांना फक्त 10 मिनिटं मिरवणूक मार्गावर असणार आहेत आणि या काळात मिरवणूक मार्गावर यावर्षी सिग्नल सुद्धा असणार आहेत अशी माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

श्रोतेहो, श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज पुण्यकाल सोहळा सुरू असून या अंतर्गत महोत्सवात वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. हा महोत्सव शनिवार दिनांक 29 ऑगस्ट 2026 ते रविवार दिनांक 6 सप्टेंबर 2026 अखेर साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत आज म्हणजे मंगळवारी 1 सप्टेंबर 2026 श्रावण वद्य चतुर्थी पंचमी सायंकाळी 7 ते 9 या वेळेत स्वरतरंग प्रस्तुत रंगभक्तीचे हा कार्यक्रम सादर होईल. सादरकर्ते आहेत श्री संदीप लोहार आणि श्री महादेव सुतार. श्रोतेहो, श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज पुण्यकाल सोहळा सुरू आहे.

0: त्यांना असं वाटलं की हे संगीत क्षेत्र आपण सोडून द्यावं आणि हार्मोनियमच विकून टाकावे. पण त्यांच्या पत्नीने त्यांना साथ दिली, त्या म्हणाल्या हार्मोनियम विकू नका.
1: नितांत सुंदर गाण्यांचा कार्यक्रम गाणं मनातलं अवश्य ऐका आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर FM बँड 102.7 MHz आणि News on AIR ॲपवर.
2: श्रोतेहो थोडंसं इकडे लक्ष द्या. बेवारस मयत पुरुष व्यक्तीबद्दलचं हे निवेदन आहे. किसन पांडुरंग निकम वय वर्ष अंदाजे 70 ही व्यक्ती दिनांक 8 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 सुमारास अचानक बेशुद्ध झाल्यानं IGM हॉस्पिटल इचलकरंजी इथं उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान दुपारी 1:30 सुमारास त्यांचा मृत्यू झाला. श्रोतेहो या बेवारस मयत व्यक्तीचं वर्णन याप्रमाणे. किसन पांडुरंग निकम वय वर्ष अंदाजे 70, पत्ता नक्की माहीत नाही, चेहरा उभट, डोळे काळे पांढरे, नाक सरळ, डोक्यावर पांढरे केस, अर्धा इंच टक्कल असलेले, पांढरी दाढी, सावळा रंग, बारीक बांधा, उंची 5 फूट 5 इंच, तीळ नाही आणि केस पांढरे. श्रोतेहो सदर व्यक्तीबद्दल काही माहिती आढळल्यास पोलीस उपनिरीक्षक शिवाजीनगर पोलीस ठाणे इचलकरंजी यांच्याशी संपर्क साधावा.

गणेशोत्सवाच्या कालावधीत सार्वजनिक गणेश मंडळांकडून आयोजित करण्यात येणाऱ्या मिरवणुका तसेच इतर कार्यक्रमांमध्ये लेसर लाईटसह प्रेशर मीड्स आणि कार्बन डायऑक्साईड कॉनिस्टर गॅसचा वापर करण्यात येतो आणि त्यासाठी यावर्षी बंदी घालण्यात आली आहे. जिल्ह्यात 14 ते 25 सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा होणार आहे. या काळात विविध सार्वजनिक गणेश मंडळांकडून मोठ्या प्रमाणावर मिरवणुका सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात, पण या दरम्यान काही घातक अशा लेसरचा वापर केला जातो आणि हे मोठ्या प्रमाणावर निदर्शनास येतं. त्यामुळे या संदर्भातला बंदी आदेश

निघाला आहे. उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल असं प्रशासनानं म्हटलं आहे. गणेशोत्सवात याची अंमलबजावणी फार कठोर पद्धतीनं केली जाईल.

0: श्रोतेहो, सध्या आपल्या देशात नशामुक्त युवा ही मोहीम सुरू आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी विशेषतः युवा पिढीला नशेच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी काय करणं गरजेचं आहे? आमच्याशी बोला गप्पा गाणी या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळेत, म्हणजेच शनिवारी 5 सप्टेंबर रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. फोन नंबर 02132566224, 02132266224.
1: श्रोते हो, अवश्य ऐका येत्या रविवारी म्हणजे 6 सप्टेंबरला आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमात एकाच वर्षी UPSC मधील 2 पोस्ट घेणाऱ्या रोहित तुकाराम मालवेकर यांच्या दिव्या अष्टपुत्रे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला.
2: मला एवढं सांगायचं आहे की आपण जे फेल्युअर असतं त्याला आपण स्टेपिंग स्टोन घ्यायला पाहिजे की हायर सक्सेस साठी. अपयशाला आपण संधी मानली तर आपण चांगल्या यशापर्यंत जाऊ शकतो.
1: तेव्हा अवश्य ऐका येत्या रविवारी 5:30 आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
0: श्रोतेहो, याचबरोबर आजचा कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत.

0: कोल्हापूरच्या दैनंदिन घटनांचा कानोसा शब्द भावे अर्पण कोल्हापूर दर्पण।
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 8:30 होत आहेत। मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्रासाठी जाऊया आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या स्टुडिओकडे।

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 8:15 झालेली आहेत. प्रसारित करतोय राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 26व्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संबोधित करणार. सिंधू जल करार स्थगितच राहील, भारताचा पुनरुच्चार. जागतिक बँकेनं स्थापन केलेल्या लवादाचा निर्णय भारतानं फेटाळला. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाचा जीडीपी 7.8%. मणिपूरमधील जनगणना प्रक्रिया पुढे ढकलण्याचा सरकारचा निर्णय. आणि लोकप्रिय फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी याची आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धांमधून निवृत्ती. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज किर्गिस्तानची राजधानी बिश्केकमध्ये होणाऱ्या 26व्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेला संबोधित करतील. शांघाय सहकार्य संघटनेच्या 25व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या परिषदेत चीन आणि रशियासह या संघटनेचे 10 सदस्य देश सहभागी झाले आहेत. भारत 2017 या शिखर परिषदेचा सदस्य असून आजच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरक्षा, संपर्क आणि संधी या क्षेत्रांमधील भारताच्या प्राधान्यक्रमांवर प्रकाश टाकतील. दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी काल शांघाय सहकार्य संघटनेतील रशिया, इराण, किर्गिज प्रजासत्ताक आणि आर्मेनियाच्या नेत्यांशी परस्पर हिताच्या मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा केली. सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेनं स्थापन केलेल्या लवादाचा निर्णय भारतानं ठामपणे फेटाळून लावला आहे. सिंधू जल

करार स्थगितच राहील या भूमिकेचाही भारतानं पुनरुच्चार केला आहे. जागतिक बँकेतर्फे स्थापन या लवादाचे निर्णय अवैध आहेत. भारतानं या लवाद समितीला कधीही मान्यता दिली नाही, तिच्या कामकाजातही सहभाग घेतला नाही, त्यामुळे भारत या लवादाच्या निर्णयांना बांधील नाही, असं परराष्ट्र मंत्रालयानं समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. भारतानं करार स्थगित करण्यामागे दिलेली कारणं करार स्थगित किंवा रद्द करण्यास पुरेशी किंवा समर्थनीय नाहीत, असा निर्णय हेग इथल्या लवाद न्यायालयानं दिला आहे. त्यानंतर भारतानं आपली ठाम भूमिका जाहीर केली. 1960 पाणी वाटप कराराअंतर्गत असलेल्या आपल्या जबाबदाऱ्यांचं पालन सुरू ठेवावं असं आवाहन या समितीनं भारताला केलं होतं, मात्र भारतानं हा निर्णय फेटाळून लावला. हा लवाद स्थापन करणं हीच या करारातील अटींचं उल्लंघन करणारी कृती होती, असा युक्तिवाद भारतानं केला आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं सिंधू जल करार स्थगित केला आहे. अमेरिकेतल्या ऍशवेले इथं आयोजित G20 देशांच्या अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकेच्या गव्हर्नर्सच्या 2 दिवसीय बैठकीचा आज अंतिम दिवस आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बैठकीत भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करत आहेत. या बैठकीत जागतिक आर्थिक विकास, आर्थिक स्थिरता, वाढतं कर्ज, व्यापार, गुंतवणूक आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय प्रणालीतील सुधारणा यावर लक्ष केंद्रित केलं जात आहे. G20 देशांशी आर्थिक संबंध दृढ करणं आणि देशाला उत्पादन, तंत्रज्ञान आणि नवोपक्रमाचं प्रमुख केंद्र म्हणून सादर करणं हे भारताचं उद्दिष्ट आहे. G20 नेत्यांची मुख्य शिखर परिषद यावर्षी 14 आणि 15 डिसेंबरला मियामी इथं होणार आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर 7.8% पोहोचला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीतील 6.9% वाढीच्या तुलनेत यंदाची कामगिरी उल्लेखनीय आहे. तेलाच्या किमतीतील अनियमितता, पुरवठा साखळीतल्या अडचणी आणि जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवरही देशानं ही वाढ साध्य केल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केलं आहे. भारताच्या GDP मध्ये 7.8% वाढ झाल्याबद्दल अमेरिकेनं भारताची प्रशंसा केली आहे. भारत एक गतिमान, सक्षम आणि लवचिक अर्थव्यवस्था आहे. भारताकडे वेगानं वाढणारी आर्थिक शक्ती म्हणून पाहण्याच्या ट्रम्प प्रशासनाच्या दृष्टिकोनाला या अहवालामुळे दुजोरा मिळाला आहे, असं व्हाईट हाऊसचे वरिष्ठ माध्यम अधिकारी कुश देसाई यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. प्रस्तावित भारत अमेरिका व्यापार कराराच्या वाटाघाटी आता तांत्रिक स्तरावरील चर्चेच्या टप्प्यावर पोहोचल्या असून या कराराबाबत अमेरिका आशावादी आहे, तसंच भारताशी आर्थिक भागीदारी अधिक दृढ करण्यास उत्सुक आहे, असंही कुश देसाई यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मणिपूरमधील जनगणना प्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. मणिपूरमधील सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत काल झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान मणिपूर उच्च न्यायालयानं पुढील आदेशापर्यंत मणिपूरमधील जनगणना प्रक्रिया स्थगित ठेवण्याचे निर्देश दिले. दुसरीकडे एका जनहित याचिकेवर आणि एका स्वतंत्र रीट याचिकेवर सुनावणी करताना मुख्य न्यायमूर्ती एम सुंदर आणि न्यायमूर्ती ए गुणेश्वर शर्मा यांच्या मणिपूर उच्च न्यायालयाच्या विशेष खंडपीठानं मणिपूरमधील जनगणना प्रक्रिया पुढे ढकलण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या 12 ऑक्टोबरला निश्चित करण्यात आली आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयानं आज नवी दिल्लीत विभागीय शिखर परिषदेचं आयोजन केलं आहे. या 2 दिवसीय परिषदेत पायाभूत सुविधा प्रकल्पांची वेळेवर अंमलबजावणी, जलसंचयासाठी लोकसहभाग मोहीम, पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची शाश्वतता तसंच ग्रामीण पेयजल पुरवठा योजनांची देखभाल आणि दुरुस्ती या 4 प्रमुख विषयांवर लक्ष केंद्रित केलं जाईल. बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेव्हर उद्यापासून भारताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील, तसंच भारत युरोपियन युनियन मुक्त व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर आयोजित एका कार्यक्रमात त्यांचं भाषणही होणार आहे. मुंबई भेटीत ते हिरे, बंदरं आणि लॉजिस्टिक क्षेत्रातल्या विविध संबंधितांशी संवाद साधतील. या दौऱ्यामुळे भारत बेल्जियम यांच्यातील सहकार्य अधिक दृढ करण्याची संधी मिळेल, तसंच व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, सुरक्षा, तंत्रज्ञान, अक्षय ऊर्जा आणि संपर्क व्यवस्था यासारख्या क्षेत्रांमधील सहकार्य देखील वाढीस लागेल, असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. भारत जर्मन पर्यावरण मंचाची 4थी बैठक आज नवी दिल्लीत होणार आहे. दोन्ही देशांमधलं द्विपक्षीय सहकार्य वाढवणं आणि पर्यावरण तसंच हवामान बदलासंदर्भात देवाणघेवाण सुविधा पुरवणं याविषयी या बैठकीत चर्चा होईल. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव आणि जर्मनीचे पर्यावरण मंत्री कर्स्टन स्नेडर यांच्या सह अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत प्रामुख्यानं पर्यावरण रक्षण
आणि हवामान धोरणाबाबत चर्चा

0: करण्याचा होईल. एसआयआर अर्थात विशेष सखोल पुनरीक्षणाच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यातल्या 288 विधानसभा मतदारसंघाच्या प्रारूप मतदार याद्या काल प्रसिद्ध झाल्या. राज्याच्या प्रारूप मतदार यादीत 7,71,65,562 मतदारांचा समावेश आहे, तर 21% अधिक म्हणजेच 2,06,88,487 मतदारांची नावं वगळण्यात आली आहेत. नेपाळमध्ये आलेल्या महापुरानंतर बचाव आणि शोधकार्य अजूनही सुरू आहे. आतापर्यंत 939 जणांचे मृतदेह सापडले असून 4,200 जास्त जण अद्याप बेपत्ता आहेत, अशी माहिती नेपाळच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली आहे. भारतानं नेपाळला बचाव कार्यात आणि पीडितांची ओळख पटवण्यात मदत करण्यासाठी विशेष पथकं पाठवली आहेत. दरम्यान 403 भारतीय नागरिक चीनमधून सुरक्षितपणे नेपाळमध्ये पोहोचले असून 500 भारतीय नागरिक चीनमध्ये सुरक्षित आहेत. नेपाळमधील पूर आणि बिहारमधील नद्यांच्या वाढत्या पाण्याच्या पातळीच्या दरम्यान प्राणी आणि मत्स्यसंपत्ती विभागानं लोकांना पुराच्या पाण्यातून पकडलेल्या माशांचं सेवन न करण्याचा सल्ला दिला आहे. पुराच्या वेळी मासे, सांडपाणी, मृत प्राणी आणि इतर दूषित पदार्थांच्या संपर्कात येऊ शकतात, ज्यामुळे जीवाणू, विषाणू आणि इतर रोगजनुकांमुळे दूषित होण्याचा धोका वाढतो आणि अशा माशांचं सेवन आरोग्यास हानिकारक ठरू शकतं. त्यामुळे पुराचं पाणी स्थिर होईपर्यंत पुराच्या पाण्यातून पकडलेले मासे खाण्यासाठी वापरू नयेत, असं विभागानं स्पष्ट केलं आहे. अर्जेंटिनाचा ख्यातनाम फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी यांना आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धांमधून निवृत्ती जाहीर केली आहे. फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतल्या अंतिम फेरीतल्या पराभवानंतर निवृत्तीचा निर्णय घेतल्याचं मेस्सीनं समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. आपल्या 20 वर्षांच्या कारकिर्दीत मेस्सीनं अर्जेंटिनाला 2022 विश्वजेतेपद तर 2 वेळा कोपा अमेरिका स्पर्धेचं विजेतेपद मिळवून दिलं. उत्तर प्रदेशात कौशांबी इथं फटाक्याच्या कारखान्याला लागलेल्या आगीत 11 जणांचा मृत्यू झाला असून 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 2 मालकांचा समावेश आहे. आगीमुळे आसपासच्या किमान 5 घरांचंही नुकसान झालं आहे. या घटनेची चौकशी करण्यात येत असून 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. हवामान विभागानं आज छत्तीसगडमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तसंच हिमाचल प्रदेश, बिहार, पूर्व मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, झारखंड, ओडिशा, उत्तराखंड आणि ईशान्य भारतातल्या काही भागातही आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 26व्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संबोधित करणार. सिंधू जल करार स्थगितच राहील, भारताचा पुनरुच्चार. जागतिक बँकेनं स्थापन केलेला लवादाचा निर्णय भारतानं फेटाळला. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाचा GDP 7.8%. मणिपूरमधील जनगणना प्रक्रिया पुढे ढकलण्याचा सरकारचा निर्णय आणि लोकप्रिय फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याची आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धांमधून निवृत्ती. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. श्रोतेहो, 8:40 झाली आहेत.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: दुधाचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते। पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा। ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या।
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर। घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या।
3: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
4: मानवी शरीराकडे जर आपण सूक्ष्म दृष्टीनं पाहिलं तर या शरीराची आंतरबाह्य रचना दिव्य आणि भव्य असलेली दिसून येईल। मानवी शरीराची संपूर्ण रचना आखीव आणि रेखीव असून सुबक आणि सुंदर आहे। सर्वांगानं आणि सर्वार्थानं सुरेख अशी नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था शरीराचे ठाई असलेली आपल्याला दिसून येते। स्थूल, सूक्ष्म, अतिसूक्ष्म आणि दिव्य अशा क्रमानं शरीराची रचना केलेली दिसून येते। पंचमहाभूत, पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय, चार अंतरेंद्रिय, पंचप्राण, कल्पनाशक्ती, भावनाशक्ती, वासनाशक्ती, संकल्पशक्ती, चैतन्यशक्ती अशा स्थूल, सूक्ष्म, अतिसूक्ष्म आणि दिव्य प्रकारानं मानवी शरीर युक्त आहे। थोडक्यात मानवी शरीर म्हणजे चमत्कारांचा सागर आहे। इतकंच नव्हे तर मानवी जीवनातील सर्व समस्या सोडवण्याचं प्रचंड सामर्थ्य मानवी शरीरातच वास करतं। अज्ञान, अंधश्रद्धा आणि अहंकार यांच्या आहारी गेलेल्या माणसाला त्याच्याजवळच असलेल्या दिव्य शरीराची जाणीव नसते, हेच त्याचं दुर्दैव होय। अशा या दिव्य शरीराची योग्य प्रकारे सेवा करायची की अज्ञानाच्या आहारी जाऊन त्याचा द्वेष करायचा हे आपणच ठरवायचं असतं। म्हणून जीवनविद्या सांगते, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार। पुराणात कल्पतरू नावाच्या वृक्षाची महती कथित केलेली आहे। या वृक्षाची कथा विलक्षण आहे। या संदर्भात ज्ञानेश्वर महाराज सांगतात, कल्पवृक्षातळी जो कोणी बैसला काय उणे त्याला सांगा जोजी। याचा अर्थ असा की कल्पवृक्षाच्या झाडाखाली जो बसेल आणि तो जे मागेल ते त्याला प्राप्त होईल। पुराणातील हा कल्पवृक्ष माणसाच्या जीवनात मानवी शरीर रूपानं प्रत्यक्ष हजर आहे। कल्पतरूच्या वृक्षाखाली बसलेल्या माणसाला जर का आपण कल्पवृक्षाखाली बसलेले आहोत याची जाणीव नसेल तर त्याच्या जीवनात भयानक परिस्थिती निर्माण होणार हे निश्चित। कारण अज्ञानानं किंवा चुकीनं किंवा अनवधानानं तो ज्या इष्ट किंवा अनिष्ट इच्छा किंवा संकल्प मनात आणेल त्या सर्व इच्छा किंवा संकल्प सिद्धीला जातील। एकदा एक प्रवासी एका गावाहून दुसऱ्या गावाला जात असता दुपारच्या 2 प्रहरी तहानेनं आणि भुकेनं व्याकुळ झाला। आजूबाजूला त्यानं नजर टाकली तर काही अंतरावर त्याला एक वृक्ष दिसला। तो त्या वृक्षाखाली जाऊन बसला। त्याच्या मनात सहज एक इच्छा निर्माण झाली की आता आपल्याला जर थंडगार पाणी प्यायला मिळेल तर देवाची मोठी कृपा होईल। हा विचार त्याच्या मनात येता क्षणीच पाण्यानं भरलेला चांदीचा पेला त्याच्या समोर आला। पाणी प्यायल्यावर त्या प्रवाशाच्या मनात इच्छा निर्माण झाली की आता जर अन्न मिळेल तर देवाची मोठी कृपा होईल। ही इच्छा मनात येता क्षणीच पंचपक्वान्नानं भरलेलं सोन्याचं ताट त्याच्या समोर आलं। पाणी पिऊन आणि भोजन केल्यावर त्या प्रवाशाच्या मनात इच्छा निर्माण झाली की आता झोपायला गादी आणि उशी मिळेल तर देवाची मोठीच कृपा होईल। हा संकल्प मनात येता क्षणीच गादी आणि उशी त्या प्रवाशाला प्राप्त झाली। तृप्त मनानं बिछाण्यावर पोहोडलेला तो प्रवासी आजूबाजूला पाहू लागला। एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स अबोड

अशी इंग्रजीमध्ये एक म्हण आहे. तृप्त झालेल्या रिकाम टेकड्या त्या प्रवाशाच्या डोक्यात सहज एक अनिष्ट विचार आला. तो मनात म्हणतो, मी जे जे मागितलं ते मला या ठिकाणी क्षणार्धात प्राप्त झालं. बाप रे, इथं एखादा राक्षस असेल तर माझं काय होईल? हा विचार त्याच्या मनात येता क्षणीच एक राक्षस तिथं हजर झाला. राक्षसाला पाहून त्या प्रवाशाची भीतीनं गाळण उडाली. तो मनात म्हणतो, अरे बापरे, हा राक्षस मला जर खाईल तर माझ्या पोराबाळांचं कसं होईल? हा विचार त्याच्या मनात येता क्षणीच राक्षसानं त्या प्रवाशाला खाऊन टाकलं. कल्पवृक्षाखाली बसलेल्या माणसाची अशी परिस्थिती होते. मानवी शरीर हाच एक दिव्य कल्पवृक्ष आहे आणि या कल्पवृक्षाखाली प्रत्येक व्यक्ती बसलेली आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी की आपण एका दिव्य झाडाखाली बसलेले आहोत याची जाणीव माणसाला नाही, त्यामुळं त्याच्या वाट्याला भयंकर परिस्थिती येते. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वत एवढे, अशी माणसाची बिकट परिस्थिती निर्माण होण्यास हेच त्याचं अज्ञान कारणीभूत आहे. अनिष्ट विचार, अनिष्ट कल्पना, अनिष्ट संकल्प, अनिष्ट भावना आणि अनिष्ट चिंतन करण्याची बहुतेक सर्व माणसांना सवय जडलेली असते. डॉक्टर मर्फी सांगतात, थॉट्स ऑफ जेलसी, फिअर, वरी अँड एन्झायटी टीअर डाऊन युअर नर्व्ज अँड ग्लँड्स, ब्रिंगिंग अबाउट फिजिकल अँड मेंटल डिसीजेस ऑफ ऑल काइंड्स. तुम्ही जसे विचार, कल्पना आणि चिंतन कराल त्याप्रमाणे तुमच्या जीवनाला आकार प्राप्त होतो. हे सर्व घडवून आणण्याचं कार्य तुमचं शरीर किंवा शरीर अंतर्गत अंतर्मन घडवून आणत असतं. थोडक्यात, तुम्ही मानवी शरीर रूपी दिव्य कल्पवृक्षाच्या खाली बसलेले आहात हे नित्य स्मरणात ठेवून नित्य ईश्वर चिंतन आणि शुभचिंतन करायचं की अनिष्ट आणि अशुभ चिंतन करायचं हे केवळ तुमच्याच हातात आहे. म्हणून जीवनविद्या सांगते, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत बहुतेक माणसं चिंताग्रस्त असतात. चिंता करण्याची माणसाला सवयच जडलेली आहे. संसारिक जीवनच असं आहे की माणसानं चिंता करायचंच ठरवलं तर त्याला चिंता करण्यासाठी संसारामध्ये अनेक गोष्टी असतात. वास्तविक वस्तुस्थिती अशी आहे की माणूस ज्या अनेक प्रकारच्या चिंताग्रस्त गोष्टी करत असतो त्यापैकी पुष्कळशा गोष्टी केवळ काल्पनिक असतात. त्याचप्रमाणे अहंकार, अविचार आणि मूर्खपणा यांच्या आहारी जाऊन माणसं अनेक अनिष्ट प्रसंग स्वतःच स्वतःच्या जीवनात निर्माण करत असतात. दुसरा मुद्दा असा की चिंता करण्याच्या सवयीनं माणूस चिंता करणाऱ्या बिकट प्रसंगांना आमंत्रण देऊन बसतो. डॉक्टर मर्फी सांगतात, गॉड हॅज नथिंग टू डू विथ अनहॅपी ऑर कॅओथिक कंडिशन्स इन द वर्ल्ड. दीज कंडिशन्स आर ब्रॉट अबाउट बाय मॅन्स निगेटिव्ह अँड डिस्ट्रक्टिव्ह थिंकिंग. इट इज देअरफॉर सिली टू ब्लेम गॉड फॉर हिज ट्रबल्स अँड सफरिंग्स. पुराणामध्ये चिंतामणी नावाच्या एका मौल्यवान वस्तूचं वर्णन केलेलं आहे. या वस्तूचं सामर्थ्य असं की हा चिंतामणी ज्याच्या हातात असेल त्याला चिंतामुक्त करून त्याला सुख, शांती, समाधान, यश प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य त्या चिंतामणीत असतं. हा चिंतामणी माणसाला चिंतामुक्त करतो पण तो अनिष्ट चिंतनांना किंवा चिंतांना आश्रय देत नाही. मानवी शरीर हा सुद्धा एक चिंतामणी आहे, परंतु हा शरीररूपी चिंतामणी आगळ्या आणि वेगळ्या प्रकारचा आहे. वस्तुस्थिती अशी आहे की चिंतामुक्त करण्याचं सामर्थ्य या शरीररूपी चिंतामणीत आहे, त्याचबरोबर चिंता करण्याचे प्रसंग निर्माण करण्याचंही सामर्थ्य या शरीररूपी चिंतामणीत आहे. माणूस जे बरे वाईट चिंतन करतो त्याप्रमाणे घडवून आणण्याचं कार्य हा शरीररूपी चिंतामणी करत असतो. हा मुद्दा अधिक स्पष्ट करायला हवा. मानवी शरीर हा विलक्षण चिंतामणी तर

0: आहेच, शिवाय ती एक अलौकिक व्यवस्था सुद्धा आहे. आत्ता म्हटल्याप्रमाणे मानवी जीवनात इष्ट किंवा अनिष्ट घडवून आणण्याचं विलक्षण सामर्थ्य या मानवी शरीराच्या ठाई वास करतं. प्रत्यक्ष चैतन्य शक्ती म्हणजेच ईश्वर शरीर रूपानं प्रगट झालेला आहे. परंतु मानवजातीला या सत्याचं ज्ञान नसल्यामुळं माणसं या जीवनशक्तीला अनुकूल करून घेण्याच्याऐवजी प्रतिकूल करून घेतात. त्याचे दुष्परिणाम माणसांना भोगावे लागतात. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

0: भक्ती मांगल्याचे क्षण आनंदाने द्विगुणित करण्यासाठी असल केशर बदाम पिस्ता युक्त रुचिरा केशरी दूध मसाला।
1: तुमच्या पैशांना सुरक्षितता, तुमच्या स्वप्नांना कर्जाची साथ आणि व्यवहारांना आधुनिक डिजिटल सुविधा,
2: हे सगळं एका विश्वासाच्या नावात। द कोल्हापूर अर्बन बँक, 114 वर्षांची परंपरा आजही तुमच्या सेवेत।
1: द कोल्हापूर अर्बन बँक।
3: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी।
4: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा।
5: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड।
6: श्रोतेहो, थोड्याच वेळात म्हणजे 9 वाजता आम्ही प्रसारित करू हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार।

0: या भक्तिगीतानंतर श्रोतेहो आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकताय. ठीक 9 वाजलेत.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

गीतबहार या कार्यक्रमात श्रोतेहो आपले स्वागत. आपल्यासोबत आहे निवेदिका ईशा वायकुळ. कार्यक्रमाची सुरुवात करूया मोहम्मद रफी यांच्या आवाजातल्या हमसाया या चित्रपटातल्या गीतानं. शेवन रिझवी यांचं हे गीत संगीतबद्ध केलं आहे ओ पी नय्यर यांनी.

दिल की आवाज भी सुन मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं हमसाया या चित्रपटातलं हे गीत होतं. गीतबहार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

0: कभी तो हंसाए।
1: मन्नाडे यांच्या आवाजातलं सलील चौधरी यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं. गीतकार होते योगेश आणि चित्रपट होता आनंद. श्रोतेहो, गीतबहार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
2: आई भाई अक्का मामा आणि काका, 100 गोष्टींपेक्षा एकच गोष्ट सांगतो. फक्त पैसे पाठवण्यासाठी QR स्कॅन करतात किंवा पिन टाकतात, पैसे मिळवण्यासाठी नाही.
3: RBI सांगते, QR कोड स्कॅन करताना किंवा पिन टाकताना नीट लक्ष द्या.
4: नव्या जगाचं नवं चित्र. आता छतावर असलेल्या TV अँटिनाला करा गुड बाय कायमसाठी. वेळेनुसार बदला, पुढे चला. आजच घेऊन या दूरदर्शनची DD फ्री डिश. यात आहे आपल्या पसंतीची 100 जास्त TV चॅनल्स, याशिवाय 51 एज्युकेशनल म्हणजे अभ्यासाची चॅनल्स आणि 48 रेडिओ चॅनल्स. आणि हो, सेट टॉप बॉक्स लावल्यानंतर कोणताच खर्च नाही, बिलकुल नाही. आपलं आणखी एक पाऊल डिजिटल क्रांतीच्या दिशेनं. DD फ्री डिश.
1: श्रोते हो, गीतबहार या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत. हजरत जयपुरी यांचं गीत आता प्रसारित करीत आहोत. मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं हे गीत आहे. संगीतकार आहे शंकर जयकिशन आणि चित्रपट प्यार ही प्यार.

प्यार ही प्यार या चित्रपटासाठी मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं गीत आपण ऐकलं. गीतबहार हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

0: गुंजार या गीतासाठी संगीतकार होते आर डी बर्मन. लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजातलं हे गीत होतं घर या चित्रपटातलं. श्रोते हो, थोडंसं इकडे लक्ष द्या. सध्या आपल्या देशात नशामुक्त युवा ही मोहीम सुरू आहे आणि ही मोहीम यशस्वी करण्यासाठी आणि विशेषतः युवा पिढीला नशेच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे आमच्याशी बोला गप्पा गाणी या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळेत, म्हणजेच शनिवारी 5 सप्टेंबर रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. फोन नंबर 02312566224 02312566224.
1: तुम्ही रागावर नियंत्रण ठेवू देत आहात का? टेलिमानसला 1-4-4-1-6 वर कॉल करा आणि राग नियंत्रित करण्यासाठी मार्गदर्शन किंवा सूचना मिळवा.
2: श्रोते हो, आकाशवाणी आपली आकाशवाणी, कोल्हापूर आकाशवाणी ही लोकवाणी आपल्या कानामनात सदैव आहेच. वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची सोबत करणारी, उभारी आणि ऊर्जा देणारी आकाशवाणी 102.7 MHz संयत आणि सजग प्रसारण कोल्हापूर आकाशवाणीचं जरूर ऐका 102.7 वर.

0: मासूम या चित्रपटासाठी अनूप घोषाल यांच्या आवाजातलं गीत आपण ऐकलं. हे गीत होतं गुलजार यांचं आणि संगीतकार होते आर टी परमन. श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा गीतबहार हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. निवेदिका ईशा वायकुळा निरोपत्या. नमस्कार.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

0: श्रोते हो अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 6 सप्टेंबरला सकाळी 9:30 कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात मोटार वाहन कायदा या माहितीचा भाग दुसरा.
1: मुलांची कागदपत्र दाखवण्यासाठी डिजी लॉकर एम परिवहन ऍप पूर्णपणे कायदेशीर आणि योग्य आहे. भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने हे ऍप अधिकृत केले असून त्यावरील डिजिटल कागदपत्रे मूळ कागदपत्रांइतकीच वैध मानली जातात.
0: तर श्रोते हो अवश्य ऐका, ऍडव्होकेट मीरा राऊळ यांनी दिलेली माहिती कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावर आणि न्यूज ऑन AI

0: कधी सुरात कधी शब्दात फुलणारी साध प्रतिसादाची लोभस गाणी, तुमची आमची सर्वांची जिव्हाळ्याची कोल्हापूर आकाशवाणी।
1: श्रोते हो, 9:30 झाली आहेत।

0: आशा भोसले यांच्या स्वरातलं हे गीत होतं शांता शेळके यांचं आणि संगीतबद्ध केलं होतं श्रीधर फडके यांनी. सुगम संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
2: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
1: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
2: संगीत व्हिडिओ ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
1: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा, यासाठी
2: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजारामरोड, कोल्हापूर.
1: फोन 940 440 8000.

0: तुमच्या पैशांना सुरक्षितता, तुमच्या स्वप्नांना कर्जाची साथ आणि व्यवहारांना आधुनिक डिजिटल सुविधा,
1: हे सगळं एका विश्वासाच्या नावात. द कोल्हापूर अर्बन बँक, 114 वर्षांची परंपरा आजही तुमच्या सेवेत.
0: द कोल्हापूर अर्बन बँक.
2: श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया सौमित्र यांचं गीत. संगीतकार आणि गायक कलाकार आहेत मिलिंद इंगळे.

0: सौमित्र यांचं गीत आपण ऐकलं. तर संगीतकार आणि गायक कलाकार होते मिलिंद इंगळे.
1: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
2: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क राहा.

0: वैभव जोशी यांनी लिहिलेलं, अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे, आपण ऐकत आहात सुगम संगीत आणि आपण आत्ताच ऐकलं सुवर्णा माटेगावकर यांच्या स्वरातलं हे गीत.
1: डॉक्टर येऊ का?
2: या काका, या. कुठल्या दातानं आमची आठवण काढली?
1: नाही हो, माझं रूट कॅनल तुम्ही केल्यापासून गेल्या 10-12 वर्षात काहीही त्रास नाही, सगळं खातोय. हा, पण एक सल्ला हवाय.
2: बोला.
1: डॉक्टर, माझ्या नातवाची दाढ किडली आहे. तो म्हणतोय रूट कॅनल करून ही नंतर ती दुखणारच, त्यापेक्षा ती दाढ कायमचीच काढून टाकूया आणि इम्प्लांट करूया. आणि मी म्हणतोय रूट कॅनल तुमच्याकडूनच करून घेऊया, योग्य काय आहे?
2: काका, आता आधुनिक तंत्रांनी रूट कॅनल कमीत कमी वेळेत आणि न दुखता केले जाते आणि यासाठी त्या दाताची तपासणी सीबीसीटी वर केली जाते. इन्फेक्शनचा अंदाज घेतला जातो. आता नैसर्गिक दात जास्तीत जास्त कसे टिकतील याचा विचार करून ट्रीटमेंट केली जाते. हा आता अगदीच नाईलाज झाला तर नाईलाज को क्या इलाज, तर इम्प्लांट करायचा. पण रूट कॅनल केलं तर आपला नैसर्गिक दात वाचेल आणि मौखिक आरोग्यही चांगलंच राहील. काहीही असलं तरी शेवटी खरा दात तो खरा दातच आणि इतर सगळं दातासारखं. प्रवेशद्वारावरचे सैनिक कमी करून कसे चालतील? दात मुखी तर शरीर सुखी. अगदी झेड प्लस सुरक्षा घेऊन या तुमच्या नातवाला, त्याचा दात आणि वय दोन्ही वाचवूया.
3: डॉक्टर आशुतोष देशपांडे यांचे माधव मिशन, देवल क्लब तळमजला, खासबाग, कोल्हापूर. फोन 96040995000.
0: सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया मंदार आपटे यांच्या आवाजातलं हे गीत. संगीतबद्ध केलं आहे उदय अभिजीत यांनी.

मंदार आपटे यांच्या आवाजातलं उदय अभिजीत यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात शेवटी ऐकूया विलास शेंडे यांच्या स्वरातलं हे गीत.

0: बेला शेंडे यांच्या स्वरातल्या गीतासोबतच आजचा सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत.
1: पत्रोत्तरांची खुमारी,
2: अनुभवांची शिदोरी,
1: हिंदी मराठी गाणी,
2: तुमची आणि आमची आकाशवाणी.

श्रोते हो प्रसारित करीत आहोत गझल्स कार्यक्रमात आपलं स्वागत. आपल्या सोबत आहे निवेदिका ईशा वायकूळ. श्रोते हो, गझल म्हणजेच शब्द स्वर आणि भावनेची सुंदर गुंफण असलेला विशिष्ट काव्य आणि गायन प्रकार. गझल हा अरबी शब्दापासून आलाय तर त्याचा मूळ अर्थ गोड बोलणे, प्रेमळ हावभाव दाखवणे किंवा प्रियसीसोबतचा संवाद साधणे इतका सोपा सरळ असा अर्थ आहे. श्रोते हो, गझलच्या कार्यक्रमात आपण सुरुवात करूया आशा भोसले आणि गुलाम अली यांच्या आवाजातल्या, गुलाम अली यांनी संगीतबद्ध केलेल्या या गझलसोबत.

फिर सावन ऋतु की पवन चली। श्रोते हो, आशा भोसले आणि गुलाम अली यांच्या आवाजातली ही सुंदरशी गजल आपण ऐकलीत। आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे, आपल्यासोबत आहे निवेदिका ईशा वायकुळ। कार्यक्रमात यानंतर ऐकूया सोनाली आणि रूपकुमार राठोड यांच्या आवाजातली, रूपकुमार राठोड यांनी संगीतबद्ध केलेली ही गजल।

सोनाली आणि रूपकुमार राठोड यांच्या युगुल स्वरातली ही गझल होती. संगीतबद्ध केली होती रूपकुमार राठोड यांनी. श्रोते हो, गझलचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

0: त्यांना असं वाटलं की हे संगीत क्षेत्र आपण सोडून द्यावं आणि हार्मोनियमच विकून टाकावे. पण त्यांच्या पत्नीने त्यांना साथ दिली, त्या म्हणाल्या हार्मोनियम विकू नका.
1: नितांत सुंदर गाण्यांचा कार्यक्रम गाणं मनातलं अवश्य ऐका आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर FM बँड 102.7 MHz आणि News on AIR ॲपवर.
2: श्रोते हो, गोड बोलणं, प्रेमळ हावभाव दर्शवणं किंवा प्रियसी सोबतचा संवाद इतकाच गझलचा अर्थ नाहीये, तर व्यापक अर्थानं मानवी सुख दुःख प्रेम आणि जीवनाच्या वेगवेगळ्या भावना वेगवेगळ्या जाणीवा प्रभावी शब्दातून संवाद साधणारं काव्य म्हणजे गझल असंही म्हणता येईल. श्रोते हो, गझल या 2 ओळीच्या कडव्यांमध्ये बऱ्याचदा लिहिली जाते आणि प्रत्येक ओळीच्या कडव्याला शेर असं म्हटलं जातं. प्रत्येक शेर स्वतःमध्ये पूर्ण स्वतंत्र आणि अर्थनियोजित असा असतो. श्रोते हो, गझलची परंपरा अगदी हिंदीपासून मराठीपर्यंत सुद्धा खूप छान पद्धतीनं व्यापक अर्थानं विस्तारलेली आहे. सुरेश भट, भीमराव पांचाळ ही त्यातली खूप महत्वाची अशी उदाहरणं म्हणता येतील. आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र आणि आपण ऐकत आहात गझलचा कार्यक्रम. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया

श्रोते हो, थोडंसं इकडे लक्ष द्या. आपल्या देशात नशामुक्त युवा ही मोहीम सुरू आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी आणि विशेषतः युवा पिढीला नशेच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी काय करणं गरजेचं आहे, आमच्याशी बोला गप्पा गाणी या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळेत, म्हणजेच शनिवारी 5 सप्टेंबर रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. 0231-2562-24 या क्रमांकावर, 0231-2562-24 या क्रमांकावर अवश्य फोन करा. शनिवारी 5 सप्टेंबर रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत आणि सहभागी व्हा गप्पा गाणी या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी. आणि हो, आपल्या आवडीचं गाणं सुद्धा सांगा. आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र. श्रोते हो, गझलचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत. अरेबिक, पर्शियन आणि उर्दू साहित्यातून आलेला अत्यंत लोकप्रिय काव्य आणि गायन प्रकार म्हणून गझल ओळखली जाते. 2 ओळींच्या स्वतंत्र शेरांचं एक सुंदर काव्यशिल्प असं गझलला म्हणता येईल. प्रेम, विरह, ओढ, तत्वज्ञान आणि मानवी भावनांचा भावनिक आणि लयबद्ध असा उहापोह यातून केला जातो. श्रोते हो, गझलच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातली, गुलाम अली यांनी संगीतबद्ध केलेली ही गझल.

0: आशा भोसले यांच्या स्वरातली गुलाम अली यांनी संगीतबद्ध केलेली गझल आपण ऐकलीत. श्रोते हो, याचबरोबर आजचा गझलचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, 11 वाजलेत.
1: गाणं मनातलं,
2: श्रोते हो नमस्कार. गाणं मनातलं या कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत. मानवी आवाजाची पडलेली भुरळ, संगीत, लयबद्ध शब्द यातून तयार झालेलं एखादं गाणं हे आपल्या मनात कायमचं घर करून राहतं. वाद्यवृंदानं दिलेली साथ त्या गाण्यामध्ये अधिक गोडवा वाढवते. गाण्यातील ठराविक ठेका, वादन यामुळं गाण्याची रचना ही आपल्याला नेहमी ऐकावीशी वाटते. गाण्याचं स्वरूप जे आहे तर ते वेगवेगळ्या पद्धतीचं असू शकतं, पण त्यातील भावना या आपल्या मनापर्यंत पोहोचतात आणि ते गाणं आपलंसं वाटायला लागतं. तेव्हा आज अधिक वेळ न दवडता सुरू करूया गाणं मनातलं हा फोन इन कार्यक्रम. बघूया आज कोण श्रोते सहभागी झालेत आणि कोणाच्या मनात कोणतं गाणं आहे.
3: हा नमस्कार.
2: नमस्कार, बोला.
3: मी रेडिओ सर नंदकुमार बन्ने बोलतोय.
2: अच्छा, बोला.
3: हा, मला आज गीतकार शैलेंद्र यांच्या थोड्या आठवणी आणि त्यांच्याबद्दल एक गाणं मागायचं आहे. सजन रे झूट मत बोलो, खुदाचे पास जाना है.
2: अच्छा,
3: कसं आहे, मी जरा जुन्या गाण्याचा अगदीच चांगला फॅन आहे आणि रेडिओच्या माध्यमातून काय जरा चांगल्या आठवणी सांगितलं तर जरा श्रोते बरं वाटतंय आणि रेडिओ ऐकण्यात एक चांगलं वळण घातले श्रोत्यांच्या मध्ये. म्हणून मी फोन नेहमी करत असतो. आणि आता गीतकार शैलेंद्रच्या मागे जर बोलायचं झालं तर ते फार अगदी क्रांतिकारी विचार ते गीतकार होते. राज कपूर यांनी त्यांना 1947 साली एका कार्यक्रमात बघितलं होतं शाहीर करताना.
2: अच्छा,
3: तर त्या आवाज केले की माझ्याकडे तुम्ही या माझ्या कंपनीतून काम करा, मी तुम्हाला चांगलं हे करून पुढं आणतो. अनबन झाली थोडं जगामध्ये, मग ते तयार झाले पुढं. आणि पतवी कमर हे, तिरकी नजर हे, हे गाणं लिहिलं बघा ते बरसातच्या वेळी. हा, त्यांनी लिहिलेलं पहिलं गाणं जे रफी साहेबांनी गायलंय. नंतर मग आर के स्टुडिओमध्ये त्यांनी बरीच गाणी लिहिली आणि शंकर जेक्स यांच्या संगीतामध्ये त्यांनी अनेक गाणी लिहिली चांगली. आणि ते विचारात बसले की गाणं कसं तयार करायचं आहे, गाण्याचं त्याला जे भावार्थ

0: बघायचे, त्याच्यामध्ये कहाणी वाचून बघायची का आहे काय नाही, आणि त्या कलाकाराच्या अनुषंगाने ते गाणं लिहायचं, म्हणजे विचार क्रांतिकारी विचार भेटत फार असायचं.
1: बरोबर.
0: अशी त्यांनी लिहिलेली गाणी म्हणजे सहज ओठावर येणारी गाणी, गीतकार शैलेंद्र आणि दुसरा व्यक्ती म्हणजे हसरत जयपुरी. आणि कसं असतंय त्यांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर त्यांनी अनेक संगीतकारांच्याकडे मी काम केलं, ज्यामध्ये प्रमुख आहे ते एस डी बर्मन, कनकर जेक्शन नंतर एस डी बर्मन कडे त्यांनी अनेक चांगली चांगली गाणी लिहिली. बघा तेरे घर के सामने आणि गाईड म्हणा, गाईडचे गाणं तर अतिशय त्यांनी उच्च दर्जाला नेऊन ठेवले.
1: बरोबर.
0: काय हा चांगला गीतकार होऊन गेले ते. आणि राज कपूर यांची त्यांनी साथ शेवटपर्यंत सोडली नाही, शंकर जयशंकरच्या बरोबर त्यांनी साथ कधीच सोडली नाही. एक 1.5-2 वर्षाकरता त्यांनी काय गाणं त्याला थोडं आंदोलन झाली होती शंकर जयशंकर, मात्र ते थोडं पुढे एका पार्टीमध्ये त्यांची परत भेट झाली आणि ते नंतर एक थोडं काय पत्र लिहिले, छोटी देया पैचाने राशे है तुम कधी तो मुलेंगे पोचेंगे हाल, असं त्यांना पत्र दिलं बघा काय करायचं. आणि नंतर परत त्यांनी गाणी दिली, मग शेवटी जे किशन काय म्हणजे जे पत्रात तुम्ही लिहिला मजकूर ते आम्ही एका चित्रपटात घालणार आहे, तुम्ही ते गाणं लिहिले बघा ते किशोर कुमारने गाणं गायलं, अतिशय चांगलं गाणं होऊन गेलं बघा ते छोटीशी दुनिया.
1: म्हणजे अलौकिक काव्य प्रतिभा असणारे आणि अलौकिक संगीत प्रतिभा असणारे दोन कलाकार यांनी आपल्याला जी देण दिली आहे ती आपण कधीच विसरू शकत नाही.
0: अगदी बरोबर.
1: मुकेश यांचा जो आवाज आहे तर तो अतिशय तरल आणि सुंदर आहे, त्यामुळं सजन रे झूट मत बोलो ही जी काय हाक आहे तर ती हृदयापर्यंत पोहोचते.
0: अगदी बरोबर. अगदी मेराम जोकरपर्यंत त्यांनी तशीच गाणी लिहिली बघा तुम्ही, ज्याने का गयवदिन.
1: बरोबर.
0: अशीच गाणी प्रत्येक आणि प्रत्येक शब्दात सहज ओठावर येणारी गाणी म्हणजे गीतकार शैलेंद्र, हा सहज ओठावर येणारी गाणी.
1: आणि भले आपण एखादं गाणं भरपूर वर्षापूर्वी ऐकलंय आणि ते आता जरी ऐकलं आपण तरी सुद्धा त्यातले शब्द आपल्याला आठवतात.
0: आठवतात हा. म्हणून त्याला काय कारण आहे, जे किशन सारखे चांगले संगीतकार होऊन गेले त्यांनी ते रागावरती गाणी बसवायचे आणि कुठल्या रागावर हे गाणं तयार करायचं काय करायचं सांगितलं ना ते चालेच एक धून तयार करून दिलं होतं ते हसरत जयपूर आणि शैलेंद्र गाणी लिहायचे.
1: बरोबर.
0: म्हणजे काय त्यांच्यात ती मानसिकता तयार होती बघा त्यावेळी काय देवाचं देणगी असं त्यांनी.
1: अगदी बोलीभाषेतले सहज साधे शब्द त्यांनी वापरून गीतं जी लिहिली आहेत ते जीवनाचं सार सांगतात.
0: अगदी बरोबर. करेक्ट आहे. आणखीन एक छोटी आठवण सांगतो, एस डी बर्मन यांनी की नाही काला बाजाराचं गाणं अगदी थोडक्यात उजेर आलं होतं आणि काय तर करून मला देवसाठी गाणं तयार करायचं आणि ती चाल पण दिली होती.
1: अच्छा.
0: गाणं काय येऊन चाल ना 3-4 विचारले अजून झालं नाही म्हणले. शेवटी आर डी बर्मनला पाठवलं त्याने.
1: अच्छा.
0: आर डी बर्मनला पाठवलं, आर डी बर्मन म्हटला पप्पाने इथं सांगितलं म्हटलं की आज गाणं तयार करून घेऊन ये नंतर परत ते गाणं होणार नाही. मग बसले असं एक 10-12 सिगारेट वरले बसले आणि रात्र झाली 10-11 च्या टायमाला काय झालं एक छोटस ढक नाही चंद्रावर आलं अचानक. चंद्रावर आलं चंद्र ढकला नंतर 2 मिनिटं काय झालं सिगरेट संप करून ते चंद्र परत उघडला. ज्या म्हणजे गाणं तयार झालं म्हणजे लिहून दिले खोया खोया चॅन खुला आजमान. गाणं तयार झालं बघा किती गाणं चांगलं झालं रत्नजावान ते गायलं कसं बघा.
1: बरोबर.
0: काय करायचं
1: हे गाणं जे आहे ते अजरामर आहे.
0: हा
1: हा. आणि या गाण्याच्या आठवणी देखील तितक्याच महत्वाच्या आहेत.
0: हो हो हो.
1: आपल्याशी बोलून खूप आनंद झाला आणि आपल्या आवडीचं गाणं नक्की ऐकूया.

0: हॅलो,
1: नमस्कार.
0: हा नमस्कार,
1: बोला.
0: महादेव देशमुख बोलते, देवराष्ट्रीहून.
1: अच्छा.
0: हा, माझं मनातले गाणे आहे त्याचाच सांग, मेघा रे मेघा.
1: या गाण्याविषयी काय सांगू शकाल किंवा चित्रपटाविषयी?
0: खूप दिवस झाले बघून. हो, ते आता गरजेच आहे, कारण आता शेतकऱ्यांना पाऊस पाहिजे, पाऊस नाही. हा, जिकडे पाहिजे तिकडे पडणं झालंय. तिकडं गोळा म्हणजे असं पूर आलाय, हे केले, नुकसान केलंय किती लोकांना.
1: जर का प्रमाणात पाऊस पडला तर आपल्या सर्वांना त्याचा फायदा होऊ शकतो.
0: हो, मी सांगली जिल्ह्यातनं बोलते, त्यामुळे इकडे तर पाऊस अजिबातच नाही काय.
1: अच्छा.
0: आपले कोल्हापूर जिल्ह्यात असतं एवढा नसतं इकडं. मी कोल्हापूर जिल्ह्याचीच आहे.
1: अच्छा.
0: कोल्हापूर जिल्ह्याचीच आहे.
1: अच्छा. तर आपल्या आवडीचं गाणं नक्की ऐकूया. आपण सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद.

0: खरेदी करायला जातात त्या टायमाला त्यांच्या गाडीचा ब्लास्ट होतोय.
1: बर.
0: आणि खरोखर चालू म्हणजे नाना पाटेकरनं तिचं मन दुखवलेलं असतंय आणि तो खरोखर जबरदस्त चित्रपट आहे. नाना पाटेकरांचं काम सुद्धा अप्रतिम आहे. म्हणजे आपण म्हणजे कल्पना सुद्धा करू शकत नाही की म्हणजे एक नाना पाटेकर म्हणजे एक मराठी कलाकार अशा पद्धतीचं हिंदीमध्ये काम करतोय. खरोखर त्याचं कौतुक करण्यासारखं आहे. आणि तिची जी पार्टनर आहे मला म्हणजे तुझं काय नाव मला आठवत नाही बहुतेक रवीना टंडन असावी जी.
1: रवीना टंडन.
0: हा हा रवीना टंडन. तर ते रवीना टंडनचं सुद्धा अप्रतिम काम आहे. म्हणजे त्याची अशी म्हणजे मराठी मूवी दाखवली त्याच्यामध्ये.
1: हो. आणि हे जे गाणं गायलंय ते हरिहरन आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलंय.
0: हा साहेब बरोबर आहे. साहेब बरोबर आहे.
1: 1997 साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
0: बरोबर साहेब एकदम परफेक्ट. बरोबर साहेब बरोबर बरोबर. आणखीन एक काही मला सांगायचं आहे कोल्हापूर आकाशवाणीकडून की कोल्हापूर आकाशवाणी जसं खरोखर जी लोक फोन वगैरे करत असतात ते खरोखर तिने मला असं वैयक्तिक मत आहे की 2-3 महिन्यानंतर तिने फोन करावा असं मला वैयक्तिक वाटतंय. प्रत्येकाला चान्स नाही आला पाहिजे.
1: बरोबर.
0: आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोल्हापूर आकाशवाणीचा कमीत कमी मला वाटतं 23 वर्ष हा मी शोधता आहे कोल्हापूर आकाशवाणीचा. आणि रेडिओ माझा कंपल्सरी कायम चालू असतो साहेब.
1: अच्छा.
0: आणि रेडिओ माझं जीवन म्हणजे माझं जे जीवन जे फुललेलं आहे ते कोल्हापूर म्हणजे या रेडिओ मुलं फुललेलं आहे साहेब. म्हणजे रेडिओ मध्ये तुम्हाला सांगतो पती पत्नीनं कसं वागावं, पती पत्नीनं नवऱ्याशी कशी संवाद साधावा किंवा पतीनं नवऱ्या म्हणजे आपल्या बायकोशी कसं संवाद साधावा असे बरेच कार्यक्रम आहेत साहेब. तुमच्या माहितीकरता सांगतो आपला जोडीदार असतो त्याच्या जे वाईट गुण करण्यापेक्षा चांगले गुण बघावेत हे सुद्धा मी रेडिओ मध्येच ऐकलेलं आहे साहेब.
1: बरोबर.
0: आणि कोल्हापूर आकाशवाणीनं मला फार नृत्य दिलेले आहेत. माझे मित्र दिलेले आहेत. मी अजून त्यांना बघितलेले नाहीत असे 3 माझे मित्र आहेत. ते सुद्धा म्हणजे अजून मी त्यांना बघितलेलं नाही पण कोल्हापूर आकाशवाणीच्या माध्यमातून ते माझे मित्र झालेले आहेत. आणि कोल्हापूर आकाशवाणी जीव ऐकतोय म्हणजे त्याचं आयुष्य फुलणार असं 100% सांगतो साहेब मी. आणि साहेब तुमच्याशी बोलून मला फार आनंद वाटला साहेब.
1: हो. तर आपल्या आवडीचं गाणं नक्की ऐकूया.
0: धन्यवाद साहेब. जय हिंद. जय महाराष्ट्र.

0: नमस्कार.
1: हा नमस्कार, मी मुरगुडून गोंधळ पेठ बोलतोय.
0: हा बोला.
1: मला गाणं मला कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यायचा आहे साहेब. मला
0: हो नक्की, कोणतं गाणं ऐकायचं?
1: महत्वाची गोष्ट म्हणजे मला माझा गुलाम मुस्तफा म्हणून हा चित्रपट आहे नाना पाटेकरांचा.
0: बर.
1: तर त्या चित्रपटातील तेरा गम मेरा गम एक जैसा सनम हे मला गीत ऐकायचं आहे साहेब मला.
0: अच्छा, या गाण्याची आठवण सांगू शकाल?
1: त्या गाण्याची आठवण म्हणजे तुमच्या माहिती करता सांगतो, नाना पाटेकर हे त्यांची जी म्हणजे त्या ती दोघ जण लग्न करणार असतात आणि त्यावेळी आणि ते खरोखर ज्यावेळी ते मंगलसूत्र

0: नमस्कार, बोला.
1: मी रावसाहेब शिवरे बोलतो. माझ्या मनातलं गाणं आज लावायचं आहे, ते यादगार सिनेमातलं आहे. 1970 सालचा सिनेमा होता तो मनोज कुमार यांचा, आणि त्यामध्ये गाणं होतं एक तारा बोले चुन चुन चुन. आणि हे जी महेंद्र कपूर यांनी गायलेलं आहे आणि कल्याणजी आनंदी यांनी ज्या संगीत दिलेलं आहे, आणि या यादगार मध्ये ना मनोज कुमार, नूतन, प्राण हवी असे कलाकार होते. आणि हा खरोखरच एक देशभक्तीपर असं त्यात काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, आणि त्यामध्ये गाणं लोकांना प्राणप्रिय झालेलं आहे. आणि यामध्ये जे मनोज कुमार हे हिरो आहे ते अत्यंत प्रामाणिक म्हणा, नीतिमान म्हणा, देशभक्त म्हणा, असा तो तरुण दाखवलेला आहे. आणि जेव्हा समाजामधील भ्रष्टाचाराची जाणीव होते त्यावेळी तो आपल्या मित्रांच्या मदतीनं व मोठ्यांच्या मदतीने समाजातील या अन्यायाविरुद्ध आणि भ्रष्टाचाराच्या विरुद्ध काय करतो, लढा देतो. आणि त्यावेळी हे गाणं म्हटलेलं आहे त्यांनी, आणि हे गीत खूप काही सांगून जातो. तर हा चित्रपट देशभक्ती हा संदेश देतो. आणि मनोज कुमारांच्या हातामध्ये एक तारी ते तंतुवाद्य आहे, ते तंतुवाद्य वाजवत हे गीत त्यांनी गायलेलं आहे. आणि यामध्ये लोकसंख्या असेल, फॅशन असेल, भ्रष्टाचार असेल, व्यसन असेल, केशभूषा असेल, हे आजची पिढी जशी वागते त्याचं संपूर्ण चित्रण यामध्ये केलेलं आहे. परिवार नियोजन असेल किंवा थोडी लढाईबद्दल असेल, तर एक सुंदर गीत असं आहे आणि ते सर्वांना आवडेल. 1970 मधलं आहे ते, नवीन पिढीला देखील ते गाणं आवडेल. एक तारा बोले चुन चुन,
0: बरोबर
1: आवडेल, बरं होईल.
0: महेंद्र कपूर यांच्या आवाजातलं हे गीत आहे.
1: महेंद्र कपूर यांच्या आवाजात आहे आणि कल्याणजी आनंद संगीतकार आहेत.
0: हो, तर आपल्या आवडीचं गाणं नक्की ऐकूया.

0: हो नमस्कार सर,
1: कोण बोलते?
0: मी साहेबराव पाटील राहा शिराळा तालुका जाफराबादी नगरनाईतून बोलत आहे सर.
1: नमस्कार, बोला.
0: कसे आहात तुम्ही?
1: आम्ही मस्त आहोत, आपण कसे आहात?
0: सर आम्ही आनंदात आहे, फक्त पाऊस नाही सर आमच्याकडे.
1: अच्छा.
0: हो सर, आणि आजच्या कार्यक्रमामध्ये हिंदी गाणं ऐकायचं बघा.
1: बर,
0: गाण्याचे बोल आहे, तुम कोण मेरे दिल में पुकार आहे,
1: रफू चक्कर चित्रपटातले गीत आहे.
0: हो, फार जुनं गाणं आहे बा, पिक्चर बी बघितलेलं आहे. आमच्या फ्युचर मधलं, रफू चक्कर फ्युचर मधलं मला एक गाणं आहे फार आवडलं, तुम कोण मेरे दिल में. आणखी आम्ही सांगा मग हे गाणं मला ऐका वाटलं.
1: तर आपल्या आवडीचं गाणं नक्की ऐकूया.
0: हो सर.

0: नमस्कार प्रसाद देसाई सर, मी रवींद्र कुडाळकर आपला नियमित श्रोता पुण्याहून बोलतोय.
1: रवींद्रजी नमस्कार, बोला.
0: खर तर श्रावण महिना आता म्हणजे संपतच येत आहे आणि श्रावणातला ऊन पावसाचा खेळ म्हणा, निसर्ग सौंदर्य, श्रावणातली व्रत वैकल्य हे आपण सर्वजण जाणतोच. उद्या 2 सप्टेंबर प्रसिद्ध संगीतकार श्रीनिवास खरे यांचा स्मृती दिन आहे. हा योग असा की श्रावणात जनमिया बरसला रिमझिम रेशीम धारा हे जे गीत आहे मंगेश पाडगावकरांचं, लता देवी आवाजातलं, याला संगीत दिलंय श्रीनिवास खरे काकांनी. आणि श्रीनिवास खरे काका म्हटले की पहिल्यापासून आपण भावगीत म्हटले की ज्यांची आठवण येते, ज्यांचं सात्विक सोज्वळ तेजस्वी व्यक्तिमत्व आपल्या समोर येतं ते श्रीनिवास खरे काका. खरं तर त्यांना लहानपणापासून संगीताची आवड होती, संगीताचं शिक्षणही बडोद्यात त्यांनी घेतलेलं होतं. मुंबईत आल्यानंतर संगीत क्षेत्रात त्यांनी संघर्ष केला, पण एक वेळ अशी आली की त्यांना असं वाटलं की हे संगीत क्षेत्र आपण सोडून द्यावं आणि हार्मोनियमच विकून टाकावी. पण त्यांच्या पत्नीनं त्यांना साथ दिली, त्या म्हणाल्या हार्मोनियम विकू नका आणि परत संगीतकार कीर्द श्रीनिवास खरे यांची खूप अशी बळरली. तर श्रावणात जनमिया बरसला हे जे गीत आहे ना, श्रावणात नाही ऐकलं तर त्याची मजा नाही असं. आणि यातलं एक सुंदर पद्यपंक्ती आहे, जागून ज्याची वाट पाहिली ते सुख आले दावी. हे खूप म्हणजे छान वाक्य आहे की आपण अनेक सुखांची वाट जागून पाहतो स्वप्न. तर ही पंक्ती देखील मला खूप आवडते. आणि जिथे तिथे राधेला दिसे आता श्याम मुरावी, माझ्याही ओठावर आहे नाम तुझे उदारा, श्रावणात घननिया बरसला. किती सहज सुंदर काव्यपंक्ती. आणि या गीताच्या माध्यमातून आपण 2 सप्टेंबरच्या निमित्ताने स्मृती दिनानिमित्ताने अर्धांजली वाहूयात. आणि या गीताची एक गंमत अशी आहे की हे गीत आहे ना उन्हाळ्यात लिहिलं गेलं ट्रेनमध्ये लोकलच्या. मंगेश पाडगावकर रेल्वे प्रवासात जात होते, घामाच्या धारा त्यांना अक्षरशः लागलेल्या होत्या, पण त्यामध्ये गीत लिहिलं गेलं पावसाचं. आणि हे गीत आपण आज ऐकून श्रावणाचा आनंद तर

0: गेवियस प्रसादजी आणि श्रीनिवास खळेंची एक जात्राचा आठवण सांगतो. मुंबईला सारेगम पंडिकल चॅम्प कार्यक्रम होता अंतिम सोहळा, आणि त्यामध्ये पारितोषिक श्रीनिवास खळे यांच्या हस्ते कार्तिकी गायकवाड या विजेतीला देण्यात आलं. त्या क्षणाचा मी तिथे प्रत्यक्ष साथीदार होतो. ती ऐकून आज आपणाशी शेअर करावीशी वाटली, तर हे गीत आपण ऐकवावं.
1: हो, नक्की ऐकूया.

0: बरायत्र श्रोते हो, आज इतकंच. या कार्यक्रमासाठी आम्हाला प्रसारण कक्षातून तंत्रसहाय्य केलं होतं संजय कुऱ्हाडे आणि प्रशांत चव्हाण यांनी. हे प्रसारण आपल्यापर्यंत सुस्पष्ट आणि सुनियोजित पोहोचावं म्हणून आमच्या पन्हाळा प्रक्षेपण केंद्रात कार्यरत आहेत बजरंग कांबळे. मी संवादक प्रसाद देसाई आत्ता आपला निरोप घेतो. अनुमती द्या, नमस्कार.
1: माझे गाणे एकच माझे नित्याचे गाणे, माझे गाणे.
2: गाणं मनातलं.

गाणं मनातलं हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं. श्रोते हो, दुपारचे 12 वाजतायत. मनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, श्रोते हो, आज मंगळवार आहे. तुम्हा सगळ्यांनाच उत्सुकता लागली असेल नाही का, आज आपुलकी या घरामध्ये नेमक्या काय बरं गप्पा रंगल्या आहेत. आणि हो, आज नवीन कोणीतरी आलंय बरं का गप्पा मारायला. चला तर मग, तुमची ही उत्सुकता मी अजिबात ताणून ठेवणार नाहीये. आपण आता लगेच ऐकूया आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका. याचं लेखन केलं आहे कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दीपक केसावलेकर, मधुलिका नेरूरकर आणि दिनेश अडावतकर.

0: शर्वरी,
1: हा
0: अगं मोहित अजून उठला नाहीये का?
1: अरे उठलाय रे तो, पण उठल्यापासून मोबाईल मध्ये डोकं घालून बसलाय. त्याला उठवायला मी गेले तर म्हणतो महत्वाचं काम सुरू आहे.
0: महत्वाचं काम आत्ता का बर?
1: मी विचारलं त्याला काय रे कसलं महत्वाचं काम, तर म्हणतो आज शेअर बाजार उघडण्यापूर्वी काही गोष्टी बघायच्या आहेत.
0: वा वा वा, म्हणजे देशाची अर्थव्यवस्था जणू काही याच्यावरतीच अवलंबून आहे.
1: तसंच काहीतरी असेल बहुधा.
0: पण खरं सांगू का, मोहित आला की घरामध्ये गप्पा अगदी रंगतात छान. सुखदा अजून आली नाहीये म्हणून घर जरा शांत झालं होतं.
1: ती अजून तिच्या दादाकडेच आहे ना?
0: अगं सहलीवरून परतली, 2 दिवस राहिली घरात आणि मग पुन्हा रक्षाबंधनासाठी म्हणून भावाकडे गेली.
1: वा,
0: म्हणाली यावर्षी भावाकडे जरा निवांत राहणार आहे. मी म्हटलं जा जा जा जा. अगं शेवटी म्हणजे माहेरची माणसं ही माहेरचीच नाही का?
1: आणि तू परत कधी येशील असं विचारलं नाहीस?
0: नाही म्हणजे मुद्दाम विचारलं नाही असं नाही, उलट मी तिला सांगितलं की राहून ये. कसं आहे की प्रत्येक नात्याला वेळ द्यायला हवा की नाही.
1: बघा बघा बघा, माझा दादा आता कसा शहाणा झालाय.
0: लहानपणापासूनच शहाणा आहे मी, तुला आता कळलं का?
1: नाही रे तसं नाही, पण तू पूर्वी म्हणायचास किती दिवस माहेरी राहणार, आता राहून

0: ये म्हणतोय म्हणून म्हटलं.
1: शर्वरी काय आहे की माणूस वया बरोबर शहाणा होतो
0: की बायकोच्या गैरहजेरीत घर सांभाळताना त्याला वास्तव समजत
1: तेही असू शकत.
2: अरे काय चाललंय भावा वहिनींच,
0: अरे
2: माझ्या नावाचा जयघोष चाललाय. माझ्याबद्दल एवढी चर्चा सुरू आहे पण मला बोलायला सुद्धा नाही तुम्ही दोघांनी.
0: ये मोहित, आम्ही तुझेच वाट पाहत होतो.
2: माहिती आहे मला, माझी स्तुती करत असणार तुम्ही.
1: अर्थात अरे तुझंच कौतुक सुरू होत.
2: म्हणजे नक्की गॉसिप सुरू होत तुमचं.
0: नाही नाही पण बाकी मी नवऱ्याला इतक्या वर्षात ओळखायला शिकले बर का,
2: आणि मी बायकोला.
0: वा वा.
1: बर आता आपण तिघ बसलोय तर सांगा काय विषय आजचा.
2: आजचा विषय मला वाटतं नाश्ता हा विषय असेल.
0: तुझ्या आयुष्यात नाश्ता, जेवण आणि झोप या पलीकडे काही विषय आहेत का?
2: आहेत आहेत, पण मी ते योग्य वेळी सांगतो.
1: बघा श्रावण सुरू झाला, संपत यायला आता पटापट वर्ष संपतील. बघता 8 महिने कसे गेले कळलं सुद्धा नाही.
2: हो ना, यंदा वर्ष मुंगीच्या पावलांनी नाही तर घोड्याच्या वेगानं पळतय. त्यात आता गोविंद आलाय, म्हणजे पाठोपाठ गणपती आलेच आपले.
1: तर काय, आता मुंबईचे रस्ते गोविंद रे गोपाळा यशोदेच्या तान्या बाळा या आवाजानी नुसते अगदी गजबजून जातील.
0: दादा लहानपणीचं आठवतंय का रे तुला, दही हंडी बघायला जाण्याची किती उत्सुकता असायची नाही का आपल्याला.
2: मला तर जास्त काही दिसायचं नाही, फक्त वरची हंडी दिसायची आणि खाली उभे असलेले 100-100 लोक दिसायचे.
0: आणि आता?
2: आता वरची हंडी दिसते पण त्या मागची मेहनत जास्त दिसते.
1: हो अरे मानवी मनोरा तयार करताना प्रत्येक जण एकमेकांवर विश्वास ठेवतो. म्हणजे एखाद्याचा पाय घसरला तर खालच्या माणसाने पकडायचं, किंवा कोणी वर चढताना धडपडलं तर पुन्हा प्रयत्न करून अखेर आपलं ध्येय गाठायचं.
0: म्हणूनच दही हंडी ही फक्त उत्सवाची गोष्ट नाही, त्यात एकत्रित प्रयत्नांचा सुंदर अर्थ आहे बरं का.
2: हो ना, अगदी एकटा माणूस हंडी फोडू शकत नाही, सगळ्यांनी आपापली जागा नीट सांभाळली तरच गोविंदाचा हात हंडीपर्यंत पोहोचू शकतो. नाही का,
1: यालाच म्हणतात संघ भावना
0: आणि विश्वास
2: आणि पडल्यावर पुन्हा उभं राहण्याची तयारी.
1: खरंच हे सगळं आपल्या आयुष्याला सुद्धा लागू होत रे.
2: मला आठवतंय बघ, लहानपणी मला आजोबा गिरगावात हंडी बघायला घेऊन जायचे. एका हातात फुग्याचं पाकिट आणि एका हातात आजोबांचा हात आणि आजोबांच्या दुसऱ्या हातात धोतराचा सोगा, पांढरं शुभ्र धोतर आणि सिल्कचा सदरा, वर गांधी टोपी घालून असायटीत चालायचे. ते एकदम भारदस्त व्यक्तिमत्व होतं. नंतर आम्ही चपाटीवर जायचो, तिथून मग पुढे घरी.
0: अरे हो, तुझ्या आजोबांना कधी मी पाहिलं नाहीये पण त्यांच्याबद्दलच्या खूप गोष्टी ऐकल्या. आता फोटो पाहिलाय एक, फारच देखणे होते ते. आणि गोकुळ अष्टमी आली की आजी आम्हाला कृष्णाच्या गोष्टी सांगायची. ए दादा, तुला कृष्णाच्या बाललीला आवडतात ना?
1: आवडतात म्हणजे विशेषतः त्याच्या खोड्या.
2: म्हणजे तुझ्या बालपणीच्या खोड्या आणि कृष्णाच्या खोड्या यात फारसा फरक नसेलच.
1: तसं काही नाही. हा
0: होतो होता, खोटं बोलू नकोस. आता आईला फोन लावेन नाही तर.
1: अरे तुम्ही दोघं मिळून म्हणजे काय माझी इज्जत घालवणार का? आली उठी आईला फोन लावणारी. हे बघ मोहित, तुला सांगतो लहानपणी ही जरा काही झालं ना की बाबांकडे जाऊन बाबा बोगा ना दादा मला कसा करतोय असं रडत रडत सांगायची.
2: मग तुझी चांगली धुराई करत असतील बाबा.
0: आमच्या घरात ना एकाला लोणी फार आवडायचं. तो की नाही सगळे झोपलेले असताना लोणी चोरायचा, घरातले लाडू सुद्धा अचानक
1: शर्वरी. आता तू मार खाशील. हे बघ मग बाबांकडे रडत जाऊ नकोस मला मारलं म्हणून.
0: आई लोणी आणि लाडू वरच्या कपाटात ठेवायची, हा खुर्चीवर चढून ते काढायचा. मग मला म्हणायचा तू कुणाला सांगितलंस तर तुला काहीच देणार नाही. हा
2: म्हणजे शर्वरी तू सुद्धा उंदराला मांजर साक्ष होतीच.
0: काय करणार, लोणी मलाही आवडायचं ना.
1: वा वा, आणि तुम्ही दोघं मिळून अगदी मलाच चिडवताय तेवढं.
2: नाही पण गोकुळ अष्टमीचा विषय घरात सुरू झाला की लहानपण आठवतच. बघ
0: मला जन्माष्टमीची मध्यरात्र खूप आवडते. दिवसभराची लगबग संपते, घरात शांतता असते आणि 12 वाजण्याची वाट बघताना सगळ्यांचं लक्ष घड्याळाकडे.
1: आणि 12 वाजले की घंटा, आरती, प्रसाद
2: आणि दुसऱ्या दिवशी दहीहंडी.
0: हो, एक दिवस भक्तीचा, दुसरा दिवस उत्साहाचा.
1: पण दोन्ही दिवसात एक गोष्ट समान असायची, म्हणजे अजूनही आहे की लोक एकत्र येतात या निमित्त.
2: अगदी खरं आहे तुझं.
0: खरं सांगू मला दही हंडीचा अजून एक अर्थ आवडतो.
1: आता कोणता?
0: वर पोहोचणाऱ्या माणसाला सगळ्यात जास्त कौतुक मिळतं, पण तो वर पोहोचतो कारण खाली असंख्य लोक त्याला आधार देत असतात.
2: वा, हे भारी आहे.
0: आयुष्याचंही तसंच आहे नाही का.

0: आपण एखाद्या माणसाचं यश पाहतो आणि म्हणतो वा किती मस्त कामगिरी केलीस, पण त्याच्या मागे कोण कोण उभं होतं हे फार कमी वेळा विचारतो.
1: म्हणजे आई वडील असतील, शिक्षक असतील, मित्र मैत्रिणी, भाऊ बहीण, जोडीदार,
2: आणि कधी कधी एखादा असा माणूस ज्याचं नाव कुठेच नसतं पण त्याचा आधार आपल्याला फार मोठा असतो.
0: अगदी बरोबर.
1: अरे कोण आलं?
2: सुखदा.
1: अरे सुखदा कशी असेल, ती आली असती तर फोन करून नसती का आली.
0: पण तू आधी दार उघड.
1: थांबा. अच्छा कुरिअर आहे.
2: मला वाटलं सुखदा आली.
1: अरे सर्वांना तिची आठवण येते का?
2: तसं नाही, पण आता मला उपाशीच राहावं लागेल असं वाटतंय.
1: नाही नाही नाही, ती जाताना चिवडा लाडू सगळं करून गेलेली आहे.
0: म्हणून सांगते सुखदा परत आली की तिचं कौतुक कर.
1: अरे कौतुक कर म्हणजे करतोच की?
2: आत्ताच कर, ती ऐकत नसली तरी.
1: ठीक आहे. सुखदा एक चांगली पत्नी, मैत्रीण आणि शिक्षकही आहे बरं का? अरे हो, शिक्षकावरून आठवलं, शिक्षक दिन आहे ना आता.
0: हो, 5 सप्टेंबरला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस.
2: शिक्षक दिन आला की तुम्हाला सांगतो, मला माझ्या शाळेतील देशपांडे सर आठवतात.
1: हो, आणि मला आमचे ते जोशी सर.
0: आणि मला कुलकर्णी मॅडम.
2: किती गंमत आहे नाही, शाळा सोडून आपल्याला किती वर्ष झाली आहेत बघ, पण काही शिक्षक लक्षात राहतात ते कायमचे.
1: कारण शिक्षक फक्त विषय शिकवत नाहीत, काही शिक्षक आपल्याला आपण कोण आहोत हे समजण्यासाठी मदत करतात.
0: आणि काही शिक्षकांचं एखादं वाक्य आपल्याला आयुष्यभर लक्षात राहतं.
2: माझ्या एका शिक्षकांनी मला 10वीत सांगितलेलं एक वाक्य मला आजही आठवतंय.
1: काय बरं?
2: तुला उत्तर माहीत नसेल तर ते मान्य कर, पण चुकीचं उत्तर देऊ नकोस.
1: आणि हे तू आयुष्यभर पाळलंस?
2: नाही, पण वाक्य मात्र लक्षात राहिलं माझ्या.
0: शिक्षकाचं यश हेच असतं, त्याने शिकवलेला धडा विसरला तरी त्याने दिलेला विचार मनात राहतो.
1: खरंय, शिक्षक आणि आई वडील यांच्यामध्ये एक साम्य आहे. आपण
0: काय रे,
1: दोघही आपल्याला पडताना पाहतात पण कायम हात धरून ठेवत नाहीत. म्हणजे एका टप्प्यावर हात सोडतात आणि म्हणतात आता चाल स्वतः.
2: आणि आपण मोठे झाल्यावर आपल्याला कळतं की त्यावेळी त्यांनी हात सोडला नव्हता, आपल्यावर विश्वास ठेवला होता.
0: हे छान आहे.
2: माझ्या आयुष्यातल्या एका शिक्षकांची मला अजून सुद्धा आठवण येते. ते म्हणायचे, तुमच्या वर्गातला सर्वात हुशार मुलगा कोण आहे हे महत्वाचं नाहीये, संकटात मित्राचा हात कोण धरून ठेवतो हे महत्वाचं आहे.
0: वा किती सुंदर सांगितलं त्यांनी.
1: खरंच, म्हणजे शिक्षक दिन आणि दहीहंडी दोन्ही एकाच गोष्टीकडे नेत आहेत.
2: आता कुठे?
1: आधार, आधाराकडे.
0: हा, शिक्षक दिशा देतो
2: आणि मित्र, भाऊ, बहीण, कुटुंब हात देतात.
1: करेक्ट. आणि माणूस पुढे जातो.
0: हा दादा, ऐकतोयस ना आवाज येतोय बघ, कुठेतरी दही हंडीची तयारी सुरू झाली असावी बहुतेक.
2: हो हो हो, मला पण आवाज येतोय. आणि या दिवसामध्ये मुलांना फार उत्साह असतो.
1: मला एक गोष्ट आवडते, म्हणजे दही हंडीच्या सरावात एकमेकांना सोडू नकोस असं नुसतं सांगत नाहीत तर ते पुरेपूर पाळतात.
0: आणि मैत्रीतही असंच असतं
2: आणि नात्यांमध्ये सुद्धा. पण कधी कधी आपण स्वतःच लोकांना सोडून देत असतो.
1: तर काय, कधी रागामुळे,
0: कधी गैरसमजामुळे,
2: कधी प्रचंड कामामुळे.
1: हो, आणि कधी कधी अहंकार आड येतो.
0: म्हणूनच सणांची गरज असते. ते म्हणतात चला भेटूया.
2: हे सण किती छान असतात नाही.
1: रक्षाबंधनाच्या निमित्ताने सगळी भावंड वर्षातून एकदा का होईना पण एकत्र येतात.
0: हो, आणि काही जण दूर असतात म्हणून फोनवर राखी बांधतात, व्हिडिओ कॉल करतात.
2: पद्धत बदलली तरी भावना तीच आहे.
1: आणि तेच तर महत्वाचं आहे.
0: सुखदा म्हणत होती तिच्या माहेरी यंदा सगळे जमले होते, किती दिवसांनी सगळे एकत्र बसले.
1: अगं म्हणूनच तिला म्हंटलं निवांत राहून ये, घाई करू नकोस.
0: तू खरोखर बदललास दादा.
1: अरे पुन्हा तेच तुझं काय.
2: आम्हाला अभिमान आहे तुझा रोहित.
1: वा वा वा.
0: खरं सांगू मोहित, तुझ्या शिक्षकांची गोष्ट ऐकून मला एक गोष्ट आठवली.
1: काय काय?
0: माझ्या शाळेत एक मॅडम होत्या, मला एका परीक्षेत खूप कमी गुण मिळाले होते. मला वाटलं आता त्या सगळ्यांसमोर रागावतील, पण त्यांनी मला बाजूला बोलावलं आणि म्हणाल्या तुला कमी गुण मिळाले आहेत म्हणून तुला कमीपणा वाटून घ्यायचं काही कारण नाही. त्या एका वाक्यानं माझा सगळा दृष्टिकोन बदलला. त्या दिवशी पहिल्यांदा मला समजलं की गुण आणि माणसाची किंमत या वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
2: म्हणूनच शिक्षक आयुष्यात इतके महत्वाचे असतात.
1: आणि त्यामुळे शिक्षक दिन हा फक्त शुभेच्छा देण्याचा दिवस नाही, कधीतरी आपण मागे वळून पाहावं आणि विचार करावा की आपल्या आयुष्यातल्या कोणत्या शिक्षकाने आपल्याला घडवलं
0: आणि त्यांना शक्य असेल तर फोन करावा.
2: सर, तुम्ही मला तेव्हा ते सांगितलं होतं ना,

0: विसरलो नाही अजून.
1: खरंच म्हणजे एवढं एक वाक्य ऐकल्यानंतर सुद्धा शिक्षकाला किती आनंद होईल.
0: रोहित एक सांगू का?
1: काय काय?
0: आपल्या घरात हे सगळे सण आले की मला एक गोष्ट जाणवते.
1: काय?
0: आपण सगळे वेगवेगळ्या नात्यांनी जोडलेलो आहोत. तू माझा मेहुणा आहे, सर्वरी माझी बायको आहे, सुखदा तुझी बायको आहे आणि माझ्यासाठी मेहुण्याची बायको. पण खरं सांगू का, काही नाती इथेच थांबत नाहीत.
2: मग
0: काही वर्ष एकत्र राहिल्यानंतर नात्याचं रूप बदलतं. कुणी मित्र होतं, कुणी भाऊ होतं, तर कुणी बहिणीसारखं होतं
1: आणि कुणी घरचंच होतं. पण मला काय वाटतं, दही अंडीचा खरा अर्थ सुद्धा तसाच आहे. वर चढणारा गोविंदा सगळ्यांना दिसतो, पण त्याला वर नेणारे हात खालीच असतात, नाही का?
2: हो ना, शिक्षकांचं कामही तसंच आहे. ते स्वतः पुढे येत नाहीत, विद्यार्थ्यांना पुढे नेतात.
0: आणि भावंडही तशीच असतात.
1: हो, आणि मित्र सुद्धा तसे.
2: म्हणजेच आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर कुणीतरी आपल्याला वर उचलत असतं.
0: फक्त आपण त्यांच्याकडे पाहून धन्यवाद म्हणायला विसरतो.

0: विद्यार्थ्यांना पुढे नेतात
1: आणि भावंडही तशीच असतात.
2: हो आणि मित्र सुद्धा तसेच.
0: म्हणजेच आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर कुणीतरी आपल्याला वर उचलत असत,
1: फक्त आपण त्यांच्याकडे पाहून धन्यवाद म्हणायला विसरतो.
2: अरे थांब थांब थांब थांब, सुखदाचा फोन आहे. हॅलो हॅलो सुखदा, काय अजून 2 दिवस राहणार आहेस?
0: काय रे दादा.
2: ठीक आहे ठीक आहे, पण आता लवकर या, करमत नाहीये. काय म्हणतेस, शिक्षक दिनासाठी काहीतरी करायचं?
0: हा तिला सांग, आपण आपल्या जुन्या शिक्षकांना फोन करणार आहोत.
2: ऐकलंस ना, शर्वरी म्हणतीये आपल्या जुन्या शिक्षकांना फोन करूया आपण. हा ऐकतोय ऐकतोय. अच्छा दहीहंडीचं विचारतेस? हो तेही बघूया, तू परत आलीस की सगळे मिळून जाऊया. हो हो ये लवकर ये, आम्ही वाट बघतोय. ठीक आहे बाय.
0: काय रे दादा, काय म्हणत होती सुखदा?
2: ऐकलं ना तुम्ही, म्हणत होती तुम्ही तिघ एकत्र आहात ना, मग माझ्याशिवाय माझी चर्चा करू नका म्हणे.
1: पण या वाक्याला उशीर झालाय.
0: हा आपण तर तिच्यावरच बोलत होतो.
2: आणि तिच्यामुळेच तर बोलायला विषय मिळाला.
0: मला वाटतं 3 गोष्टी महत्वाच्या आहेत.
1: कोणत्या 3?
0: सांगते सांगते. दही अंडी सांगते, एकट्याने वर जाता येत नाही.
2: शिक्षक दिन सांगतो आपल्याला वर नेणाऱ्या हातांना विसरू नका.
1: आणि रक्षाबंधन सांगतं नाती जपण्यासाठी निमित्ताची वाट पाहू नका.
2: वा किती छान.
0: हा आणि गोकुळाष्टमी
1: ती सांगते घरात थोड्या खोड्या असल्या तरी चालतात.
2: अरे पुन्हा तुम्ही माझ्यावर घसरताय. बरोबर नाही
0: पण खरंच दादा, खरंच कृष्णाच्या बाललीलांमध्ये एक निरागस आनंद आहे. घरात हसू असणं, माणसं एकत्र असणं, एखाद्या छोट्या कारणामुळे सगळ्यांनी आनंदी होणं, हेच तर सणांचं खरं सौंदर्य.
1: आणि कदाचित घर मोठं असण्यापेक्षा घरात हसणारी माणसं असणं अतिशय महत्वाचं.
2: आणि घरामध्ये एखादा हात पडला तर दुसरा हात पुढे करणारा असणं हेही महत्वाचं.
0: अगदी.
1: आता मला दहीहंडीची उत्सुकता लागली आहे. धक्कुमकुम.
2: अरे अरे तू तर गोविंदच झालास.
0: हा आणि मला शिक्षक दिनासाठी जुन्या मॅडमना फोन करायचा आहे.
2: हो हो कर, पण एक गोष्ट आपण लक्षात ठेवायला हवी.
0: काय रे?
2: म्हणजे गोविंदांनी स्वतःची काळजी घेणं. दरवर्षी पेपरमध्ये बातम्या येतात गोविंदांचे अपघात झाले त्यामुळे मनोऱ्यावर चढताना स्वतःच्या जीवाची काळजी गोविंदांनी घेणं अतिशय गरजेचं.
1: अगदी बरोबर बोललास, कारण बघ सण जे असतात ते आनंदासाठी असतात, त्यामुळे स्वतःची काळजी घेणं हे सगळ्यात महत्वाचं.
0: हा आपण इथे आपला छोटासा गोपाळकाला करूया का?
1: पण हंडी फोडायला कोण जाणार वर?
0: तुम्ही दोघे.
2: अरे आम्ही? म्हणजे आम्ही दोघ?
0: हा म्हणजे कारण मी खाली उभी राहणार आहे
1: आधार देण्यासाठी रे आपल्याला.
0: हा नाही तुम्ही पडू नये म्हणून.
2: आणि आम्ही पडलो तर
0: मग?
1: मग मग
0: मग मी हात पुढे करेन.
2: अच्छा ठीक आहे ठीक आहे. यापेक्षा मोठी दही अंडीची काय गोष्ट असणार आहे?
1: हंडी फुटली नाही तरी चालेल.
0: हा पण हात सुट

0: उपाय काला करूया का?
1: पण हंडी फोडायला कोण जाणार वर?
0: तुम्ही दोघे.
2: अरे आम्ही? म्हणजे आम्ही दोघ?
0: हा, म्हणजे कारण मी खाली उभी राहणार आहे
1: आधार देण्यासाठी रे आपल्याला.
0: हा नाही, तुम्ही पडू नये म्हणून.
2: आणि आम्ही पडलो तर
0: मग?
1: मग मग
0: मग मी हात पुढे करेन.
2: अच्छा ठीक आहे ठीक आहे. यापेक्षा मोठी दही हंडीची काय गोष्ट असणार आहे?
1: हंडी फुटली नाही तरी चालेल.
0: हा पण हात सुट

श्रोतेहो, आताच आपण ऐकत होतात कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. यात सहभागी झाले होते दीपक केसावलेकर, मधुलिका नेरूरकर आणि दिनेश अडावतकर.

0: नाही होत फॉर व्हॉट एव्हर रिझन ना. सेवा भाव जो असतो ना तो लहानपणापासूनच यायला लागतो किंवा काहीतरी प्रसंग व्हायला लागतो की ज्याच्यामुळे आपल्याला रिअलायझेशन होतं की आपण काहीतरी दुनियासाठी करावं. सो मी अशा लोकांशी बोलायलाच जात नाही आजकाल, कारण त्यांना कन्व्हिन्स करण्याचा जॉब माझा नाहीये ना.
1: बरोबर.
0: आणि मी माझी एनर्जी कशाला वेस्ट करू, ड्रेन करू. त्यांना जेव्हा जाग येईल तेव्हा ते करतील. सो मी असा डिसिजन घेतला की मी दर दिवशी एका चांगल्या माणसाशी बोलणार. त्याच्यासाठी मला 5 लोकांशी ईमेलवर मेसेज करायला लागतो. तर मग त्यातला एक माणूस म्हणतो की बोलूया. सो हे मी स्वतः डिसिप्लिननी लास्ट 5 वर्ष करतो की दर दिवशी मी लिंक्डइनवर 5 व्यक्तींना ऍड करतो, त्यांना लिहितो हे मी करतोय.

0: नाही होत फॉर व्हॉट एव्हर रिझन ना. सेवा भाव जो असतो ना तो लहानपणापासूनच यायला लागतो किंवा काहीतरी प्रसंग व्हायला लागतो की ज्याच्यामुळे आपल्याला रिअलायझेशन होतं की आपण काहीतरी दुनियासाठी करावं. सो मी अशा लोकांशी बोलायलाच जात नाही आजकाल, कारण त्यांना कन्व्हिन्स करण्याचा जॉब माझा नाहीये ना.
1: बरोबर.
0: आणि मी माझी एनर्जी कशाला वेस्ट करू, ड्रेन करू. त्यांना जेव्हा जाग येईल तेव्हा ते करतील. सो मी असा डिसिजन घेतला की मी दर दिवशी एका चांगल्या माणसाशी बोलणार. त्याच्यासाठी मला 5 लोकांशी ईमेलवर मेसेज करायला लागतो. तर मग त्यातला एक माणूस म्हणतो की बोलूया. सो हे मी स्वतः डिसिप्लिननी लास्ट 5 वर्ष करतो की दर दिवशी मी लिंक्डइनवर 5 व्यक्तींना ऍड करतो, त्यांना लिहितो हे मी करतो. याला गेलो 75 बायकांचे इंटरव्ह्यू घेतले आणि त्यांना मी प्रश्न विचारला, ताई तुम्हाला ट्रॉमा बद्दल काय माहिती आहे? तर त्यांना ट्रॉमा हा शब्दच त्यांनी ऐकला नव्हता. मग त्यांना मी समजावून दिलं तर ते म्हणाले की अरे ते दादा ते तर मी एव्हरीडे 30-30 स्टोरीज ऐकते ना. 30 लोकांशी ती गावात भेटते, सासूला पण भेटते, सुनेला पण भेटते, राईट. ड्रग्स घेत असतात लोक,

0: आता हे सगळं तुम्ही जे सांगताय ते ग्रामीण भागाबद्दल आहे, जिथे आपण असं म्हणतोय की अजूनही ती संस्कृती जपलेली आहे आपण. पण जेव्हा आपण शहरी भागांचा विचार करतो किंवा कुठलाही समाज असू दे, कुठलाही समाजाचा स्तर असू दे, आजकालच्या तरुणांमध्ये किंवा लहान मुलांमध्ये सुद्धा एन्झायटीचं प्रमाण खूप जास्त आहे, डिप्रेशनचं प्रमाण खूप जास्त आहे. तर या सगळ्यावरती आणि ज्याला आपण फ्युचर इंडिया म्हणतो, तर या सगळ्यांच्या चांगल्या भविष्यासाठी हा मेडिटेशनचा ध्यानधारणेचा मार्ग चांगला उपाय असू शकेल का?
1: तुझ्या प्रश्नातच उत्तर आहे. माझा तो एक्सपिरियन्स आहे, सो माझं उत्तर हो आहे. पण मी काही एक्झाम्पल्स मी बघितले आहेत, ती एक्झाम्पल्स आता शेअर करतो, ज्याच्यामुळे जे ऐकतायत त्यांना पण ते पटलं पाहिजे की हो, मेडिटेशन म्हणजे फक्त डोळे बंद करून बसा नाही, त्याचं सोशल ऍप्लिकेशन आहे. व्हायलन्स रिड्यूस होऊ शकतो. पहिला अनुभव, माझा शाळेतला सर्वात चांगला मित्र माझ्या बाजूला 10 वर्ष बसलेला, 2 वर्षापूर्वी माझ्याकडे असंच डिनर मध्ये मला सांगत होता की अरे माझा मुलगा ना घरी येऊन आजीला मारतो. म्हटलं का? तो म्हणाला नाही, त्याला फोनची ऍडिक्शन झालंय आणि आम्ही दोघं कामाला जातो, तो शाळेनंतर जेव्हा येतो तेव्हा आजी घरी असते, आजीचा फोन तो घ्यायचा प्रयत्न करतो, आजी त्याला नाही म्हणते. म्हटलं झालं कसं ऍडिक्शन? म्हणा अरे पॅन्डेमिक मध्ये सगळं ऑनलाईन होतं ना, सगळ्यांना तेव्हा फोन मिळाले आणि आम्ही आमच्या ऑनलाईन मिटिंगवर होतो, त्यामुळे ती ऍडिक्शन लागून गेली. म्हटलं ओके, पण तू तर खो खो चॅम्पियन होतास आमच्या शाळेतला, मग तू मुलाला बाहेर का नाही काढलंस? तर तो म्हणाला नाही, त्याला हरायला आवडत नाही, तो कुठचा पण स्पोर्ट जर हरला तर त्याला त्या स्पोर्ट बद्दल त्याला नाही खेळायचं.
0: ही एक खूप मोठी समस्या आहे.
1: अरे यार, तू ह्या तुझ्या मुलाबरोबर, तू मंडे टू फ्रायडे ठीक आहे बिझी असतोस, तू सॅटर्डे संडेला काय करतोस? तो म्हणतो की सॅटर्डे संडेला ना माझ्या मुलाला KFC मध्ये जायला आवडतं, मॅकडॉनल्ड्स मध्ये जायला आवडतं, म्हणून मी त्याला अशा मॉलमध्ये घेऊन जातो. तू हे का देतोय त्याला खायला? तू गावामध्ये घेऊन गेला पाहिजे, तू भाकरी ठेचा दिला पाहिजे, तू गड चढायला घेऊन गेला पाहिजे, कर क्या रहा है. त्याने केलं की नाही माहित नाही, पण आता 2 वर्षानंतर त्याने मला सांगितलं की प्रॉब्लेम एवढा वाईट झाला की तो मुलगा शाळेत जाणं बंद केलं त्याने, कारण शाळेत त्याला बुलिंग व्हायचं. व्हॉट एव्हर, तू चष्मीस आहे, बॅटरी आहे, व्हॉट एव्हर असं म्हणत असतील, म्हणून माझा मुलगा शाळेत जायला तयार नाही. म्हणून मला दुसरा पर्याय नव्हता, मी त्याला बोर्डिंग स्कूलमध्ये ठेवलाय.
0: बर.
1: सो हे ऐकून मला एकदम असं वाटलं, पॉइंट इज पेरेंटिंग. पेरेंटिंग असं नाही की मॅन्युअल उघडून लिहिलंय की Day 1 असं करा, Day 2 असं करा. सो पेरेंट्सनाच नवीन जनरेशनला पेरेंटिंग कसं करायचं हे स्वतःच शिकलं पाहिजे ना. तुझ्या आई बाबांना विचारून कसं होणार, त्यांनी तुला जसं वाढवलं, पण ते ऍटमॉस्फिअरच चेंज झालंय ना. इथे सगळे Gen Z Gen Alpha सगळे फोनवर डिजिटल झालेले आहेत. ही गोष्ट पण व्हायलन्सच्या कॅटेगरीमध्येच येते, फॅमिली व्हायलन्स. सो तिथे मेडिटेशनचा फायदा कोणाला होऊ शकेल? फर्स्ट पेरेंट्स ना होऊ शकेल की येस मी बिझी आहे कामात, पण मी 20 मिनिटं ध्यान करणार, त्याच्यामुळे मी जे काही 1-2 तास माझ्या मुलांमध्ये मला देता येतील ते क्वालिटी टाइम मिळेल. राईट, बिझी बिझी बिझी टाइम नाही, क्वालिटी टाइम मिळेल. सो 20 मिनिटं जो मेडिटेशन करतो, मेडिकली प्रूव्हन आहे की 4 तासाच्या झोपेमध्ये जेवढी रेस्ट मिळते तेवढी 20 मिनिटाच्या डीप ध्यानामध्ये मिळू शकते. हे मी दर दिवशी एक्सपिरियन्स करतो. दुसरं एक्झाम्पल देतो मी, माझा IIT मध्ये एक खूप चांगला मित्र आहे आणि 3-4 वर्षापासून परत भारतात आल्यापासून मी जातो त्यांच्याकडे आणि माझं काम ऐकून त्यांचा मुलगा मंदार काका आलाय घरी, म्हटलं की त्याचे डोळे एकदम असे, मंदार काका आलाय वा. तर मला त्याची आई सांगत होती, अरे तुला भाव का देतोय तो, कारण तुझे गँगस्टर ओळखीचे आहेत ना.
0: बापरे.
1: आणि तो गँगस्टर रॅप ऐकतो. सो हे मला माहित नव्हतं की त्याला सगळं रॅप येतो. ओके, पार्ट आहे सगळे रॅप आणि काही काही रॅपर्स तिकडे आहेत ते त्याचे रोल मॉडेल आहेत. म्हटले वा. म्हटलं बॉस
0: बापरे.
1: त्याला मी विचारलं की तुला ओळख हवी त्यांची? त्याचे डोळे एकदम असे बब्बल आउट होतात. तू ओळखतोस त्यांना? मी म्हटलं मी नाही ओळखत त्या रॅपरला, पण मला जो भाई ओळखतो ना त्याला ओळखतो तो. सो मंदारकाची व्हॅल्यू वाढली कारण मला त्या रॅप आर्टिस्टचं 1 कॉल अवे येतो. मग मी

0: त्याला विचारलं, अरे पण तुला ते रॅप सॉन्ग मध्ये काय लिहिलंय त्याचा अर्थ कळतो का? त्याचा अर्थ असा आहे की त्यांच्या आयुष्यामध्ये जो दर्द आहे तो त्यांनी त्या रॅप म्हणजे कवितेमध्ये लिहिलाय. सो ते रोल मॉडेल बनण्यासारखे नाही आहेत लोक, ते वाट बघतायत हिलिंगची, प्रेमाची. सो ह्या एक्झाम्पल्स मध्ये मला असं कळलंय की बापरे हा प्रॉब्लेम तर खूपच मोठा आहे. सो हे पेरेंटिंग प्रॉब्लेम आहे, हा व्हायलन्स इन होम आहे, हे आपल्यालाच करायला लागणार. आणि मेडिटेशन हे जर पाश्चात्य देशामध्ये एवढं पॉप्युलर झालं असेल, आपल्यालाच शिकायला लागणार ना. पहिलं म्हणजे काय आहे हे, व्हॉट इज योगा, व्हॉट इज मेडिटेशन, नॉट फॉर एनिथिंग एल्स बट पीस ऑफ माइंड. आणि जो माणूस स्ट्रेस्ड आहे त्याला पीस ऑफ माइंड तर हवा आहे. इथे शांत बसण्याची जी कला आहे, त्याला जीवन जिने की कला, आर्ट ऑफ लिव्हिंग, हा वर्कशॉप 150 देशांमध्ये शिकवला जातो. तो 4 दिवसाचा वर्कशॉप असतो, दर दिवशी 2 तास. मला तर वाटतं हा मॅन्डेटरी केला पाहिजे, कारण हे नॉलेज जे आहे ते शिकलंच पाहिजे आपल्या देशाने. कारण बाहेरची लोक आपल्याकडे योगा रिट्रीट्सना येत आहेत. प्रॉब्लेम आहे, व्हायलन्स आहे, सोल्युशन आपल्यालाच ऍज अ सोसायटी करायला लागणार आहे. आजचा चांगला दिवस आहे, योग दिवस. या दिवशी तुम्ही कुठचा पण तुमचा सामाजिक व्हायलन्सचा टॉपिक असेल, कुठचा पण असू दे, ड्रग्स, ॲडिक्शन, डोमेस्टिक व्हायलन्स, कुठचा पण तुमचा टॉपिक असू दे, त्याच्यावर तुम्हाला जर सोल्युशन डिझाईन करून काही करायचं असेल तर मी तुम्हाला मदत करायला तयार आहे.
1: बर.
0: कारण मी ह्याच कामासाठी माझं आयुष्य लास्ट 10 वर्ष मी डेडिकेट केलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये जो आनंद मिळेल तुम्हाला तो व्हॉट्सअप फॉरवर्ड करून नाही मिळणार. कारण माणसाला माणसाची गरज आहे. आणि जर तुम्ही शांत असाल, ऑलरेडी शांत असाल, तर त्या शांतीची व्हॅल्यू कोणालाही माहितीये का? जो माणूस दर्द मध्ये आहे ना, ज्या मुलांना 12वीत अंधारात अभ्यास करायला लागतोय ना, त्यांना जर तुम्ही सँडविच बनवून दिलं किंवा आईस्क्रीमला घेऊन गेलात, तुम्हाला पण जेवढा आनंद मिळेल ना तो तुम्हाला कशातही मिळणार नाही. मी फोकस कोणावर ठेवलाय, ज्याला व्हायलन्सचा विक्टिम आहे तो किंवा क्रिमिनल आहे. दोन्ही लोक ट्रॉमॅटिक कंडिशन मधनं गेलेली आहेत चाइल्डहुड मध्ये, त्यांना हिलिंगची गरज आहे. त्यांना मी जे म्हणतोय त्याची व्हॅल्यू आहे. तिथे तुम्ही पण टाइम स्पेंड करून तुम्ही पण मला जो एक्सपिरियन्स मिळाला आहे ते तुम्ही पण अनुभवा.
1: हे तुम्ही जे ध्यानधारणा किंवा मेडिटेशनचे जे वर्कशॉप्स घेता, तर त्याच्यामध्ये नेमकं काय त्या समोरच्या व्यक्तीला शिकवलं जातं किंवा काय सांगितलं जातं?
0: मी शिकवतो तो वर्कशॉप आहे आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेचा. त्याला श्री श्री रविशंकर गुरुजींनी 45 वर्षांपूर्वी करिक्युलम त्यांनी सुरू केला. आणि आता त्या संस्थेचे 15-20 हजार टीचर असतील जगामध्ये, त्यातला मी एक टीचर आहे. त्या वर्कशॉपमध्ये पहिलं म्हणजे एक शिकायला मिळतं की आपल्या जीवनात आपण फक्त शरीर नाही होत, आपले 7 लेवल्स आहेत. शरीर ही पहिली ग्रॉस लेवल आहे ज्याला आपण टच करू शकतो. बाकीचे जे 6 लेयर्स आहेत त्यांना आपण टच नाही करू शकत, फील करू शकतो. दुसरी लेयर आहे आपल्या जीवनाची, आपला श्वास, ब्रीदिंग, चालू आहे ब्रीदिंग. सो त्याच्याबद्दल थोडं शिकायला मिळतं की काय आहे हे ब्रीदिंग. म्हणजे आधी मी म्हणालो ना, जसं मन बदलतं तसं ब्रीदिंग पॅटर्न पण बदलतो. सो ब्रीदिंग पॅटर्न युज केल्यावर मन पण बदलता येतं. सो तिसरं स्तर आहे मन. तर मन आता आपल्याला दाखवता येत नाही ना की हे बघ हे माझं मन आहे. पण मनाच्या टेंडन्सी आपल्याला माहिती आहेत की ते मन जे असतं ते भूतकाळामध्ये जातं की अरे यार माझ्याशी चांगलं नाही झालं रे, मी 20 वर्षापूर्वी केमिकल इंजिनियर झालो पण मला आवडलं नाही ते, पण ते झालं ना, ते भूतकाळामध्ये झालं. सो माइंड त्याच्यामध्ये अडकलेलं असतं. किंवा फ्युचरमध्ये असतं माइंड की बापरे पुढे काय होणार. पण खरं जीवन कुठे असतं? वर्तमान काळामध्ये असतं. सो मनाला वर्तमान काळामध्ये कसं आणायचं हे शिकायला मिळतं. चौथी आपली लेवल असते की आपली बुद्धी. जे मी बोलतोय त्याला तुमची बुद्धी अनालाइज करतेय, काही काही गोष्टींना ती येस म्हणतेय, काही काही गोष्टींना ती नो म्हणतेय. या बुद्धीबद्दल आपण कधी शिकलोच नाही. फॉर एक्झाम्पल, जे तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी त्यालाच तुम्ही येस म्हणताय.
1: बरोबर.
0: म्हणजे नवीन काही शिकतच नाही आहात. ज्याला तुम्ही नो म्हणताय ते जर तुम्ही म्हटलं की मे बी, तर तुम्ही काहीतरी नवीन शिकू शकाल.
1: बरोबर.
0: जर तुम्ही येस म्हणत असाल तर ऍक्च्युली तुम्ही जस्ट तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी त्याला तुम्ही येस म्हणताय. सो ही आपली बुद्धी आहे. ही बुद्धी तीक्ष्ण कशी करायची? कारण बुद्धीला जे पटतं ना तेच आपण करतो, राईट? सो जितकी बुद्धी चांगली तितके आपले डिसिजन चांगले. पण त्या बुद्धीबद्दल

0: कधी शिकलो नाही. आपण एवढं शिकलो की बदाम खा रोज, बुद्धी चांगली होईल. हा, सो चौथी गोष्ट शिकायला मिळते वर्कशॉप मध्ये, आपल्या बुद्धीला कसं तीक्ष्ण करायचं. पाचवी गोष्ट आहे की मेमरी. सो याददाश्त खूप डेडली आहे, कारण याददाश्त काय असतं, ज्या निगेटिव्ह घटना झालेल्या असतात ना त्या पकडून बसते, ज्या पॉझिटिव्ह गोष्टी झालेल्या असतात त्या विसरून जातो आपण. फॉर एक्झाम्पल, जर तुमची कोणी मैत्रीण असेल आणि ती खूप चांगली मैत्रीण होती तुमची, तुम्ही पार्टीजना गेला, शॉपिंगला गेला, मूवीला गेला, ट्रिप्सना गेला, पण त्या मैत्रिणीने तुमचा बर्थडे विसरला, आणि एकच वर्ष नाही विसरला, दुसऱ्या वर्षी पण विसरला, पण तुम्ही तर तिला दरवर्षी कॉल करता. एक बर्थडे ती विसरली करायला, ते मन पकडून बसतं, मेमरी पकडून बसते. 100 चांगल्या चांगल्या गोष्टी केलेल्या असतात, ते मन विसरून जाते, म्हणून रिलेशनशिप तुटते. सो ह्या मेमरीची ही क्वालिटी असते, ह्याच्याबद्दल आपण काही करू नाही शकत. जस्ट अवेअरनेस यायला लागतो की अरे हो रे, छोट्या छोट्या गोष्टी पकडून बसली आहे. त्याच्याबद्दल थोडं शिकायला मिळतं की ही मेमरी साफ कशी करायची, म्हणजे फ्रेश कसं राहायचं.
1: ओके,
0: लहान मुलासारखं, लहान मुला फ्रेश असतो ना, मोठा माणूस झाला की मेमरीज मध्ये अडकलेला असतो. सो आणि सहावी गोष्ट म्हणजे आपला आत्मा, जे मी मगाशी बोललो की काहीतरी तुमच्यामध्ये आहे की जे थकतं, सकाळी फ्रेश उठल्यानंतर फुलतं, ह्याला तुम्ही आत्मा म्हणू शकता. ह्याचा स्टडी कसा करायचा, कारण हे माझं खरं स्वरूप आहे आणि हे ग्रंथात वाचून कळतंय मला. म्हणजे भगवद्गीतेमध्ये पण कृष्णाने तेच म्हटलंय की अरे तुझं खरं रूप ते आहे, किंवा ओम नम शिवाय, शिवाय मोठं रूप आहे. पण त्याचा एक्सपिरियन्स कसा करायचा माझ्या आयुष्यात, तो एक्सपिरियन्स तुम्हाला सुदर्शन क्रियामध्ये मिळतो, की तुम्हाला एक्सपिरियन्स मिळतो की तुम्ही फक्त शरीर नाही. हा जो एक्सपिरियन्स जेव्हा मिळेल ना, तेव्हा जे फ्रीडम मिळेल, यार मैं किसको पकड़ के बैठा था, सकाळी उठून दाढी करतोय, मेकअप लावतोय, ते तर शरीर आहे, मी तर आत्मा आहे. हे जे रिअलायझेशन असतं ना, त्याला सेल्फ रिअलायझेशन म्हणतात.
1: बरोबर. आतापर्यंत तुम्ही अनेक गँगस्टर्सना हे सगळं मेडिटेशन आणि हे शिकवलं, किंवा जे काही विक्टिम्स होते ज्यांच्या बद्दल हे गुन्हे घडलेले होते ज्यांच्या बरोबर, तर अशांना सुद्धा तुम्ही या क्रिया शिकवलेल्या आहेत, किंवा हे प्राणायाम आणि ध्यानधारणा शिकवलेली आहे. हे सगळं नंतर त्यांनी पुढे सातत्याने सुरू ठेवलं का, आणि त्याचे झालेले जे काही चांगले परिणाम आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचलेत का?
0: सो प्रत्येक टीचरला असंच वाटतं ना की मी जे शेअर केलंय त्यांनी त्याचा उपयोग करावा. शाळेतल्या आपल्या टीचरला पण असंच वाटलं असेल ना की मी अबकडं एबीसीडी शिकवलंय, त्या स्टुडंटनी पुढे जाऊन कविता लिहावी, बुक लिहावं, नाहीतर मग शिकायचा काय फायदा. वर्कशॉप केल्यानंतर मी त्यांचा 3 महिने हात पकडतो की तुला रेग्युलर दिनचर्येमध्ये साधना इम्प्लिमेंट करायला मी तुला 3 महिने साथ देणार, कारण थोडा वेळ लागतो ना आपल्याला. एकदा वर्कशॉप केला, थोडा प्रॅक्टिस केलं तरच ते पटतं ना तुला की नाही नाही हे बरोबर आहे. सो ती जी योगा क्रिया मेडिटेशनची जी साधनेचा वेळ आहे, त्याला डेडिकेशननी तुला द्यायला लागतो ना. ऍज अ टीचर मी माझ्या स्टुडंट्सना तो 3 महिने देतो. हा 3 महिन्यानंतर मी तर डेली करतो, तू करणार की नाही ते तू ठरव. सो असे मी हजारो लोक शिकवलेत. त्यातला एक एक्सपिरियन्स असा आहे की लॉस एंजलिस मधल्या एका ब्लड्स नावाची जी गँग आहे त्याचा लीडर माझा स्टुडंट आहे, आणि तो 25 वर्ष जेलमध्ये राहिला आहे.
1: बापरे.
0: आणि त्याने बरेच प्रकार केलेले आहेत. सो माझा स्टुडंट तो आहे, आणि काही वर्षापूर्वी मी लॉस एंजलिसला परत गेलो होतो, तेव्हा मी आंद्रे, माझा जो स्टुडंट आहे त्याचं नाव आंद्रे, त्याला मी विचारलं मी जे तुला शिकवलंय ना त्याचा तुझा एक्सपिरियन्स काय सांग ना. तर तो म्हणाला की मला तर खूप पीसफुल तर वाटतं, पण आमच्या नेबरहूडमध्ये एका 5 वर्षाच्या मुलीला गोळी लागलेली डोक्यात आणि ती मेली, कारण गँग वॉर चालू होतं आणि बुलेट्स तिला लागली असेल. तर मी तिच्या आई बाबांकडे गेलो आणि त्यांना राग आला होता, रिवेंज घ्यायचा होता त्यांना, म्हणून ते बाहेर पडणारच होते दुसऱ्या गँग मध्ये जाऊन व्हॉटएव्हर किलिंग करायला. तेव्हा मी त्यांना बाजूला घेतलं आणि मी त्यांना उज्जयी प्राणायाम शिकवला, जो तू मला शिकवला होतास, आणि मी 5 मिनिटं त्यांच्या बरोबर डोळे बंद करून उज्जयी प्राणायाम केला आणि त्यांना डोळे उघडायला सांगितले, आणि मग त्या पीसफुल स्टेट मध्ये त्यांना मी समजावलं की बघा आत्ता तुम्ही जर गेलात तिकडे आणि व्हॉटएव्हर तिकडे कोणाला मारलत पण, तर तुम्ही जेलमध्ये जाणार. तुमची मुलगी तर ऑलरेडी गेली.

0: तर तुम्ही हे नका करू. आणि बिकॉज त्यांनी प्राणायाम केला होता, मन ऑलरेडी काम झालं होतं, त्या समोरच्या व्यक्तीने माझं बोलणं ऐकलं आणि त्याला पटलं. हे ऐकून मला एकदम असं वाटलं की बॉस एक आयुष्य वाचलास.
1: बर.
0: कारण व्हायलन्स तसाच होतो ना की मी तुझ्या काकाला मारलं कारण तुझ्या भावांनी माझ्या मामाला मारलं होतं. आणि हे कसलं असतं की ट्रॉमा थांबतच नाही ना. सो मेडिटेशन करून या माणसांनी काय इम्प्लिमेंट केलं होतं, ट्रॉमा स्टॉप्स विथ मी, मी ट्रॉमा पास नाही करणार.
1: बरोबर.
0: आणि ही खूप मोठी माइलस्टोन आहे ना हे, की मला ट्रॉमा आहे पण मी तो पास नाही करणार दुसऱ्यांवर. क्या बडी बात आहे यार. लाईक फॉर एक्झाम्पल, लहान असताना मी क्रिकेट खूप चांगला खेळायचो. सो असं काहीतरी झालं असेल की शिवाजी पार्कला क्रिकेट खेळून मी मॅच जिंकून आलो घरी आणि माझ्या बाबांनी म्हटलं असेल, हे काय येडायस का रे, उद्या मराठीचा पेपर आहे फटॅक, मला काय हवं होतं, मी कप जिंकून आलो होतो, मॅच जिंकून आलो होतो. एक वाक्य ऐकता आलं असतं
1: कौतुकाचं,
0: अरे धुविता काय मस्त दिसतेस ग तू, अच्छा काय भरतनाट्यम करतेस, वा वा काय क्रिकेट खेळतोस रे तू मस्त, आता एक काम कर ना, आता ठेव आणि चल चहा देते मी तुला, अभ्यासाला लाग ना. तो मुलगा काय म्हणाला असता, हो शुअर ऑफकोर्स. सो हे ट्रॉमॅटिक एक्सपिरियन्सेस असतात, ते प्रत्येक वेळेला नेगेटिव्हच नसतात. नेगेटिव्ह इज नॉर्मल की ओके कोणीतरी काहीतरी तुम्हाला ब्लेम झालं, गिल्टी फिलिंग आलं, मारलं, राग आला की नेगेटिव्ह झालं. पण पॉझिटिव्ह गोष्ट पण अशी असू शकते की जी व्हायला पाहिजे होती पण झालीच नाही, ते शेअर कोणाबरोबर करणार की अरे यार मी क्रिकेट तर चांगला खेळायचो यार पण तेव्हा. पण हे जे पेरेंटिंग, अगेन कमिंग बॅक टू पेरेंटिंग, इट कॅन बी नॉन व्हायलंट पेरेंटिंग, सहानुभूतीचं पेरेंटिंग, करुणा पेरेंटिंग, कम्पॅशन पेरेंटिंग, हे करायला सेल्फ कम्पॅशन पहिलं लागणारच.
1: बरोबर.
0: त्याच्यासाठी मेडिटेशन प्रॅक्टिस प्रत्येकाने इम्प्लिमेंट केलीच पाहिजे आणि ती फोर्स नाही करू शकत.
1: बरोबर.
0: म्हणून आपण करत राहायचं हे काम, कारण व्हायलन्सला काही एंड नाही आहे आणि आपल्याला जोपर्यंत आनंद मिळतो तोपर्यंत काम करत राहायचं चांगलं.
1: नक्कीच. अतिशय उत्तम सुरू असलेली चांगल्या पगाराची, चांगल्या प्रकारची जीवनशैली असणारी नोकरी आणि त्याचबरोबर जेव्हा तुम्ही हे सगळं ध्यानधारणेचं महत्व आणि हे सगळं करायला सुरुवात केली आणि आजही हे सगळं काम सुरू आहे, तर हे सगळं का चालू आहे, त्याच्या मागचा उद्देश काय आहे?
0: तर द्विता, जसं मी सांगितलं की 2001 साली माझ्यावर नायजेरियामध्ये एक प्रसंग घडला होता ज्याच्याबद्दल मी कधीच शिकलो नव्हतो किंवा त्याच्यातनं बाहेर कसं यायचं हे मला माहिती नव्हतं. हा जो व्हायलंट अटॅक माझ्यावर झाला होता आणि माझ्यावर जे पोस्ट ट्रॉमा स्ट्रेस नावाचं लेबल लागलं होतं ज्याच्यामुळे माझी झोप उडाली होती, माझं पायाखालची जमीन गेली होती, त्याच्यातनं मला बाहेर आणण्याचं काम माझ्या गुरुजींनी आणि ह्या ज्या प्रॅक्टिसेस, टेक्निक्स, क्रिया म्हणावं किंवा सेवाभाव, दुसऱ्यांची मदत करावी ह्या सगळ्यांनी होत गेलं. पहिलं कारण आहे की मला ज्याचा फायदा झाला त्याचा फायदा मी स्वतःकडेच नाही ठेवायला पाहिजे, मी ते शेअर पण केलं पाहिजे.
1: बरोबर.
0: आणि अशा लोकांबरोबर शेअर केलं पाहिजे की ज्यांना त्यांची गरज आहे. दुसरं गोष्ट अशी झाली की मला एका प्रसंगात जायला लागलं पर्सनल लाईफमध्ये की माझा डिवोर्स झाला आणि डिवोर्स मधल्या त्या प्रकारामध्ये मला माझ्या मुलीचं कस्टडी द्यावी लागली तिच्या सुखासाठी. तर तेव्हा मी असा विचार केला की मी एकतर रूम बंद करून रडू शकतो किंवा तीच प्रेम, एका वडिलांचं मुलीवरचं प्रेम, हे जर मी चॅनल केलं की अशा लोकांकडे की ज्यांची मुलं स्कूल शूटिंग्समध्ये मारली गेली आहेत किंवा गँग व्हायलन्समध्ये मारली गेली आहेत. कारण ट्रॉमा जो असतो ना तो सेम असतो, प्रसंग वेगळा असेल पण ट्रॉमा ट्रॉमा असतो. त्याला $5, $50, $500 लेबल नाही लावायला पाहिजे. म्हणजे मी ज्या ट्रॉमामधनं जातोय गेलोय मला कळतंय की ह्या आईचं काय भावना असेल किंवा ह्या वडिलांची काय भावना असेल की त्यांचा पण मुलगा नाही आहे त्यांच्या बरोबर. सो ह्या दोन कारणासाठी मी माझं जे शिकत होतो प्राणायाम, ध्यान, विद्या, भारताचं कल्चर, ते मला दुसऱ्यांपर्यंत पोहोचवायची इच्छा होती.
1: म्हणजे भारतात असो किंवा भारताबाहेर असो, जी काही समाजामध्ये असलेली गुन्हेगारी किंवा हिंसक प्रवृत्ती आहे ती रोखण्यासाठी आणि त्याचबरोबर आत्मशांतीसाठी सुद्धा मेडिटेशन अर्थात ध्यानधारणेचा मार्ग

0: दाखवून तुम्ही बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करताय आणि जास्तीत जास्त लोकांना या बदलाचा अनुभव घेता येऊ दे अशीच आपण एक सदिच्छा व्यक्त करूया. आणि एफ एम गोल्डच्या या योग दिवस विशेष कार्यक्रमामध्ये आपण सहभागी झालात आणि ध्यानधारणेचं महत्व आणि त्याच्यातून आलेले वेगवेगळे अनुभव सगळ्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलेत त्याबद्दल मंदार आपटे सर तुमचं मनापासून आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकत होतात ध्यान साधना आणि योग साधना या विषयावर योगतज्ञ मंदार आपटे यांची दुहिता सोमणखेर यांनी घेतलेली मुलाखत. आताच आपण ऐकलात या मुलाखतीचा भाग दुसरा. श्रोते हो, ही मुलाखत याआधी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवरून प्रसारित करण्यात आली होती.

याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. माझ्या सहकारी चेतना सुहिता सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांची इथेच अनुमती घेते. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दहशतवादाचा धोका केवळ विशिष्ट देशांसाठीच नव्हे तर संपूर्ण मानवजातीसमोरचं आव्हान असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेनं स्थापन केलेल्या लवादाचा निर्णय भारतानं फेटाळला. ऑगस्ट महिन्यात वस्तू आणि सेवा कराच्या सकल संकलनात 14.8% वाढ. आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत कार्लोस अल्काराज, अरिना सबालेंका आणि इगा श्वियांतेक दुसऱ्या फेरीत दाखल. दहशतवाद हा काही विशिष्ट देशांच्या सुरक्षेला असलेला धोका नसून संपूर्ण मानवजातीसमोरचं आव्हान असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. बिश्केक इथं शांघाय सहकार्य संघटनेच्या राष्ट्रप्रमुखांच्या परिषदेला ते संबोधित करत होते. कोणताही देश, समाज किंवा नागरिक स्वतःला दहशतवादाच्या धोक्यापासून अलिप्त समजू शकत नाही असंही त्यांनी नमूद केलं. संघटनेच्या बाबतचा भारताचा दृष्टिकोन आणि धोरण हे सुरक्षा, संपर्क आणि संधी या तीन मुख्य स्तंभांवर आधारित आहे. सुरक्षा, शांतता आणि स्थैर्य हे कोणत्याही देशाच्या विकासाचा पाया असतात असंही मोदी यावेळी म्हणाले. शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांनी दहशतवादाला मिळणारा निधी, दहशतवाद्यांची भरती, कट्टरतावाद आणि त्यांना मिळणारी आश्रयस्थानं यांची संपूर्ण यंत्रणाच नष्ट करायचं आवाहन त्यांनी केलं. जगाच्या विविध भागात सुरू असलेल्या संघर्षाविषयी चिंता व्यक्त करतानाच त्यांनी युद्ध आणि संघर्ष हा कोणत्याही समस्येवरचा उपाय नसून संवाद आणि मुत्सद्देगिरीनं हे प्रश्न सोडवण्याची गरज व्यक्त केली. सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेनं स्थापन केलेल्या लवादाचा निर्णय भारतानं ठामपणे फेटाळून लावला आहे. सिंधू जल करार स्थगितच राहील या भूमिकेचाही भारतानं पुनरुच्चार केलाय. जागतिक बँकेनं स्थापन केलेल्या या लवादाचे निर्णय अवैध आहेत. भारतानं या लवाद समितीला कधीही मान्यता दिलेली नाही, तिच्या कामकाजातही सहभाग घेतलेला नाही, त्यामुळे भारत या लवादाच्या निर्णयांना बांधील नाही असं परराष्ट्र मंत्रालयानं समाज माध्यमावर म्हटलंय. भारतानं करार स्थगित करण्यामागे दिलेली कारणं करार स्थगित किंवा रद्द करण्यास पुरेशी किंवा समर्थनीय नाहीत असा निर्णय हेग इथल्या लवाद न्यायालयानं दिला आहे. त्यानंतर भारतानं आपली ठाम भूमिका जाहीर केली आहे. 1960 पाणीवाटप कराराअंतर्गत असलेल्या आपल्या जबाबदाऱ्यांचं पालन सुरू ठेवावं असं आवाहन या समितीनं भारताला केलं होतं. मात्र भारतानं हा निर्णय फेटाळून लावला. हा लवाद स्थापन करणं हीच करारातल्या अटींचं उल्लंघन करणारी कृती होती असा युक्तिवाद भारतानं केला आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं सिंधू जल करार स्थगित केला आहे. मुंबईमध्ये आजपासून ऑटोरिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ झाली आहे. आता पहिल्या 1.5 किलोमीटर अंतरासाठी ऑटोरिक्षाचं भाडं किमान 27 रुपये तर टॅक्सीचं भाडं किमान 33 रुपये झालंय. मुंबई महानगर परिसरात पीएनजी आणि सीएनजीचे दरही वाढले आहेत. सीएनजीच्या दरात किलोमागे 2 रुपयांची वाढ झाली असून तो 88 रुपये दरानं उपलब्ध आहे. घरगुती वापराचा पीएनजी किलो 2 रुपयांनी महागलाय तर व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलेंडरच्या दरात प्रति सिलेंडर 10 रुपयांनी वाढ झाली आहे. बदलत्या जागतिक अर्थव्यवस्थेशी जुळवून घेता येतं हे भारतानं दाखवून दिलं आहे असं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलंय. अमेरिकेत अॅशविले इथं G20 देशांच्या अर्थमंत्र्यांची आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नरांची परिषद भरली त्यात त्यांनी भारताची भूमिका मांडली. खतं, इंधन यांची मोठ्या प्रमाणावर आयात करावी लागत असतानाही भारतीय अर्थव्यवस्थेनं परिस्थिती उत्तम प्रकारे हाताळली असं त्यांनी सांगितलं. या 2 दिवसीय बैठकीचा आज अंतिम दिवस आहे. या बैठकीत जागतिक आर्थिक विकास, आर्थिक स्थिरता, वाढतं कर्ज, व्यापार, गुंतवणूक आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय प्रणालीतील सुधारणा यावर भर दिला जातोय. G20 देशांशी आर्थिक संबंध दृढ करणं आणि देशाला उत्पादन, तंत्रज्ञान आणि नवोपक्रमाचं प्रमुख केंद्र म्हणून सादर करणं हे भारताचं उद्दिष्ट आहे. G20 नेत्यांची मुख्य शिखर परिषद यावर्षी 14 आणि 15 डिसेंबरला मियामी इथं होणार आहे. भारत जर्मन पर्यावरण मंचाची 4थी बैठक आज नवी दिल्लीत होणार आहे.

दोन्ही देशांमधलं द्विपक्षीय सहकार्य वाढवणं आणि पर्यावरण तसंच हवामान बदलासंदर्भात देवाणघेवाण सुविधा पुरवणं याविषयी या बैठकीत चर्चा होईल. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव आणि जर्मनीचे पर्यावरण मंत्री कर्स्टन श्रेडर यांच्या सहअध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत प्रामुख्यानं पर्यावरण रक्षण आणि हवामान धोरणाबाबत चर्चा होईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ऑगस्ट महिन्यात वस्तू आणि सेवा कराअंतर्गतच्या वार्षिक तत्वावरील सकल संकलनात 14.8% वाढ झाली असल्याची माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयानं दिली आहे. याअंतर्गतचं एकूण संकलन सुमारे 2,00,000 कोटी रुपयांवर पोहोचलं असल्याचं मंत्रालयानं कळवलं आहे. देशांतर्गत व्यवहारांमधून मिळणारा वस्तू आणि सेवा कर महसूल देखील 9.3% वाढून 1,37,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाला असल्याचं तर आयातीमधून मिळणारा महसूल 29% वाढून 62,604 कोटी रुपये झाला असल्याचं मंत्रालयानं कळवलंय. ऑगस्ट महिन्यातील केंद्रीय वस्तू आणि सेवा कराचं सकल संकलन 38,413 कोटी रुपये तर राज्य वस्तू आणि सेवा कराअंतर्गतचं संकलन 46,316 कोटी रुपये आणि एकात्मिक वस्तू आणि सेवा कराअंतर्गतचं संकलन 1,15,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त होतं अशी माहिती मंत्रालयानं दिली आहे. ऑगस्ट महिन्यातल्या करपरताव्याच्या रकमेतही 68% वाढ होऊन 31,795 कोटी रुपये झाल्याचं मंत्रालयानं कळवलंय. तर ऑगस्ट महिन्यात वस्तू आणि सेवा कराअंतर्गत निव्वळ संकलनात वार्षिक तत्वावर 8.3% वाढ झाली आणि ते 1,68,000 कोटी रुपये झालं असल्याचंही मंत्रालयानं कळवलंय. प्राप्तिकराअंतर्गत देशात 2026-27 या करनिर्धारण वर्षासाठी प्राप्तिकर विवरणपत्र भरणाऱ्यांची संख्या विक्रमी पातळीवर पोहोचली असल्याचं प्राप्तिकर विभागानं कळवलंय. 31 ऑगस्ट 2026 पर्यंत 7,80,000,000 जास्त विवरणपत्र दाखल झाली असल्याची माहिती विभागानं दिली. यात 31 जुलै या अंतिम मुदतीपर्यंत दाखल झालेल्या 5,90,000,000 जास्त विवरणपत्रांचाही अंतर्भाव असल्याचं विभागानं म्हटलंय. मागच्या करनिर्धारण वर्षाच्या 16 सप्टेंबर 2025 या अखेरच्या मुदतीपर्यंत 7,30,00,000 जास्त विवरणपत्र दाखल झाली होती अशी माहितीही विभागानं दिली आहे. करदात्यांनी वेळेच्या नियमाचं पालन केल्याबद्दल विभागानं त्यांचे आभारही मानले आहेत. यंदा मे आणि जुलै महिन्यात युपीआय व्यवहारांनी 29,90,000 कोटी रुपयांच्या व्यवहाराचा उच्चांक गाठला. ऑगस्ट महिन्यात युपीआय व्यवहारांची संख्या 24,31 अब्ज विक्रमी पातळीवर पोहोचली. ही संख्या जून महिन्यात 22,72 अब्ज इतकी होती. रक्षाबंधनासारख्या सणांमुळे ऑगस्ट महिन्यात ही वाढ झाल्याचं संबंधित तज्ज्ञांचं म्हणणं आहे. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत कार्लोस अल्कारझनं पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केलाय. रशियाच्या रोमन साफिलिनला त्यानं 6-4, 6-4, 6-4 असं सरळ सेट्समध्ये हरवलं. महिलांच्या स्पर्धेत अव्वल मानांकित अरिना सबालेंकानं कोलंबियाच्या कॅमिला हिला 6-2, 6-4 असं हरवून तर पोलंडच्या इगा स्वियांतेकनं चीनच्या वांग शियूचा 6-2, 6-3 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. आकाशवाणीची एफएम गोल्ड वाहिनी आज 25वा वर्धापन दिन साजरा करत आहे. 1 सप्टेंबर 2001 या दिवशी ही वाहिनी सुरू झाली होती. ज्ञान माहिती आणि मनोरंजन या त्रिसूत्रीवर आधारित ही वाहिनी आजही श्रोत्यांना सेवा देत आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या सीमावाद प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात तातडीनं सुनावणी घेतली जावी अशी मागणी महाराष्ट्रानं आज केली. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. या प्रकरणातल्या कागदपत्रांची पूर्तता पूर्ण झाली असून त्यावर सुनावणी घेतली जावी अशी विनंती महाराष्ट्राच्या वकिलांनी केली. या प्रकरणाची आपण तपासणी करू, मात्र सुनावणीची निश्चित तारीख देऊ शकत नाही असं न्यायालयानं यावेळी सांगितलं. उत्तर रेल्वेच्या मुरादाबाद विभागातल्या उर्वरित 712 किलोमीटर अंतरासाठी कवच 4.0 प्रणालीला भारतीय रेल्वेनं 170 कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे. या कामामुळे स्वदेशी निर्मित स्वयंचलित रेल्वे सुरक्षा प्रणाली कार्यान्वित करून रेल्वे सुरक्षा अधिक बळकट होईल असं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे. गडचिरोलीतल्या सूरजगड पोलाद खाण जाळपोळ प्रकरणी सुरेंद्र गडलिंग यांच्या जामीन याचिकेवर 14 ऑक्टोबर रोजी सुनावणी घेऊ असं सर्वोच्च न्यायालयानं आज सांगितलं. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं जानेवारी 2023 त्यांना जामीन नाकारला होता. 25 डिसेंबर 2016 रोजी या खाणीतून खनिज वाहून नेणाऱ्या 76 गाड्या नक्षलवाद्यांनी पेटवून दिल्या होत्या. त्यांना मदत केल्याचा आरोप

गडलिंग यांच्यावर आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दहशतवादाचा धोका केवळ विशिष्ट देशांसाठीच नव्हे तर संपूर्ण मानवजातीसमोरचं आव्हान असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेनं स्थापन केलेल्या लवादाचा निर्णय भारतानं फेटाळला. ऑगस्ट महिन्यात वस्तू आणि सेवा कराच्या सकल संकलनात 14.8% वाढ. आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत कार्लोस अल्कारास, अरिना सबालेंका आणि इगा श्वियांतेक दुसऱ्या फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आहे. ठळक बातम्या. आत्मनिर्भरतेवर भर देतानाच अनावश्यक परदेश दौरे आणि सोनं खरेदी टाळण्याचे प्रधानमंत्र्यांचं देशवासियांना पुन्हा एकदा आवाहन. साखरेच्या साठ्यावरचे निर्बंध केंद्र सरकारने वाढवले. अंमली पदार्थांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी राज्याचं सर्वसमावेशक धोरण जाहीर. ऑगस्ट महिन्यात वस्तू आणि सेवा कराच्या सकल संकलनात 14.8% वाढ. आणि सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ मासेमारी नौका उलटून दोघांचा मृत्यू. देशाचा आर्थिक वृद्धी दर कायम ठेवायचा असेल तर आत्मनिर्भरतेवर भर द्यायला हवा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाजमाध्यमावरून केलं आहे. स्वदेशी आणि आत्मनिर्भरतेवर अधिकाधिक भर दिला तर विकसित भारताचं स्वप्न 2047 पर्यंत साध्य होऊ शकेल असं ते म्हणाले. जगभर अस्थिर वातावरण असताना भारतानं 7.8% विकास दर साध्य केल्याबद्दल त्यांनी देशवासियांचं अभिनंदन केलं आणि परदेश दौरे टाळणं सोने खरेदी टाळण्याचं आवाहन पुन्हा एकदा केलं.
1: स्वदेशी का मंत्र वोकल फॉर लोकल. विदेशों की यात्राएं अगर घूमने फिरने जाते हैं तो नहीं करना चाहिए. शादी ब्याह विदेशों में करते हैं, नहीं करना चाहिए. मेड इन इंडिया के मंत्र को जीना चाहिए और जरूरत न हो तो सोना भी नहीं खरीदना चाहिए.
0: दहशतवाद हा काही विशिष्ट देशांच्या सुरक्षेला असलेला धोका नसून संपूर्ण मानवजातीसमोरचं आव्हान असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. बिश्केक इथं शांघाय सहकार्य संघटनेच्या राष्ट्रप्रमुखांच्या परिषदेला ते संबोधित करत होते. कोणताही देश, समाज किंवा नागरिक स्वतःला दहशतवादाच्या धोक्यापासून अलिप्त समजू शकत नाही असंही त्यांनी नमूद केलं. सन 2029 पर्यंत राज्यातून अंमली पदार्थांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी राज्य शासनाचं सर्वसमावेशक शासकीय दृष्टिकोन धोरण आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर करण्यात आलं. याशिवाय पुणे जिल्ह्यातल्या कुकडी पाटबंधारे प्रकल्पासाठी 5,704.50 कोटी रुपयांच्या सुधारित खर्चाला मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. यातून जवळपास 1,45,000 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. सोलापूर शहरातल्या जुना पुणे नाका ते बोरामणी नाका या दरम्यानचा उन्नत मार्ग निकडीच्या सार्वजनिक प्रकल्प म्हणून मंत्रिमंडळानं जाहीर केला. यामुळे हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक शासकीय जमीन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसंच शासकीय निमशासकीय बैठका कार्यक्रमांदरम्यान आणि उपहारगृहांमध्ये आरोग्यदायी अन्नपदार्थ ठेवण्याच्या धोरणालाही मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली. याअंतर्गत संतुलित अन्नपदार्थ ठेवणं बंधनकारक होणार आहे. साखरेच्या घाऊक व्यापाऱ्यांना 15 तारखेपासून जास्तीत जास्त 2,000 क्विंटल साखरेचा साठा करता येणार आहे. पुरेशा प्रमाणात साखरेची उपलब्धता, साठेबाजी टाळणं आणि किमती मर्यादित ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं आज या निर्बंधांची घोषणा केली. सध्या ही मर्यादा 4,000 क्विंटल आहे. 15 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत ही नवी मर्यादा लागू असेल. गेल्या काही दिवसात केलेल्या विविध उपाययोजनांमुळे साखर कारखान्यांमधल्या साखरेची किंमत 20% कमी झाल्याचं सरकारनं म्हटलं आहे. आगामी गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या 200 अतिरिक्त विशेष गाड्यांसाठी आतापर्यंत 1,17,000 जास्त प्रवाशांनी आरक्षण केलं असल्याचं मध्य रेल्वेनं कळवलं आहे. गणेशोत्सवानिमित्त यंदा रेल्वेनं 262 जादा गाड्यांचं नियोजन केलं आहे. मुंबई, पुणे आणि नागपूर या शहरातून कोकण आणि गोव्यातल्या विविध ठिकाणांपर्यंत या गाड्या चालवल्या जाणार असल्याचं रेल्वेच्या पत्रकात म्हटलं आहे. या काळात प्रवाशांच्या सोयीसाठी अतिरिक्त तिकीट खिडक्या, प्रमुख स्थानकांवर प्रतीक्षा कक्ष, पिण्याचं पाणी, खाद्यपदार्थ, शौचालयांची सुविधा तसंच रांग व्यवस्थापन आणि सुरक्षेच्या दृष्टीनंही सोयीसुविधांचं नियोजन केलं असल्याचं रेल्वेनं कळवलं आहे. व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलेंडरच्या दरात प्रति सिलेंडर सुमारे 10 रुपये वाढ झाली आहे. मात्र घरगुती वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या दरात बदल झालेला नाही. मुंबईत आता व्यावसायिक वापरासाठीचा सिलेंडर 2,701 रुपयांना उपलब्ध आहे. मुंबई महानगर परिसरात आजपासून ऑटोरिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ झाली आहे. आता पहिल्या 1.5 किलोमीटर अंतरासाठी ऑटोरिक्षाचं भाडं किमान 27 रुपये तर टॅक्सीचं भाडं किमान 33 रुपये झालं आहे. मुंबई महानगर परिसरात पीएनजी आणि सीएनजीचे दरही वाढले आहेत. सीएनजीच्या दरात किलोमागे 2 रुपये वाढ झाली असून तो 88 रुपये दराने उपलब्ध आहे. घरगुती वापराचा पीएनजी किलोमागे 1 रुपयानं महागला आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ऑगस्ट महिन्यात वस्तू आणि सेवा कराच्या एकूण संकलनात 14.8% वाढ झाली असल्याची माहिती

0: केंद्रीय अर्थ मंत्रालयानं दिली आहे. एकूण महसूल सुमारे 2 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. देशांतर्गत व्यवहारांमधून मिळणारा वस्तू आणि सेवा कर महसूलही 9.3% वाढून 1,37,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाला असल्याचं, तर आयातीमधून मिळणारा महसूल 29% वाढून 62,604 कोटी रुपये झाला असल्याचं मंत्रालयानं कळवलं आहे. ऑगस्ट महिन्यात केंद्रीय वस्तू आणि सेवा कराचं संकलन 38,413 कोटी रुपये, तर राज्य वस्तू आणि सेवा कराअंतर्गतचं संकलन 46,316 कोटी रुपये आणि एकात्मिक वस्तू आणि सेवा कराअंतर्गतचं संकलन 1,15,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त होतं. ऑगस्ट महिन्यातल्या कर परताव्याच्या रकमेतही 68% वाढ होऊन 31,795 कोटी रुपये झाल्याचंही मंत्रालयानं कळवलं आहे. तर ऑगस्ट महिन्यात वस्तू आणि सेवा कराअंतर्गत निव्वळ संकलनात वार्षिक तत्वावर 8.3% वाढ होऊन ते 1,68,000 कोटी रुपये झालं असल्याचंही मंत्रालयानं कळवलं आहे. प्राप्तिकराअंतर्गत देशात 2026-27 या करनिर्धारण वर्षासाठी प्राप्तिकर विवरणपत्र भरणाऱ्यांची संख्या विक्रमी पातळीवर पोहोचली असल्याचं प्राप्तिकर विभागानं कळवलं आहे. 31 ऑगस्ट 2026 पर्यंत 7,80,00,000 जास्त विवरणपत्र दाखल झाली असल्याची माहिती विभागानं दिली आहे. गेल्या वर्षी 16 सप्टेंबर या अखेरच्या दिवसापर्यंत 7,30,00,000 जास्त विवरणपत्र दाखल झाली होती. करदात्यांनी वेळेच्या नियमांचं पालन केल्याबद्दल प्राप्तिकर विभागानं आभार मानले आहेत. यंदा मे आणि जुलै महिन्यात युपीआय व्यवहारांनी 29,90,000 कोटी रुपयांच्या व्यवहाराचा उच्चांक गाठला. ऑगस्ट महिन्यात युपीआय व्यवहारांची संख्या 24,51 कोटींच्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. ही संख्या जून महिन्यात 22,72 कोटी इतकी होती. रक्षाबंधनासारख्या सणांमुळे ऑगस्ट महिन्यात ही वाढ झाल्याचं संबंधित तज्ज्ञांचं मत आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या सीमावाद प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयानं तातडीनं सुनावणी घेतली जावी अशी मागणी महाराष्ट्रानं आज केली. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्यबाक्षी आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. या प्रकरणातल्या कागदपत्रांची पूर्तता पूर्ण झाली असून आता त्यावर सुनावणी घेतली जावी अशी विनंती महाराष्ट्राच्या वकिलांनी केली. या प्रकरणाची आपण तपासणी करू, मात्र सुनावणीची निश्चित तारीख देऊ शकत नाही, असं न्यायालयानं यावेळी सांगितलं. देशात झपाट्यानं होत असलेल्या नागरीकरणातून निर्माण होणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी अखिल भारतीय स्थानिक संस्थेनं भविष्यातल्या नागरी प्रशासन क्षेत्रातलं उत्कृष्टता केंद्र म्हणून विकसित होण्याचं उद्दिष्ट ठेवावं, असं आवाहन राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी आज केलं. या संस्थेच्या पदवीदान समारंभात ते आज मुंबईत बोलत होते. निवडून आलेले लोकप्रतिनिधी आणि नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी अल्पकालीन कौशल्य वृद्धी कार्यक्रम विकसित करावे असंही त्यांनी सुचवलं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं नवी मुंबईत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केलं. आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा ही आंदोलकांची मागणी आहे. आमदार रोहित पवार यांच्यासह विद्यार्थी मोठ्या प्रमाणात या आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलकांनी यावेळी आयोगांच्या सचिवांचीही भेट घेतली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पहाटे एक मासेमारी बोट उलटून दोघांचा मृत्यू झाला तर एकाला वाचवण्यात यश आलं. सिंधुदुर्ग किल्ल्यामागच्या खडका समुद्रात गेलेली ही बोट आज सकाळी 7 च्या सुमाराला मोठ्या लाटेच्या तडाख्यामुळे उलटली. आकाशवाणी एफएम गोल्ड वाहिनी आज 25वा वर्धापन दिन साजरा करत आहे. 1 सप्टेंबर 2001 या दिवशी ही वाहिनी सुरू झाली होती. ज्ञान, माहिती आणि मनोरंजन या त्रिसूत्रीवर आधारित ही वाहिनी आजही श्रोत्यांना सेवा देत आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आत्मनिर्भरतेवर भर देतानाच अनावश्यक परदेश दौरे आणि सोने खरेदी करण्याचं प्रधानमंत्र्यांचं देशवासियांना पुन्हा एकदा आवाहन. साखरेच्या साठ्यावरचे निर्बंध केंद्र सरकारने वाढवले. अंमली पदार्थांचं समूह उच्चाटन करण्यासाठी राज्याचं सर्वसमावेशक धोरण जाहीर. ऑगस्ट महिन्यात वस्तू आणि सेवा कराच्या सकल संकलनात 14.8% वाढ आणि सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ मासेमारी नौका उलटून दोघांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: ऊर्जा का एक स्रोत है और शरीर के लिए वो बहुत आवश्यक भी है. तो विटामिन और खनिज जो शरीर के सामान्य कार्यों और स्वास्थ्य के लिए महत्वपूर्ण है, तो अपने खाने में उन चीजों को देखें. और जो हमारी सब्जियां वगैरह होती हैं, जो भी अनाज है, तो आप चाहे तो एक चार्ट बना करके किचन में चिपका लीजिए कि भाई इसमें ये चीज पाया जाता है, तो हम बदल बदल की चीज बनाएंगे.
2: बिल्कुल, जितनी रंग

चूमती है? लहरें बार बार किनारे को क्यों चूमती है?

मंडळी, कधी कधी आपल्याला असा प्रश्न पडतो का की सुंदर आयुष्य म्हणजे नेमकं काय आहे, किंवा त्याची व्याख्या कोणती? म्हणजे एखाद्या सुंदर ठिकाणी केलेला प्रवास, समुद्र किनाऱ्यावरचा सूर्यास्त, एखाद्या महागड्या कॅफेमध्ये बसून घेतलेला कॉफीचा आस्वाद, की एखादी मोठी अचीवमेंट, की सोशल मीडियावर मिळालेले हजारो लाईक्स, की मग आपल्या आयुष्यात घडणारा एखादा मोठा लक्षात राहणारा प्रसंग. पण जरा विचार करा, आपल्या आयुष्यातले असे किती दिवस असतात जे खरंच एक्स्ट्रॉर्डिनरी असतात? वर्षात काही दिवस, पण बाकीचे दिवस? बाकीच्या दिवशी उठणं, तयार होणं, कामाला किंवा कॉलेजला जाणं, प्रवास करणं, लेक्चर्स, असाइनमेंट्स, मीटिंग्स, मित्रांशी बोलणं, घरी परतणं, जेवणं, मोबाईल पाहणं आणि झोपी जाणं, आणि पुन्हा दुसऱ्या दिवसाला सुरुवात. म्हणजे बघा ना, काय गंमत आहे, आपण आयुष्य जगतो ते ह्या ऑर्डिनरी डेज मध्ये. मग प्रश्न असा पडतो की

आपण आपल्या या साध्या ऑर्डिनरी दिवसांना सुंदर बनवू शकतो का? तर उत्तर आहे हो, कारण त्यासाठी आयुष्य बदलण्याची गरज नाही आहे, कदाचित फक्त आयुष्याकडे पाहण्याची नजर बदलण्याची गरज आहे. यालाच आपण दी एस्थेटिक ऑफ एव्हरीडे लाईफ म्हणू शकतो. एस्थेटिक हा शब्द ऐकल्यावर आपल्या डोळ्यासमोर कदाचित सुंदर फोटोग्राफ्स, नीटली डेकोरेटेड रूम्स, फ्लावर्स, कॅन्डल्स, कॉफी मग्स अशा बऱ्याच गोष्टी येतात. पण एस्थेटिक म्हणजे फक्त एखादी गोष्ट दिसायला सुंदर असणं नाही. आपल्या रोजच्या अनुभवांमध्येही अर्थ, सौंदर्य आणि आनंद जाणवणं, त्यांना जाणीवपूर्वक अनुभवणं ही देखील एस्थेटिक ऑफ एव्हरीडे लाईफची एक महत्वाची संकल्पना आहे. मंडळी, तुम्ही मला सांगा, आपल्या आयुष्यातल्या साध्या क्षणांकडे आपण किती वेळा खरंच लक्ष देतो? म्हणजे सकाळी खिडकीतून येणारा सूर्यप्रकाश, पावसानंतर मातीचा सुगंध, ट्रेनमध्ये बसल्यावर खिडकीतून दिसणारं शहर, आईनं केलेला चहा, कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये मित्रांसोबत बसून मारलेल्या गप्पा, रस्त्यावरून जाताना अचानक ऐकू आलेलं आवडतं गाणं, काम संपल्यानंतर मिळणारा शांत अर्धा तास आणि रात्री दिवसभरानंतर आपल्या खोलीत मिळणारी शांतता, हे क्षण खूप साधे आहेत. पण साधं असणं म्हणजे निरर्थक असणं नाही. कधी कधी आपण मोठ्या आनंदाच्या शोधात इतके व्यस्त होतो की लहान आनंदाकडे पाहायलाच विसरतो. आपल्याला वाटतं, जेव्हा मला जॉब मिळेल तेव्हा मी खुश होईन, जेव्हा माझ्याकडे गाडी असेल तेव्हा लाईफ एन्जॉय करेन, जेव्हा मला माझं ड्रीम कॉलेज किंवा ड्रीम करिअर मिळेल तेव्हा मी आनंदी होईन, जेव्हा मला पुरेसे पैसे मिळतील तेव्हा मी प्रवास करेन, जेव्हा सगळं व्यवस्थित होईल तेव्हा मी शांत बसेल. पण आयुष्यात एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवायला पाहिजे, सगळं व्यवस्थित असा काळ कायमस्वरूपी येत नाही. एका समस्येनंतर दुसरी समस्या येते, एक गोल अचीव्ह केल्यानंतर दुसरं गोल आपल्या समोर येतं, एका डेडलाईन नंतर दुसरी डेडलाईन येते. जर आनंद नेहमी पुढे ठेवला तर वर्तमानातलं आयुष्य कधी जगणार? म्हणूनच हे ऑर्डिनरी डेज सुंदर बनवण्याची कला ही महत्वाची आहे. यामध्ये सायकोलॉजी आपल्याला एक महत्वाची संकल्पना सांगते, ती म्हणजे माइंडफुलनेस. माइंडफुलनेस म्हणजे वर्तमान क्षणी काय घडतंय याकडे जाणीवपूर्वक लक्ष देणं, आपले थॉट्स, फिलिंग्स आणि आसपासच्या अनुभवांकडे त्यांना लगेच जज न करता लक्ष देणं. हा, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही दिवसभर ध्यान धारणा करत बसलं पाहिजे. तुम्ही चहा पीत असाल तर त्या चहाची चव जाणवू द्या. तुम्ही पाऊस पाहत असाल तर 2 मिनिटांसाठी फोन बाजूला ठेवा आणि फक्त पावसाच्या सरी हातावर झेलून पहा. तुमचे मित्र काहीतरी सांगत असतील तर त्याचं उत्तर काय द्यायचं याचा विचार करण्यापेक्षा खरंच त्याला काय नक्की म्हणायचंय त्या रीडिंग बिटवीन द लाईन्स समजून घ्या. ही छोटीशी जाणीव आहे, पण आपल्याला आपल्या दिवसात ती पुन्हा आणते. कारण आज आपण विचित्र सवयीचं झालोय. आपण असतो एका ठिकाणी आणि आपलं मन भलतीचकडे असतं. म्हणजे कॉलेजमध्ये असतो पण लक्ष फोनवर असतं, मित्रांसोबत बसतो पण नोटिफिकेशन पाहत असतो, जेवताना व्हिडिओ पाहायची सवय आपल्याला हल्ली लागली, प्रवास करताना हेडफोन्स किंवा स्क्रीनमध्ये हरवलेलं असतो आणि मग दिवस संपतो. आपण म्हणतो आजचा दिवस कधी गेला कळलंच नाही. खरं तर दिवस गेला नाही तर आपण तो पूर्णपणे अनुभवलाच नाही. म्हणून ऑर्डिनरी डे सुंदर करण्याचा सगळ्यात पहिला नियम आहे, तोही अगदी सोपा, नोटीस. लक्ष द्या, तुमच्या दिवसात काय काय घडतंय ते पहा. उद्या सकाळी उठल्यावर पहिली 5 मिनिटं फोनकडे नका पाहू, तर खिडकी उघडा, बाहेर बघा, हवामानातला बदल अनुभवा, आजूबाजूचे आवाज ऐका आणि स्वतःला विचारा, आज माझ्या दिवसात अशी कोणती एक गोष्ट आहे जी मी जाणीवपूर्वक अनुभवणार आहे? कदाचित ती सकाळची चहा असेल, कदाचित बस किंवा ट्रेनचा प्रवासही असेल, किंवा एखाद्या मित्राशी होणारी भेट, किंवा आपल्या आवडत्या गाण्याचा एखादा क्षण, काहीही असू शकतं. कारण ब्युटी ही नेहमी मोठी नसते, ती फक्त लक्ष देण्याची वाट पाहत असते. याच संदर्भात सायकोलॉजीमध्ये ग्रॅटिट्यूडवरही मोठ्या प्रमाणावर संशोधन झालंय. पॉझिटिव्ह सायकोलॉजीमधल्या संशोधनानुसार कृतज्ञतेची जाणीव म्हणजे आपल्या आयुष्यात असलेल्या चांगल्या गोष्टी ओळखणं आणि त्याबद्दल अप्रिसिएशन व्यक्त करणं हे वेलबिईंगशी सकारात्मकरित्या संबंधित असू शकतं. म्हणून रात्री झोपण्यापूर्वी एक छोटा प्रश्न स्वतःला नेहमी विचारा, आजच्या दिवसात

आयुष्यात अशी कोणती गोष्ट घडली की ज्यासाठी मी ग्रेटफुल आहे? गोष्ट मोठी असण्याची गरज नाहीये. ती आज मला माझ्या मित्रांना हसवलं किंवा आज मला आयुसोबत शांतपणे बसून चहा घेता आला. माझं खूप दिवसापासून रखडलेलं काम आज पूर्ण झालं. किंवा आज ना मी माझ्या कलीग कडून एक नवीन गोष्ट शिकलो. यापैकी काहीही असू शकतं. हा आता यामुळे समस्या नाहीशा होणार नाहीयेत, पण आपलं लक्ष फक्त समस्यांवरनं हटून आयुष्यातल्या चांगल्या गोष्टींकडेही वळेल. मंडळी, आणखी एक महत्वाची गोष्ट, आपल्या ऑर्डिनरी डेला एस्थेटिक बनवण्यासाठी नेहमी पैसे खर्च करण्याची गरज नसते. काय ना, आजच्या सोशल मीडियामुळे ब्युटिफुल लाईफची एक विशिष्ट इमेज तयार झाली आहे. सुंदर घर, परफेक्ट वॉर्डरोब, फॅन्सी कॉफी, एक्सपेन्सिव्ह ट्रॅव्हल, मिनिमलिस्टिक डेस्क आणि परफेक्ट मॉर्निंग रुटीन. आता हे सगळं पाहून आपल्याला वाटू शकतं की माझं आयुष्य इतकं सुंदर नाहीये. पण एस्थेटिक लाईफ म्हणजे महागडं आयुष्य नसतं. एस्थेटिक लाईफ म्हणजे जाणीवपूर्वक जगलेलं आयुष्य. म्हणजे खोलीत मोठं फर्निचर नसलं तरी ती आपण स्वच्छ ठेवू शकतो. एक्सपेन्सिव्ह कॉफी मशीन नसलं तरी शांतपणे चहाचा अनुभव तर नक्कीच घेता येऊ शकतो. फॉरेन ट्रिपवर जाता येत नसेल तर शहरातलं जवळचं एखादं नवं ठिकाण शोधू शकतो. किंवा एखादा महागडा कॅमेरा नसेलही तरी मोबाईल मधून रोजच्या आयुष्यातले सुंदर क्षण कॅप्चरही करू शकतो. इतकंच कशाला तर रेस्टॉरंटमध्ये जेवायला जाता येत नाहीये, पण घरचं जेवण जाणीवपूर्वक शांततेनं घरच्या आपल्या माणसासोबत कृतज्ञतेनं खाऊही शकतो. काय ना, ब्युटी इज नॉट ऑलवेज अबाउट हॅव्हिंग मोर, समटाइम्स इट इज अबाउट नोटिसिंग मोर. आणि ही गोष्ट आपल्या तरुणाईसाठी विशेष महत्वाची आहे, कारण या वयात आपण फ्युचरच्या विचारात खूप जगतो. पुढे काय, जॉब काय करायचा, करिअर काय असेल, सॅलरी किती मिळेल, रिलेशनशिप बद्दल काय आहे, घर कधी घेणार, सक्सेस कधी मिळेल, हे प्रश्न महत्वाचे आहेत, पण त्यांच्यामध्ये आजचा दिवस हरवून जाता कामा नये. कारण फ्युचर तयार करण्यासाठी प्रेझेंटचा वापर करायला लागतो, पण त्या प्रेझेंटचा त्याग करून ते कसं काय जमणार? काय ना, आपल्या आयुष्याची मोठी कथा ही फक्त मोठ्या घटनांनी तयार होत नाही, ती तयार होण्यासाठी लहान लहान दिवस गरजेचे असतात. कॉलेजच्या कॉरिडॉरमधल्या कॉन्व्हर्सेशननी, मित्रांसोबतच्या रॅन्डम जोक्सनी, एक्झामच्या आधी आलेल्या टेन्शननी, किंवा पहिल्या सॅलरीच्या आनंदाने, किंवा पहिल्या रिजेक्शनच्या दुःखाने आणि घरी परतताना केलेल्या प्रवासाने, हे सगळे क्षण असतात जे आपल्या आयुष्याच्या मोठ्या कथेचे लहान लहान भाग असतात. आज ज्या क्षणाला आपण ऑर्डिनरी म्हणतो तोच काही वर्षांनी मेमरी बनणार आहे. म्हणजे लहानपणी पावसात भिजणं, शाळा सुटल्यावर मित्रांसोबत घरी जाणं, सुट्टीच्या दिवशी सकाळी उशिरा उठणं, पहिल्यांदा सायकल चालवणं, तेही आजसारखी टेक्नॉलॉजी नसताना. म्हणजे जर विचार केला ना तर लहानपणी ज्या गोष्टी अगदी साध्या वाटायच्या, म्हणजे पावसात भिजणं असेल, किंवा शाळा सुटल्यावर मित्रांसोबत गप्पा मारत घरी जाणं असेल, किंवा सुट्टीच्या दिवशी सकाळी उशिरा उठणंही असेल, ह्या गोष्टी ऑर्डिनरी होत्या, पण त्या आता आपल्या मेमरी झाल्या, गोल्डन मेमरीज. म्हणून आपले हे जे ऑर्डिनरी डेज आहेत ना, ते स्पेशल करण्यासाठी खूप काही मोठं करण्याची गरज नाहीये. अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधनं ते आपण स्पेशल बनवू शकतो. रोज ज्या रस्त्यावरून कॉलेजला जातो त्या रस्त्यात काहीतरी वेगळं नोटीस केलंय का? त्यात कदाचित रस्त्याच्या कडेला असलेलं झाड असू शकतं, किंवा जुनी इमारतही. नेहमी तिथे असणारा चहावालाही असू शकतो, किंवा त्याच रस्त्यावरनं जाणारी शाळेतली मुलंही. म्हणजे हे सगळं आपल्या शहराचं एक रोजचं जीवन आहे, पण आपण त्यातून किती काही पाहतो, कदाचित फार कमी. एक दिवस फोन बाजूला ठेवून हे फक्त निरीक्षण आपण केलं पाहिजे, तेव्हा आपल्याला जाणवेल की आपण ज्या जगातून रोज जातो ते जग आपल्या लक्षातच आलेलं नाहीये. मग त्यासाठी आपण काय बरं करू शकतो आता? तर हा एक चॅलेंज आपण नक्की घेऊ शकतो. स्वतःसाठीच एक सिरीज सुरू करूया, वन ब्युटिफुल थिंग अ डे. दररोज फक्त एक सुंदर गोष्ट शोधायची. मग ती फोटोग्राफ असू शकते, किंवा एखादं वाक्य, एखाद्या व्यक्तीचं हसू, किंवा आकाशाचा रंग, एखादं गाणं, एखादं झाड, एखादं चांगलं कॉन्व्हर्सेशन, किंवा एखादी छोटी अचीवमेंट. पण यात महत्वाचं काय आहे की दररोज एक गोष्ट नोटीस करणं, आणि मग

महिन्याच्या अखेरीस पुन्हा एकदा ह्या सिरीजकडे मागे वळून पाहायचं आणि तेव्हा आपल्याला कळेल की या एका महिन्यात आपल्याकडे 30 सुंदर क्षण आहेत आणि कदाचित तेव्हा आपल्याला जाणवेल की आपलं आयुष्य हे पूर्णपणे ऑर्डिनरी नव्हतंच, फक्त आपल्याला ना त्याकडे पाहता आलं नव्हतं. मंडळी, जपानी संस्कृतीमधील इचिगोईची ही संकल्पना प्रत्येक भेट किंवा प्रत्येक क्षण हा युनिक आहे म्हणून तो जाणीवपूर्वक अनुभवा असं सांगते. म्हणजेच अगदी साधी भेट सुद्धा पुन्हा तशीच घडेलच असं नाही. कदाचित मित्रांसोबत झालेलं कॉन्व्हर्सेशन पुन्हा कधीही तसं होणार नाही. कदाचित आज आईसोबत मिळालेला शांत वेळ पुन्हा त्याच परिस्थितीत मिळणार नाही. कदाचित आजचा सूर्यास्त पुन्हा त्याच रंगात दिसणारही नाही. म्हणून साध्या क्षणांना नंतर आठवू म्हणून पुढे ढकलून देऊ नका, ते आत्ताच जगा. आणि याचा अर्थ असाही नाही की प्रत्येक क्षण आनंदी असला पाहिजे. ऑर्डिनरी लाईफ मध्ये दुःखही असतंच की थकवा असतो, अपयश असतं, एकटीपणा असतो, पण हेही नॉर्मल आहे. ब्युटिफुल लाईफ म्हणजे सतत हॅपी लाईफ असं नाहीये. ब्युटिफुल लाईफ म्हणजे आपल्या अनुभवांना पूर्णपणे जगण्याची क्षमता देणं, कधी हसणं, कधी रडणं, कधी थांबणं, कधी पुन्हा नव्यानं सुरुवात करणं, कधी लोकांमध्ये राहणं तर कधी स्वतःसोबत वेळ घालवणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्याचा भाग आहेत. त्यामुळे आयुष्य परफेक्ट करण्याच्या प्रयत्नात जगणं विसरता कामा नये. आपली रूम परफेक्ट नसेल, आपलं करिअर अजून क्लिअर नसेल, आपल्याकडे अजून भरपूर पैसे नसतील किंवा आपले प्लॅन्स अजून पूर्णही झाले नसतील, पण तरीही आजचा दिवस हा सुंदर नक्की असू शकतो. त्यामुळे आज मी खरंच जगलो का की फक्त दिवस संपवला, हा प्रश्न कायम स्वतःला विचारा, त्यावर लक्ष केंद्रित करा. कदाचित या एका प्रश्नामुळे आपली आपल्या दिवसाकडे पाहण्याची पद्धत बदलू शकते. कारण आयुष्याच्या शेवटी आपल्याला फक्त मोठ्या अचीवमेंट्स आठवत नाहीत, आपल्याला त्या अचीवमेंट सोबत काही क्षण आठवतात, माणसं आठवतात, गाणी आठवतात, प्रवास, हसू, चव, वास, संवाद आणि त्या साध्या दिवसांची ऊब, या सगळ्या गोष्टी आठवतात. त्यामुळे आजपासून ऑर्डिनरी डेजला कमी लिखायचं नाही. कारण हे ऑर्डिनरी डेज म्हणजे आपल्या आयुष्याचा बॅकग्राऊंड नाही आहेत, तर तेच आपल्या आयुष्याचं मुख्य चित्र आहेत. तेव्हा पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला वाटेल ना की माझं आयुष्य खूप बोरिंग आहे, तेव्हा थोडंसं थांबा, आजूबाजूला बघा. कदाचित आयुष्य बोरिंग नाहीये, तर त्याच्याकडे आपण लक्ष पुरेसं दिलेलं नाहीये. तेव्हा सुंदर दिवस मिळवण्याची वाट पाहू नका हा. तुमच्या साध्या दिवसातच थोडं सौंदर्य सुद्धा. कारण आयुष्य सुंदर म्हणजे मोठ्या प्रसंगांनी बनत नाही. तेव्हा सुंदर दिवस मिळण्याची वाट पाहू नका, तर साध्या दिवसातच थोडं सौंदर्य शोधा. कारण आपण ज्या एक्स्ट्रॉर्डिनरी लाईफची वाट पाहतो ना, ती पुढे नसतेच, ती इथेच असते, या आजच्या क्षणात, या आजच्या दिवसात आणि या श्वासात, या साध्या आयुष्यात. फक्त आपण तिच्याकडे पाहायचं असतं. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

करण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादर करते होते रोशन जाधव. याच सोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: युवावाणी कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: नारळाच्या झाडाला इच्छापूर्ती करणारा वृक्ष म्हटलं जातं, पण तो अर्थवृक्ष होऊ शकतो का? आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये त्याचा किती मोलाचा वाटा आहे? भारताला बलशाली करताना नारळाचं मूल्यवर्धन किती महत्त्वाची भूमिका बजावतं? जाणून घेऊया कोकोनट मॅन तुषार आग्रहे यांच्याकडून. तेव्हा अवश्य ऐका बलसागर भारत होवो, बुधवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:35 आणि गुरुवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत होवो.
2: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 2 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 बदलत्या हवामानात शाश्वत शेतीसाठी कृषी जैवतंत्रज्ञानाचं योगदान याविषयी डॉक्टर संतोष सावर्डेकर यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
3: मग जेव्हा जनुकीय अभियांत्रिकीमुळे रासायनिक कीटकनाशक असतील किंवा पेस्टिसाइड असतील तर त्याचा अवलंबित्व आता कमी होणार आहे. म्हणजेच काय, जेव्हा अन्नावर कीटकनाशकांचे अवशेष कमी राहतात, कीटकनाशक भूगर्भातील पाण्याचे मिसळण्याचे प्रमाण कमी होते, तसेच शेतमजुरांना धोकादायक कीटकांशी संपर्क होत नाही, त्यामुळे त्याचाही असाही म्हणजे फायदा होतो.
2: सादर करते विवेक वानखडे.

संध्याकाळचे 6 वाजते. थोड्याच वेळात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सुरुवातीला हिंदीतून आणि त्यानंतर 6:05 इंग्रजीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं शपथ तुला बाळाची या चित्रपटातलं प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं दीपक पाटेकर यांनी. आणि याबरोबरच श्रोते हो गीतबहार चित्रपट संगीत कार्यक्रम आता संपला. संध्याकाळचे 6:20 होत आहेत. काही क्षणातच आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून संस्कृतमधून बातमीपत्र प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

0: कलश कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना हर्षदा प्रभूचा नमस्कार आणि मंडळी कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, निवृत्तीनंतर बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांचा कल हा पूर्णपणे सुरक्षित गुंतवणुकीकडे असतो आणि ते बरोबरही आहे. पण आताच्या वाढत्या महागाईच्या काळात पारंपरिक सुरक्षित गुंतवणूक पर्यायांबरोबरच इतर काही पर्याय उपलब्ध आहेत का हे जाणून घेणं फायदेशीर ठरू शकतं. थोडी रक्कम जर अभ्यासपूर्वक गुंतवता आली आणि आपण अधिक परतावा मिळवू शकलो तर ते लाभदायक ठरतं. श्रोते हो, असा एक पर्याय शेअर बाजाराच्या अभ्यासातून आपल्याला उपलब्ध होऊ शकतो का आणि त्यामध्येही म्युच्युअल फंड सारख्या सुरक्षित पर्यायांचा वापर आपण कशा प्रकारे करू शकतो यासारख्या प्रश्नांवर मार्गदर्शन करण्यासाठी आज अमृत कलश कार्यक्रमात आपल्या भेटीला आले आहेत वित्त तज्ज्ञ गजानन फडकले. 20 वर्षांहून अधिक काळ ते वित्त प्रशासकीय क्षेत्रात कार्यरत होते. सुरक्षित गुंतवणुकीचे पर्याय कोणते आहेत हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. तर गजाननजी, अमृत कलश कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत.
1: नमस्कार सगळ्या आमच्या ऐकणाऱ्या श्रोत्यांना मंडळींना आमचा प्यार भरा नमस्कार.
0: पारंपरिक जे सुरक्षित गुंतवणुकीचे पर्याय आहेत ते तर जवळजवळ सगळ्या आपल्या ज्येष्ठ नागरिकांना माहितीच आहे आणि आता मी म्हटलं त्याप्रमाणे सुरक्षित गुंतवणूक करण्याकडे ज्येष्ठ नागरिकांचा कल असतो. तर शेअर बाजाराशी संबंधित आज आपण तोंड ओळख करून घेताना तुम्ही शेअर बाजार म्हणजे नेमकं कशा प्रकारे त्याचं वर्णन कराल?
1: मला जर विचारलं तर शेअर बाजार हा मी माझ्या दृष्टिकोनाची मी अलीबाबाची गुहा समजतो.
0: बरं,
1: दुर्दैवाने काय की या संदर्भामध्ये ज्या मिसकन्सेप्शन असल्यामुळे शेअर बाजारला ही जुगारी संकल्पना दिली आहे. पण गेल्या 12-15 वर्षांमध्ये पूर्वी जो श्रीमंताचाच ओढा या वर्गात होता तर हळूहळू याच्यामध्ये मध्यमवर्गीय सुद्धा आकर्षित व्हायला लागलेले आहेत. साधारणतः कोरोना काळानंतर याच्यामध्ये जास्त वाढ झाली आहे. त्याचं कारण असं की वेगवेगळी माध्यमं

0: वृत्तपत्र असो, इलेक्ट्रॉनिक मीडिया असो किंवा वेगवेगळ्या ज्या चर्चा आहेत, डिबेट्स आहेत, या सगळ्या गोष्टीतून बऱ्यापैकी आता नॉलेज मिळालेलं आहे. परंतु हे नॉलेज जे आहे हे माहिती स्वरूपामध्ये आहे, याला ज्ञान नाही म्हणू शकत आपण. ज्ञान मिळवण्यासाठी आपल्याला एखादा ट्युटर लागतो, शिक्षक लागतो किंवा एखादा आपल्याला मार्गदर्शक मेंटॉर लागत असतो. या संदर्भामध्ये बऱ्याचशा कंपन्या, बऱ्याचशा ब्रोकिंग हाऊस सुद्धा याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे आणि भारत सरकारने सुद्धा वेगवेगळ्या माध्यमातून यांना प्रोत्साहन दिलंय. आज जर आपण पाहिलं तर पूर्वी यामध्ये हिंदी आणि गुजराती वृत्तपत्रामध्येच फक्त फायनान्शियल बद्दल माहिती मिळत असे, पण आता जवळपास सर्वच मराठी पेपरमध्ये आठवड्यातून एक तरी सदर फायनान्स सेक्टरवर असतं आणि त्याच्यामध्ये सुद्धा लोकांना एज्युकेशन करायचा प्रयत्न असतो. वेगवेगळे तज्ज्ञ सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी परिसंवाद अरेंज करत असतात. तर हा एक प्रयत्न आहे की समाजातला हा जो तळागाळातला वर्ग आहे, मध्यम वर्ग आहे, जेणेकरून याच्याकडे आकर्षणा जावा. कारण आज जर आपण पाहायला गेलो की 140 कोटी लोकसंख्या आपला देश आहे, आपण एक पॉप्युलेशन ज्या अनुषंगाने बघतोय, तर आज एवढ्या मल्टीनॅशनल कंपन्याकडे आपल्याकडे येत आहेत त्याचं कारण काय? ते पॉप्युलेशनची देखभाल करण्यासाठी, केअर करण्यासाठी येत नाहीये. त्यांना 140 कोटीचं मार्केट दिसतंय.
1: बरोबर, एकदम बरोबर.
0: हे मार्केटमध्ये आपण इन्कॅशमेंट कसं करू शकतो यासाठी वेगवेगळे प्रॉडक्ट, वेगवेगळे जाहिराती करून आपल्यावर लादले जाते. म्हणजे ती वस्तूची गरज नसताना सुद्धा वस्तू क्रिएट केली जाते. तर त्याच्या मागचं जे अर्थशास्त्र आहे ते आपण जर समजून घेतलं तर आपण सुद्धा त्याचा फायदा घेऊ शकतो.
1: बरं, आता ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करताना नेमकं काय जाणून घेतलं पाहिजे, कसा अभ्यास करायचा, म्हणजे कुठून सुरुवात करायची?
0: छान प्रश्न आहे. तर आज जे मार्केटमध्ये जे पर्याय उपलब्ध आहेत, जसं पोस्टाचं सेव्हिंग्स आहे, बँकांचं सेव्हिंग किंवा एफडी आहेत, त्याचप्रमाणे काही युनिट ट्रस्ट सारखे काही स्कीम, म्युच्युअल फंड्स आहेत, डिबेंचर्स आहेत, बॉन्ड्स आहेत, गव्हर्नमेंटचे सोव्हरेनिटी बॉन्ड, गोल्ड बॉन्ड, अशा तऱ्हेचे पर्याय आज उपलब्ध आहे. त्यामध्ये शेअर मार्केट सुद्धा एक बऱ्यापैकी पर्याय उपलब्ध होऊ शकतो. मी याला पर्याय उपलब्ध या अनुषंगाने म्हणेन की शेअर मार्केटमध्ये बघण्याचा रोल हा ट्रेडिंगच्या माध्यमातून जास्त फोकस झालाय आणि त्यामुळे तिथे एका दिवसात करोडपती कसं होऊ ही संकल्पना तिथे आली
1: आहे.
0: पण दुर्दैवाने इन्व्हेस्टरच्या दृष्टिकोनातून त्याच्यावर काही एवढा अवेअरनेस झालेला नाही आहे. तर शेअर मार्केटमध्ये तो अवेअरनेस जास्त होणं गरजेचं आहे. याच्यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील आहे, त्यामध्ये आम्ही सुद्धा आहोत. तर हा एक प्रयत्न आहे. आता जर मला म्हणाला ज्येष्ठ नागरिकांना याच्यामध्ये कशा संधी उपलब्ध होऊ शकतात, तर मुळात ज्येष्ठ नागरिकांचं जसं वय आहे, जे आता मी पण त्या कॅटेगरीमध्ये आता आलोय 60, तर आपला हा जो काळ आहे हा आपला निवृत्तीचा काळ, सुखा समाधानाचा काळ आपण म्हणतो.
1: बरं, म्हणजे मुद्दल सुरक्षित राहणं आपल्याला खूप गरजेचं वाटतं.
0: एक्झॅक्टली. तर मी पहिल्यांदा तुम्हाला शेअर मार्केट म्हणजे काय याची पहिली संकल्पना देतो, त्या अनुषंगाने मग ज्येष्ठ नागरिकांकडे येतो. ओके, आता एक जर विचार केला, एक सर्वसाधारण उदाहरण आहे. मी बँकेमध्ये पैसे ठेवले, साधारण 1 लाख रुपये मी एफडी ठेवले 1 वर्षासाठी. सरकारी बँका जास्त करून 4 ते 5% व्याज देतात. ते 4 ते 5% आपल्याला मिळतं. आता ते बँका आपल्याकडनं पैसे घेतात आणि बँका दुसऱ्या कोणाला कर्ज स्वरूपात किंवा हुंडी ओडी या स्वरूपामध्ये देत असतात. म्हणजे बँका तिथे 12 ते 15% कमवतात. ओके, अशा वेळेला हा ग्राहक 1 वर्षानंतर मॅच्युरिटी घ्यायला जेव्हा जाईल त्यावेळेला त्याला त्याचं एफडी वरचं त्याला व्याज मिळेल. पण जर त्यांनी तसा क्लेम केला की तुम्ही बँकवाल्यांनी माझ्या 1 लाखावर 10 लाख केले तर त्याचा पण फायदा मला द्यावा, असं होतं का?
1: नाही होत.
0: लॉजिकली बरोबर असलं तरी टेक्निकली ते चुकीचं आहे. कारण बँकेने तुमच्याशी एक खातेधारक म्हणून व्यवहार केलेला आहे आणि बँकेने जे कर्जदर्शी व्यवहार हा दुसरा पटडीतला आहे, तर तुमच्याशी सांगड घालता येत नाही. म्हणजे तुमच्या पैशावर ते लोक मोठे होत आहेत. तर ही सगळी संकल्पना व्यवस्थित समजून घेतली. तुमच्या अधिक मी थोडं माहितीसाठी सांगतो की ग्राहक हा राजा मानला जातो. आता हा ग्राहक राजा का, त्याची संकल्पना मी माझ्या पद्धतीने म्हणतो की उत्पादक उत्पादन वस्तू तयार करतो. ओके, मग सर्वसाधारण कुठली वस्तू असो ती ग्राहकांना पोहोचेपर्यंत मध्ये काही चॅनल असतं, जसं सोल डिस्ट्रीब्युटर, डिस्ट्रीब्युटर, होलसेलर, रिटेलर, या माध्यमातून रिटेलर कडून कस्टमर कडे जातं. म्हणजे जर बघायला गेलं तर अल्टिमेटली कस्टमर पेमेंट करतोय, पण पेमेंट करताना या सगळ्यांना तो पोहोचतोय. रिटेलर पासून होलसेलर पासून सगळ्यांना पोहोचतोय. या अर्थाने तो ग्राहक राजा आहे. पण खऱ्या अर्थाने बघितलं त्या राजाला काहीच मिळत नाही, फक्त वस्तूचा उपभोग शिवाय. जर त्याने त्याचा फायदा घ्यायचा ठरवला तर ग्राहकाने कसं, तर आज आपल्या रोजच्या जीवनामध्ये काही वस्तू असतात, जसं आपण रोज सकाळी उठलो की आपण टूथपेस्ट लावतो, कुठली लावतोय तुम्हाला माहिती आहे. त्या कंपनीचा शेअर आपण घेतला तर
1: बर.
0: आपण आंघोळ केली तर आंघोळीचं साबण आपण वापरतो, कपडे धुतो त्याची पावडर आहे, त्या पावडरचा पण कंपनी आहे, मोठी कंपनी आहे. प्लस घरामध्ये आपण ब्रेकफास्ट करतो, चहा बिस्किट, चहा सुद्धा एका कंपनीचा बनतो, त्याचे

0: केसेस आपण घेतले तर म्हणजे आपण ते कन्झ्युम करता करता त्याचं जर जो वस्तू ते घेतलं तर त्यामुळे आपल्या त्या कंपन्यांमुळे आपण सुद्धा मोठे होऊ शकतो.
1: बरोबर.
0: उदाहरण द्यायचं झालं तर आज आपण कपडे पण तसे घेतो, पण एक उदाहरण देतो, तुम्ही उद्या गाडी घेतलीत, एक ब्रँडेड कंपनीची गाडी घेतलीत, साधारण 8 ते 10 लाख रुपये खर्चाची गाडी घेतलीत, त्याच्यावर तुम्ही इंटेरियर करणार, कारण गाडी म्हणजे एक प्रत्येक काही लोकांना ऑफिस म्हणजे एक प्रकारचं घरच असतं, दुसरं घर असतं, तर त्याच्यावर तुम्ही सजावटीवर खर्च करणार, मग त्याच्यावर 2-3 लाख रुपये खर्च करता, तर मी म्हणेन त्याच्यामध्ये आणखी 2 लाख रुपये खर्च करा आणि ज्या कंपनीची गाडी घेतली त्या कंपनीचे शेअर्स घ्या.
1: बरं.
0: म्हणजे काय होईल, 5 वर्षांनी जे गाडीचं डिप्रिशिएशन होतं, म्हणजे गाडीची जी एप्रिशिएशन ती तुम्हाला व्हॅल्यू मिळेल, प्लस तुम्ही 5 वर्षापूर्वी शेअर्स घेतलेले होते त्याचे ऍप्रिशिएशन व्हॅल्यू झाली, म्हणजे तुम्हाला तसं बघायला स्वस्तातच पडली.
1: बरोबर.
0: अशा रीतीने हा अँगल बघण्याचा दृष्टिकोन जर बदललात तर तुम्ही बऱ्यापैकी करू शकता. आज आपण म्हणतो अमेरिका सर्व गर्भश्रीमंत आहे, तर त्यांचं गर्भश्रीमंत होण्याचं कारण काय की त्यांची जनता त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहे. आज आपला देश आज आपण GDP बाबतीत 5व्या नंबरवरून आता 3रा नंबरकडे झेप घेतोय. आपले माननीय पंतप्रधान मोदी साहेबांचं स्वप्न आहे सबका साथ सबका विकास, 5व्या आणि 3व्या आपण झेप घेतोय, पण त्याच्यामध्ये आपण सर्वसामान्य जनता इन्वॉल्व्ह आहे का? नाहीये. का नाहीये? कारण ह्या ज्या GDP रेशोमध्ये शेअर मार्केटचा बराचसा हिस्सा आहे आणि आपण शेअर मार्केटमध्ये नसल्यामुळे जे सर्वसामान्य लोक शेअर मार्केटात आहेत त्यांना त्याचा फायदा मिळतोय.
1: म्हणजे तुम्ही म्हणता की अभ्यासपूर्वक जर एखादा शेअर आपण चांगल्या कंपनीचा विकत घेतला तर तो नक्कीच फायदेशीर ठरू शकतो.
0: नक्की नक्की. बरं, हे तर 100% सत्य आहे, फक्त ते गळी उतरवायचं कसं हा फक्त प्रश्न आहे. कारण आमची जी मानसिकता आहे जी अशी आहे की ग्रॅज्युएशन व्हायचं की पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं, नोकरी करायची. व्यवसाय हा विषय डोक्यातच येत नाही, व्यवसाय करायला शिक्षण लागतं ही संकल्पनाच कोणाला माहित नाही, त्यामुळे व्यवसाय एवढं पटकन शिरत नाही. आपण का नाही करत?
1: बरोबर.
0: हा विषय त्याच्यामध्ये
1: आपला दृष्टिकोन बदलणं खूप गरजेचं झालंय. आता ह्या अनुषंगाने विचारावं असं वाटतं की शॉर्ट टर्म गुंतवणूक आपण म्हणतो किंवा लॉंग टर्म म्हणतो, तर ते म्हणजे विविध प्रकार असतात, ते नेमके कशा प्रकारचे असतात?
0: त्याच्याबद्दल येतो. आता आपण एक सुरुवात करूया, शेअर मार्केट म्हणजे काय इथपासून सुरुवात करूया. शेअर मार्केट म्हणजे काय वेगळं काही नाहीये, ही एक प्रकारची जागा आहे जिथे कंपनीचे शेअर तुम्ही खरेदी आणि विक्रेते एका ठिकाणी होतात. ओके. आता आपल्याकडे जे शेअर बाजार आहे ते 3 पद्धतीचे शेअर बाजार आहे, NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे आणि BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे. ओके. आणि तिसरा आहे MCX म्हणजे कमोडिटीचा एक्सचेंज आहे. त्या सुदैवाने ह्या सगळ्यांचं जे हेडक्वार्टर आहे ते मुंबईलाच आहे. काय उदाहरण देतो की जवळपास याचे जर आम्ही कॅल्क्युलेशन केलं, जो आता माझ्याकडे रिपोर्ट आहे, दिवसामध्ये जे दोन्ही एक्सचेंजला म्हणजे NSEला आणि BSEला साधारण 1.5 ते 2 लाख करोडचे दिल्लीचे सौदे होतात आणि या सौद्यामध्ये जवळपास 30% आसपास आपण टॅक्स रेव्हेन्यू म्हणू शकतो तो गव्हर्नमेंटला मिळतो.
1: बरं.
0: विचार करा, 2 लाखावर 30% म्हणजे 60,000 जर पकडलेत तर 60,000 करोड गव्हर्नमेंटला टॅक्स स्वरूपात मिळतात. त्याच्यासाठी गव्हर्नमेंटला कुठली मशिनरी वापरायला लागत नाही.
1: बरोबर.
0: आता हे टॅक्सेस कुठले आहेत? GST आहे, स्टॅट्युटरी टॅक्सेशन टॅक्स आहेत, टर्नओव्हर टॅक्स आहेत, ब्रोकरेज आहेत. या सगळ्याचं कॅल्क्युलेशन केलं तर ही केवढी मोठी इंडस्ट्री आहे ही दिवसाचं मी तुम्हाला सांगितलं. आता हे ऑप्शन मार्केटात 200 करोडचं डेलीचं टर्नओव्हर आहे.
1: बाप रे.
0: विचार करा, म्हणजे आज जे आपण म्हणतो ना मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे, जी 40% फंड आपलं सेंट्रल गव्हर्नमेंटला देते ते एकट्या शेअर मार्केटमध्ये मिळतोय. हा जर व्यवसाय समजून घ्यायचा असेल तर शेअर मार्केटची कॉन्सेप्ट समजायलाच पाहिजे.
1: अगदी बरोबर.
0: ओके. तर आज शेअर मार्केटमध्ये BSE NSE हे जे स्टॉक एक्सचेंज आहे, BSE जे आता जवळपास 150 वर्ष जुनी आपली एक्सचेंज आहे, त्याच्यावर बऱ्याचपैकी आता लोकांचं अवेअरनेस झालेलं आहे. पण याच्यावर एक गव्हर्नमेंटने दुसरे एक NSE एक्सचेंज 1992 सुरू केली आणि Day 1 पासून ती टोटली मॉडरेट म्हणजे इलेक्ट्रॉनिक सिस्टमने काम करायला सुरुवात केली. ओके. तर पूर्वी काय व्हायचे, शेअर्स हे फिजिकल स्वरूपात असायचे, पण आता हे इलेक्ट्रॉनिकली झाल्यामुळे ते आता ऑनलाईन पद्धतीने तुमच्याकडे येतात. तर या शेअर मार्केटमध्ये NSE BSE मधून तुम्हाला जे शेअर्स येतात, या शेअर मार्केटला कंट्रोल करणार जी SEBI आहे, ज्याला आपण शेअर एक्सचेंज ब्युरो ऑफ इंडिया म्हणतो, ही SEBI पूर्ण सरकारच्या नियंत्रणाखाली काटेकोर पद्धतीने देखरेख करत. त्यांचं काम आहे, ते कुठल्याही कंपनीची गॅरंटी घेत नाही, पण त्याचं काम व्यवस्थित चालतं की नाही ह्याची देखरेख करण्यात त्याची वेळोवेळी होत असतं.
1: बरं, म्हणजे सरकारी लक्ष ठेवणं गरजेचं जे आहे ते सेबी करते.
0: यस यस, त्याच्यामुळे काय बरीशी खात्री आणि बराचसा विश्वास लोकांच्या मनामध्ये निर्माण झालाय. वेळोवेळी आपण त्या गोष्टीबद्दल चर्चा ऐकत असतो की त्याला काय कर्टन गेलं या सगळ्यामध्ये, जेणेकरून प्रत्येक वेळा सेबी याच्यावर ऍक्शन घेत असते. नुसते एक्सचेंजवरच नाही तर ब्रोकर सुद्धा ऍक्शन घेत असते. ब्रोकरने सुद्धा काही पसं केलं त्यालाही त्याप्रमाणे धडा मिळतो. तर याच्यामध्ये आपल्याला जर

0: शेअर्स मार्केटमध्ये घ्यायचे असेल तर शेअर्स मिळतात. आता शेअर्स म्हणजे काय हे आपण समजूया. शेअर्स म्हणजे एक हिस्सा, एक पार्ट, एक तुकडा. ओके, तर मार्केटमध्ये कंपनी ज्या भांडवल उभारणी करते ते समजा एक साधारणतः आपण समजूया की 10 लाख रुपये उभे केले कंपनीने. 10 लाख रुपये कंपनी ज्या उभे करते ती एकदम एका माणसाकडून घेत नाही किंवा एखाद्या संस्थेकडून, कंपनीकडून, बँकेकडून घेत नाही, तर त्याचे वेगवेगळे पार्ट्स करते, त्याला आपण म्हणतो शेअर्स. आणि त्याची किंमत, उदाहरण आपण गृहीत धरूया की समजा एक 10 लाख फंड आहे, हे जर आपण त्याची जर फेस व्हॅल्यू 100 रुपये जर धरली, 100 रुपयाप्रमाणे 10 लाखाला भागिलं तर जवळ 10,000 लोकांमध्ये ते शेअर्स वाटले जातील. ते 10,000 हे त्याचे शेअर होल्डर झाले आणि 100 रुपयाचा हा एक शेअर झाला. आता ही शेअर्स मध्ये कसं व्यवहार कसे काय होतात ते आपण सुरुवात करूया. याची सुरुवात होते आयपीओ पासून. कुठलीही कंपनी जेव्हा मार्केटमध्ये आपला बिझनेस प्रोडक्शन वाढवण्यासाठी किंवा काही नवीन मशिनरी आणण्यासाठी जेव्हा सुरुवातीला भागभांडवलाची जास्त गरज लागते त्यावेळेला ती कंपनी प्रायव्हेट असते आणि प्रायव्हेट आल्यानंतर ती सेबीकडे ते अर्ज करते. अर्ज करताना कंपनीला एक DRHP द्यावा लागतो. DHRP म्हणजे काय, एक प्रकारे ते त्याचा सातभार आहे, त्याची कुंडली आहे, म्हणजे कंपनी काय करते, कंपनीचा बिझनेस काय, टर्नओव्हर काय, आतापर्यंत त्याचं कामकाज कसं झालं, त्या सगळा ब्योरा DHRP मध्ये द्यावा लागतो.
1: आणि ते सेबी पडताळून
0: पाहते. त्याचप्रमाणे म्हणजे त्या कंपनीला आम्ही इश्युअर बोलतो. तर कंपनी इश्युअर झाली, ज्या कंपनीला भागभांडवल उभं करायचं ती इश्युअर झाली. आता हे करताना फायनान्शियल मॉनिटरी करावं लागतं, म्हणून त्याला एक अंडर रायटर लागतो. त्याचं काम ते मर्चंट बँक करत असतात. म्हणजे कोणतीही एक मर्चंट बँक ही त्याचं फायनान्शियल सगळं काम पाहत असतं, तर त्याला मर्चंट बँक पण आवश्यक आहे. त्या सेबी सगळ्या काटेकोर गोष्टी तपासून घेते. तसंच त्याला एक लीड करणारा, लीड म्हणजे त्याचा मार्केटमध्ये प्रमोशन करणं, जाहिरात करणं, या सगळ्या गोष्टी करत असतात. तर अशा तऱ्हेचं लीड मॅनेजर, अंडर रायटर आणि इश्युअर हे तीन आपल्या सेबीकडे अर्ज करतात. आणि सेबी जेव्हा त्याला परमिशन देते, आयपीओची परमिशन तुम्ही लॉन्च करू शकतात, तर त्यावेळेला ते तीन टाईपच्या कॅटेगरीमध्ये लोकांना इन्व्हॉल्व करतं. एक असतं रिटेलर, सर्वसामान्य लोक. दुसरे असतात HNI, HNI म्हणजे हाय नेटवर्क इन्व्हेस्टर, जे मोठ्या रकमेचे जे लोक आहेत. आणि तिसरा एक क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल, मग त्याच्यामध्ये बँका येतात, म्युच्युअल फंड येतात, इन्शुरन्स येतात, LIC म्हणजे सारखी सारखी विमा कंपन्या सुद्धा येतात. अशा तर वेगवेगळ्या सगळ्या कंपन्या, त्या FI पण त्याच्यामध्ये येतात, फॉरेन इन्व्हेस्टर पण त्याच्यामध्ये येतात. साधारणतः ते 3 ते 4 दिवसाच्या कालावधी रिटेलर ते फॉर्म वगैरे भरतात ब्रोकिंग मार्फत, आणि त्यानंतर तो साधारणतः 20 ते 21 दिवसांनी तो लॉन्च होतो.
1: अशी प्रक्रिया असते. आता गजाननजी, मग ज्येष्ठ नागरिकांसाठी हे सगळं जाणून घेऊन मग त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करावं लागतं, बरोबर?
0: एक्झॅक्टली.
1: त्यापेक्षा जर त्यांनी चांगले म्युच्युअल फंड स्वीकारले आणि त्यामध्ये गुंतवणूक केली तर ते फायदेशीर ठरू शकतं.
0: एक्झॅक्टली. आता कसं आहे, ज्येष्ठ नागरिकांचं तसं वयोमानाप्रमाणे थोडं कॅल्क्युलेशन किंवा ऍब्झॉर्प्शन थोडंसं वीक असतं. तुम्ही त्यांना म्हणाल की तुम्ही म्युच्युअल फंड पासून सुरुवात केली तरी काय हरकत नाही. म्युच्युअल फंड एक प्रकारचा शेअर मार्केटचा दरवाजा आहे. ओके, जेणेकरून जे इनिशियल स्टेजला जे आम्ही पेपर मॉडरेटिंग वगैरे करतो तर म्युच्युअल फंड मध्ये येऊ शकतात. आता त्याच्या तीन पद्धतीचे की रिस्क फॅक्टर वाले आहे की बॅलन्स वाले आहे, जे हायब्रिड वाले जसे तरीचे त्यांचे म्युच्युअल फंड हाऊस आहे. जसं तुमच्या एज वाईज तुमच्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत तो म्युच्युअल फंडचा जो ऍडवायझर आहे तो तुम्हाला प्रॉपर गाईड करतो.
1: म्हणजे त्याचा अभ्यास असतो आणि त्याच्यामार्फत आपण घेऊ
0: शकतो. तो सर्टिफाइड जो CBC डायरेक्ट कनेक्टर, त्याला रॉंग कमिटमेंट किंवा रॉंग फॉल्स कमिटमेंट त्याला देता येत नाही. तर तो प्रॉपर पद्धतीने तुमचं सगळं फायनान्शियल किंवा फॅमिली किंवा तुमचे हेल्थचा इश्यू हे सगळं कॅल्क्युलेशन करून तो तुम्हाला एक चांगला म्युच्युअल फंडचा ऑप्शन देऊ शकतो. आता जे रिस्क फंड्स असतात, जे इक्विटी फंड म्हणतो आम्ही त्याला, रिस्क फंड असतात. जसं मार्केट चालतं तसं वर जातात, मार्केट खाली पडलं की म्हणजे एखादी न्यूज जरी बॅड आली तरी खाली पडतात. तर हे जेणेकरून आम्ही ज्येष्ठ नागरिकाला ते आम्ही अप्रोच करत नाहीत, कारण त्यांचा जो कष्टाचा कमाईचा पैसा असतो ते जास्त करून ते बॅलन्स फंड, ज्याला हायब्रिड फंड सुद्धा नाव दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये मग सरकारी बॉन्ड्स किंवा डिबेंचर्स किंवा इतर काही म्हणजे सेमी एकदम सुरक्षित असलेले इक्विटी शेअर्स असे त्याच्या यांच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट देत असतात.
1: हे म्युच्युअल फंडचं किंवा शेअर बाजाराशी संबंधित आपण गुंतवणूक कीचा जेव्हा विचार करतो तेव्हा सोशल मीडियावरून होणारी फसवणूक सुद्धा तितकीच म्हणजे दुर्लक्षिता येत नाही असं आहे. तर ज्येष्ठ नागरिकांनी त्यामध्ये कशा प्रकारची सावधानता आपण बाळगू शकतो?
0: आजकाल प्रत्येकाचं जे आता बरेचसे ज्येष्ठ नागरिक म्हणा आपले रिटर्न्स पण भरतात, फायलिंग करतात, तर प्रत्येकाचा एक CA असतो किंवा काही लिगल मॅटर असेल तर काही लिगल ऍडवायझर असतो.
1: बरं,
0: आता बहुतांश वेळेला आम्ही पाहिलंय हे ज्येष्ठ नागरिक काय करतात, कोणीतरी सांगण्यावरून, कोणातरी मित्रांच्या बोलण्यावरून किंवा एखादा कुठेतरी गॉसिप आलेलं असेल पेपर न्यूज किंवा सोशल मीडियावर, त्याचं बघून त्याचं अट्रॅक्ट होऊन ते लोक येत असतात.

0: पैसे गुंतवतात, तर तसं करू नये असं आमचं मत आहे. ज्येष्ठ नागरिकांनी बरे थोडासा तुम्हाला खर्च होईल, तर याच्यासाठी काही ब्रोकिंग हाऊस आहेत, म्हणजे ब्रोकर जे आहेत. आता आमच्या या मार्केटमध्ये ब्रोकिंग कंपल्सरी, कारण ब्रोकिंग शिवाय व्यवहारच होत नाही. तर दोन पद्धतीचे ब्रोकर्स आहेत आमच्याकडे. एक आहे फुल टाईम ब्रोकर, जो तुम्हाला फुल टाईम तर शेअर मार्केटचं नॉलेज देत नाही, तर तुम्हाला तो ऍडवाइस करतो, गाईड करतो, एज्युकेट करतो आणि प्रसंगी तो तुम्हाला कोऑपरेट करतो. त्याचे ब्रोकरेज थोडे जास्त असतात, पण तुमच्या फंड पण तेवढा फार सुरक्षित ठेवण्यासाठी त्या फंडिंगची तुम्ही ब्रोकरशी मदत घेतली तरी चालेल. डिस्काउंट ब्रोकरच्या बाबतीत असं काही नसतं. इवन काही म्युच्युअल फंड ऍडवायझर पण आहेत, खूप चांगल्या पद्धतीने मार्केटला करत आहेत. आणि आता बऱ्याचशा अंशी मी बघितलं, आता म्युच्युअल फंड आता आहे ना बराचसा बाल्यावस्थेतून आता बरा मॅच्युअर्ड अवस्थेमध्ये आला.
1: बऱ्याच जणांना हा पर्याय आता चांगल्या प्रकारे माहीत
0: सुद्धा झालेला आहे. आज ज्येष्ठ नागरिक मी जे पाहतो की पूर्वी ते पोस्टात किंवा बँकेत आरडी करायचे, रिकरिंग डिपॉझिट आपण म्हणतो, ते आता म्युच्युअल फंडमध्ये एसआयपीच्या स्वरूपात आलेत. तर एसआयपीचा फायदा त्यांना चांगला मिळू शकतो, जेणेकरून कसं की मार्केट ज्या वरती जात असतं तर त्याचे जे युनिट्स असतात ते थोडे त्यांना कॉस्टली होत असतील, काय हरकत नाही. पण जेव्हा ते मार्केट खाली करेक्शन मोडला येतं तर त्यावेळेला तुम्हाला युनिट जास्त मिळतात, म्हणजे तुमची रिस्क मॅनेज होते, तिचे इक्विलिब्रियम होतं आणि तुम्ही बऱ्यापैकी त्याच्यामध्ये अचीवमेंट करू शकता.
1: आता गजाननजी, तुम्ही सुद्धा एक ज्येष्ठ नागरिक आहात, तर तुम्ही गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टी विचारात घेता?
0: असं पाहिलं तर आज या जे सिनियर सिटीज आपण म्हणतो 60+ आहेत, या सगळ्याचा मेन प्रॉब्लेम जो आहे तो हेल्थ इश्यू. तर हेल्थ इश्यूवर बाबतीत मध्ये बघायला गेलं तर आज क्रिटिकल डिसीजचे बरेचसे इफेक्ट लोकांमध्ये होत आहेत, तर त्याचा खर्च खूप जास्त आहे. तर हेल्थ इश्यूवर मी म्हणेन की त्याच्यासाठी मी मेडिकल इन्शुरन्स आहे तो जास्त प्रेफर करा, त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त बेनिफिट मिळतो. किंवा तुम्ही सिनियर सिटीजनच्या एंट्रन्स लेवलला असाल तर काही कंपन्या पण टर्म इन्शुरन्स कंपन्या देतात, तर त्याचा तुम्ही बेनिफिट घेऊ शकता. तो हेल्थ इश्यूसाठी तुम्ही फंड अलोकेशन करू शकता. त्याचा एक वेगळा मॅनेजमेंट आहे, त्याला आम्ही पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिस म्हणतो. तर तुमचा जो ऍडवायझर असेल तो पीएमएसचा जर असेल तर तुम्हाला चांगल्यापैकी कोऑपरेट करतो की तुमचं हेल्थ इश्यू आहे किंवा तुम्हाला लिक्विड कॅश, जेव्हा काही गरजेला तुम्हाला फिरायला जायचं आहे, पिकनिकला जायचं आहे, तर अशा वेळेला पैशाची गरज लागते, किंवा इतर काही कारण असेल, मॅरेज आहे किंवा कोणाला सेलिब्रेशन आहे तुम्हाला द्यायचं आहे, तर अशासाठी तुम्ही काही फंड सेपरेट करू शकता. त्याचा बायफिकेशन त्या ह्याच्यामध्ये होऊ शकतो. आम्ही जास्त करून त्याला लिव्हरेजला जास्त प्रेफर करतो. म्हणजे लिव्हरेज म्हणजे काय, जर तुमचे प्रिन्सिपल अमाऊंट मेजर असेल तर त्याच्यावर जो इंटरेस्ट मिळतो ते इंटरेस्ट ते तुमचं लिव्हरेज आहे. ते शक्य तुम्ही लिव्हरेज वापरा, प्रिन्सिपल हात लावू नका.
1: बरोबर. हा, आर्थिक जेव्हा प्रश्न येतो तेव्हा आर्थिक सल्लागाराच्या मदतीने सगळं करणं हे खूप गरजेचं आहे, आणि ते आपण आपल्याला त्याची तितकीशी गरज वाटत नाही, पण ती घेणं खूप उपयुक्त ठरू शकतं.
0: पण एवढ्यासाठी की आज आपण जे आम्ही शेअर मार्केटला आम्ही म्हणतो दोन गोष्टीचा आम्हाला शाप आहे, थोडक्यात ओपनलीच बोलतो आणि सगळ्यांना माहित आहे. एक आहे लालच, ग्रीडनेस, आणि एक आहे फिअर, भीती. याचे सगळे शिकार आहेत आणि ह्याला कारण आहे आम्ही सोशल मीडिया. फुकट देणारे सल्ले जे आहेत त्यांचं काही जात नाही. ओके. आणि सोशल मीडियावरले जे आहेत त्यांचे अचीवमेंट्स म्हणजे त्यांचा सक्सेस रेशो दाखवतात, फेलियर रेशो कधीच सांगत नाही, कारण त्यांना माहिती फेलच आहे ना ते लोक आपल्याकडे येणार. तर अशासाठी आम्ही त्यांना सगळ्यांना प्रत्येकाला हेच सल्ला देतो की तुम्ही तुमचं कॉन्फिडेंटली तुमचा म्युच्युअल फंड ऍडवायझर, तुमचा पीएमएस असेल किंवा तुमचा एखादा सीए असेल, तर तो चांगल्या प्रकारे तुम्हाला गाईड करेल, मॅनेजमेंट करून देईल. आणि आज ही काळाची गरज आहे, कारण आज बऱ्यापैकी लोकांकडे पैसा आलेला आहे पण त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं माहित नाहीये. एखाद्याकडे पैसा आला की लगेच त्याच्याकडे कोणीतरी एक इन्शुरन्सला अटॅच होतो, म्युच्युअल फंडवाला येतो, त्यांचं इश्यू वेगळा असतो. त्यांचं टार्गेट पूर्ण करायचं, सिलेक्ट कोटा पूर्ण करायचं आहे की कुठेतरी फॉरेन टूर अचीवमेंट करायचं, त्याच्यामुळे त्या स्कीम गळ्यात मारल्या.
1: बरोबर. आपण डॉक्टर चांगला आहे की नाही त्याची थोडीशी पार्श्वभूमी तपासतो, तसं वित्त तज्ञ जो आपण की तपासलं गेलं पाहिजे.
0: आणि आम्ही आमच्या ज्या प्रोग्राम्स आहेत, आता आम्ही मी माझं थोडक्यात इंट्रोडक्शन देतो. मी 20 वर्ष आम्ही फायनान्स सेक्टरमध्ये चांगल्या पद्धतीने केलं, ऍडमिनिस्ट्रेशन आणि फील्डवर दोन्हीकडे काम केलं. 2015 पासून आम्ही याच्यामध्ये आलो. माझे मित्र आहेत सोनू परब, ते टॅक्स कन्सल्टंट आहेत, त्यांनी आम्ही मिळून भांडूपमध्ये आम्ही शेअर मार्केट अवेअरनेसचा प्रोग्राम सुरू केला. त्या लोकांना आम्हाला पकडून आणावं लागायचं. आम्ही तुम्हाला फुकट शिकवतोय, पैसे काही तुम्ही आम्हाला देऊ नका, इव्हन तुम्हाला काही मदत तरी सुद्धा लोक यायला म्हणत नव्हते. पण कोरोनाचा काळ आला, कोरोनाच्या काळानंतर लोकांना याचा अवेअरनेस चांगला आला की आता आपल्याला प्रत्येकाला एक इन्कम बरोबर सेकंड इन्कम असणं गरजेचं आहे, म्हणजे पार्ट टाइम इन्कम असणं गरजेचं आहे. त्यावेळेला लोकांनी शेअर मार्केटला अप्रोच झाले आणि त्यानंतर बऱ्यापैकी अवेअरनेस झाला आणि मार्केटने जी करोनानंतर जी झळाळी घेतली त्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांचं अर्निंग पण छान झालं, तर त्याचा फायदा

0: आम्हाला मिळाला. तर त्यावेळेला आम्ही लोकांना लक्षात आलं की लोकांना पैसा आला की ते पैसे खर्च करायकडे जातात. कोणत्याही माणसाचा तो एक ऍटिट्यूड आहे, पैसे आले की खर्च करायचे मार्ग लगेच सुचतात. तर त्याला आम्ही एक डायव्हर्शन दिलं, एक वळण दिलं की पहिला तुम्ही गुंतवणुकीचा पर्याय निवडा आणि उरलेल्या पैशात तुम्ही एक्सपेंडिचर करायचा विचार करा. त्याच्यामध्ये आम्ही सक्सेस झालो. अवेअरनेस करत असताना आम्ही त्याच्यामध्ये एनआयएसएमच्या एक्झामला पण आम्ही लोकांना बसवलं. आतापर्यंत आम्ही जवळजवळ 350-400 मुलांना बसवलं. एनआयएसएम मधून आम्ही त्यांना ट्रेनिंग मिळालं आणि त्यांना अशा ज्या फिनान्शियल इन्स्टिट्यूट आहे किंवा ॲसेट मॅनेजर सर्व्हिस आहे त्याने तिथे जॉब करायची त्यांना संधी मिळाली.
1: बरोबर.
0: कारण काय, हातामध्ये एनआयएसएमचं सर्टिफिकेट आहे जे स्वतः R&D करू शकतात किंवा टेक्निकल अनालिसिस म्हणून काम करू शकतात किंवा प्रॉपर ऑपरेटर म्हणून काम करू शकतात. अशा तऱ्हेचं त्यांना बेनिफिट मिळालेलं आहे. तर हा एक प्रयत्न आमचा आहे. अर्थात ही सुरुवात आहे, खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. आमच्याकडे अनेक जे लोक आहे, युट्यूबर असो की आई असो, मी त्यांना सगळ्यांना विनंती करतो प्रॉपर गाईड करा. लोक तुमच्याशी खूप जवळ सपोर्ट देतील.
1: वा बरं. अनेक ज्येष्ठ नागरिकांसाठी थोडस वेगळा असा हा गुंतवणुकीचा पर्याय आहे, पण अभ्यासपूर्वक जर त्यामध्ये आपण गुंतवणूक केली तर नक्कीच ती फायदेशीर ठरू शकते. गजाननजी, ह्या सगळ्याबद्दलची तुम्ही जी छान माहिती सांगितली त्याबद्दल तुमचे अगदी मनापासून आभार.
0: धन्यवाद.
1: बरं तर श्रोते हो, याबरोबरच अमृत कलशचा हा कार्यक्रम आम्ही इथे संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. आता हर्षदा प्रभूला निरोप द्या. नमस्कार. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आत्मनिर्भरतेवर भर देतानाच अनावश्यक परदेश दौरे आणि सोने खरेदी टाळण्याचं प्रधानमंत्र्यांचं देशवासियांना पुन्हा एकदा आवाहन. येत्या शैक्षणिक वर्षापासून अंमली पदार्थ जनजागृतीचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. नीट पेपरफुटी विरोधातल्या आंदोलनासंदर्भात देशभरात दाखल झालेले FIR सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द. आणि राज्यात यंदाच्या हंगामात आतापर्यंत सरासरीपेक्षा 13% कमी पाऊस. देशाचा आर्थिक वृद्धीदर कायम ठेवायचा असेल तर आत्मनिर्भरतेवर भर द्यायला हवा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाज माध्यमावरून केलंय. स्वदेशी आणि आत्मनिर्भरतेवर अधिकाधिक भर दिला तर विकसित भारताचं स्वप्न 2047 पर्यंत साध्य होऊ शकेल असं ते म्हणाले. जगभर अस्थिर वातावरण असताना भारतानं 7.8% विकास दर साध्य केल्याबद्दल त्यांनी देशवासियांचं अभिनंदन केलं आणि परदेश दौरे टाळणं सोने खरेदी टाळण्याचं आवाहन पुन्हा एकदा केलं.
1: स्वदेशी का मंत्र वोकल फॉर लोकल. विदेशों की यात्राएं अगर घूमने फिरने जाते हैं तो नहीं करना चाहिए. शादी ब्याह विदेशों में करते हैं, नहीं करना चाहिए. मेड इन इंडिया के मंत्र को जीना चाहिए और जरूरत न हो तो सोना भी नहीं खरीदना चाहिए.
0: आगामी शैक्षणिक वर्षापासून शालेय शिक्षणात इयत्ता 5वीपासून अंमली पदार्थविरोधी जनजागृतीबद्दल किमान एक धडा समाविष्ट करायचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सन 2029 पर्यंत राज्यातून अंमली पदार्थांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी राज्य शासनाचं सर्वसमावेशक शासकीय दृष्टिकोन धोरणही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर करण्यात आलं. शासनाच्या सर्व विभागांच्या सहभागातून ते राबवलं जाणार असून ग्रामपातळीपासून ते जिल्हा विभाग आणि मंत्रालयीन स्तरापर्यंत जबाबदाऱ्यांचं वाटप केलं आहे. शासकीय निमशासकीय बैठका कार्यक्रमांदरम्यान आणि उपाहारगृहांमध्ये आरोग्यदायी अन्नपदार्थ ठेवण्याच्या धोरणालाही मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली. याअंतर्गत संतुलित अन्नपदार्थ ठेवणं बंधनकारक होणार आहे. भूमी प्रशासनासाठी राज्य शासन

0: शासनाच्या महसूल आणि वन विभागानं विकसित केलेल्या महाभूमी स्टॅक या प्रणालीचा प्रारंभ आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर करण्यात आला. जमिनींच्या खरेदी विक्री व्यवहारात आणि व्यवहारानंतर अनेक बाबतीत नागरिकांना महाभूलेख, महाभू नकाशा, आयडीआरएस यासारख्या विविध प्रणालींची मदत घ्यावी लागते. या सर्व विखुरलेल्या प्रणालींचं एकत्रीकरण करून 10 प्रमुख भूमी सेवा श्रेणींसाठी एकच एकात्मिक डिजिटल प्रवेशद्वार महाभूमी स्टॅकच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलं आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या सीमावाद प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयानं तातडीनं सुनावणी घ्यावी अशी मागणी महाराष्ट्रानं आज केली. या प्रकरणाची आपण तपासणी करू, मात्र सुनावणीची निश्चित तारीख देऊ शकत नाही असं न्यायालयानं यावेळी सांगितलं. विद्यार्थी आंदोलनादरम्यान दिल्लीसह महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल आणि आसाम पोलिसांनी दाखल केलेले अनेक FIR सर्वोच्च न्यायालयानं आज रद्द केले. हे FRI रद्द करावेत असे अर्ज केंद्र सरकार आणि संबंधित राज्य सरकारांनी केल्यानंतर कलम 142 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयानं विशेषाधिकाराचा वापर करून हा निर्णय घेतला. याशिवाय इतर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये दाखल केलेल्या FIRचा तपास करू नये, अर्थात ही प्रकरणं रद्द समजावीत असंही पीठानं स्पष्ट केलं. 20 ते 25 जुलै या दरम्यान झालेल्या आंदोलनांशी संबंधित कोणताही नवा FIR नोंदवून घेऊ नये असंही पीठानं सांगितलं. गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 2873 जणांवरची कारवाई सुरूच ठेवू अशी भूमिका सरकारनं मांडली. या सर्वांच्या विरोधात नव्यानं एकच FIR नोंदवायची परवानगी सर्वोच्च न्यायालयानं दिल्ली पोलिसांना दिली. या पार्श्वभूमीवर काँग्रेस जनता पार्टीनं 5 सप्टेंबरचा दिल्लीतला प्रस्तावित मोर्चा रद्द केल्याची घोषणा केली आहे. सरकारनं या भूमिकेचं स्वागत केलं. साखरेच्या घाऊक व्यापाऱ्यांना 15 तारखेपासून जास्तीत जास्त 2000 क्विंटल साखरेचा साठा करता येणार आहे. पुरेशा प्रमाणात साखरेची उपलब्धता, साठेबाजी टाळणं आणि दर मर्यादित ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं आज या निर्बंधांची घोषणा केली. सध्या ही मर्यादा 4000 क्विंटल आहे. 15 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत ही नवी मर्यादा लागू असेल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या EIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. निवडणूक आयोगानं SIR अर्थात विशेष सखोल पुनरीक्षणानंतर प्रारूप मतदार यादी काल प्रसिद्ध केली. त्यात 2,06,88,000 जास्त नावं वगळली आहेत. राज्यातल्या एकूण 12 मतदारसंघांमधून प्रत्येकी 2,00,000 जास्त नावं वगळली आहेत. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: पुणे, ठाणे, मुंबई उपनगर, नागपूर, नाशिक या जिल्ह्यातून सर्वाधिक तर सिंधुदुर्ग, हिंगोली आणि गडचिरोलीतून सर्वात कमी मतदारांची नावं वगळली आहेत. मतदारसंघानुसार विरार नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक 3,06,851 मतदारांची नावं वगळली आहेत. यापैकी 2,50,000 अधिक मतदार सापडत नसल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. हडपसर मतदारसंघातून 2,98,372 तर पनवेल विधानसभा मतदारसंघातून 2,83,000 अधिक नावं वगळली आहेत. खडकवासला, चिंचवड, कल्याण ग्रामीण, ओवळा माजिवडा, ऐरोली, मुंब्रा कळवा, मीरा भाईंदर, कोथरूड आणि वडगाव शेरी या मतदारसंघातून 2,00,000 अधिक नावं वगळली आहेत. सर्वाधिक स्थलांतरांची नोंद पनवेल, पर्वती, मीरा भाईंदर या विधानसभा मतदारसंघांमध्ये झाली आहे. नागपूर मध्य, नागपूर उत्तर, कसबापेठ, बडनेरा, नागपूर नैऋत्य, सांगली, नागपूर, कामठी, पंढरपूर, हिंगणा, नागपूर पश्चिम या विधानसभा मतदारसंघात निधनामुळे प्रत्येकी 20,000 अधिक मतदारांची नावं वगळली आहेत. राज्यातल्या 63 मतदारसंघातल्या 1,00,000 अधिक मतदारांची नावं प्रारूप मतदार यादीत नाहीत. अकोले, राजापूर, चिमूर, जळगाव जामोद, खामगाव, मेहकर, गुहागर या मतदारसंघांमधून प्रत्येकी 20,000 कमी मतदारांची नावं वगळली आहेत. मतदारांना ceo.maharashtra.gov.in या राज्याच्या मुख्य निवडणूक कार्यालयाच्या संकेतस्थळावर जाऊन या प्रारूप यादीत आपलं नाव आहे किंवा नाही हे तपासून बघता येईल. मतदार ओळखपत्रावर असलेला एपिक क्रमांक, मतदार नोंदणीचे तपशील किंवा मोबाईल नंबर असे 3 पर्याय यासाठी वापरता येतील. मतदार यादीतून नाव वगळलेल्या मतदारांना 30 सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येणार आहेत. त्यासाठी प्रपत्र 6 मध्ये घोषणापत्रासह भरावं लागेल. सगळी कार्यवाही पूर्ण झाली

0: त्यानंतर अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार आहे.
1: एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पदासाठीच्या पेपरफुटी प्रकरणातील आरोपी ऋतुजा पाटील हिला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं आज नंदुरबार इथून अटक केली. फुटलेल्या 294 प्रश्नांपैकी 77 प्रश्न हे प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकेतले होते असं तपासादरम्यान समोर आलं होतं. तसंच सगळ्या प्रश्नांची उत्तरं बरोबर आल्यामुळे संशय येऊ नये यासाठी मुद्दाम 10 उत्तरं चुकवण्याचा सल्ला आरोपीनं ऋतुजाला दिल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं. एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांसह एकंदर 6 जणांना पोलिसांनी गेल्या बुधवारी अटक केली होती. राज्यात यंदाच्या हंगामात आतापर्यंत सरासरीपेक्षा 13% कमी पाऊस पडल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. राज्यात पावसाळ्यात सरासरी प्रमाण 822.2 मिलीमीटर पाऊस पडतो, मात्र यंदा 718.5 मिलीमीटर पाऊस झाला. विदर्भ आणि मराठवाड्यातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी, तर उत्तर महाराष्ट्र, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये सरासरी इतक्या किंवा जास्त पावसाची नोंद झाली आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, धुळे, जळगाव, बुलडाणा, छत्रपती संभाजीनगर, भंडारा आणि गोंदिया या 13 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला, तर पालघर, नाशिक, पुणे आणि सातारा या 4 जिल्ह्यांमध्ये सरासरी इतका पाऊस नोंदवला गेला. उर्वरित 19 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. आगामी रणजी करंडक हंगामासाठी मुंबई क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी शार्दूल ठाकूरच्या जागी फलंदाज सिद्धेश लाड याची निवड झाली आहे. मर्यादित षटकांच्या देशांतर्गत स्पर्धांमध्ये उपलब्धतेनुसार श्रेयस अय्यर किंवा सूर्यकुमार यादव यांच्यापैकी एक जण संघाचं नेतृत्व करेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आत्मनिर्भरतेवर भर देतानाच अनावश्यक परदेश दौरे आणि सोनं खरेदी टाळण्याचं प्रधानमंत्र्यांचं देशवासियांना पुन्हा एकदा आवाहन. येत्या शैक्षणिक वर्षापासून अंमली पदार्थ जनजागृतीचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. नीट पेपरफुटी विरोधातल्या आंदोलनासंदर्भात देशभरात दाखल झालेली FIR सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द. आणि राज्यात यंदाच्या हंगामात आतापर्यंत सरासरीपेक्षा 13% कमी पाऊस. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: आमचा या नंतरचा कार्यक्रम 7:15.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537°C आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अस्मिता वाहिनी।
1: नारळाच्या झाडाला इच्छापूर्ती करणारा वृक्ष म्हटलं जातं, पण तो अर्थवृक्ष होऊ शकतो का? आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये त्याचा किती मोलाचा वाटा आहे? भारताला बलशाली करताना नारळाचं मूल्यवर्धन किती महत्त्वाची भूमिका बजावतं, जाणून घेऊया कोकोनट मॅन तुषार आग्रे यांच्याकडून। तेव्हा अवश्य ऐका बलसागर भारत होवो, बुधवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:35 आणि गुरुवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत होवो।
2: श्रोतहो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 2 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 बदलत्या हवामानात शाश्वत शेतीसाठी कृषी जैवतंत्रज्ञानाचं योगदान याविषयी डॉक्टर संतोष सावर्डेकर यांची

0: सिद्धा तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
1: मग जेव्हा जनुकीय अभियांत्रिकीमुळे रासायनिक कीटकनाशक असतील किंवा पेस्टिसाइड असतील तर त्याचा अवलंबित्व आता कमी होणार आहे. म्हणजेच काय, जेव्हा अन्नावर कीटकनाशकांचे अवशेष कमी राहतात, कीटकनाशक भूगर्भातील पाण्याचे मिसळण्याचे प्रमाण कमी होते, तसेच शेतमजुरांना धोकादायक कीटकांशी संपर्क होत नाही, त्यामुळे त्याचाही असाही म्हणजे फायदा होतो.
0: सादर करते विवेक वानखडे.
2: सांगारे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग पाणी.

0: श्रोते हो नमस्कार. वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उझबेकिस्तान दौऱ्याविषयीची माहिती आज जाणून घेऊया. पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 आणि 30 ऑगस्ट रोजी उझबेकिस्तान दौऱ्यावर होते. हा त्यांचा उझबेकिस्तानचा चौथा दौरा आहे. उझबेकिस्तानचे राष्ट्रपती शौकत मिर्झियोयेव यांच्या निमंत्रणावरून हा राजकीय दौरा झाला. ताशकंदमध्ये स्वतः राष्ट्रपती विमानतळावर स्वागताला आले होते आणि मोदी यांनी याला विशेष सन्मान असं म्हटलं आहे. यावेळी उद्योग आणि व्यापार विषयक अनेक करार झाले. दोन्ही देशातील व्यापार आणि गुंतवणूक करार आणि परस्पर संबंध याविषयी माहिती देण्यासाठी आज आपल्याकडे आले आहेत परराष्ट्र धोरण विषयक अभ्यासक अनय जोगळेकर. नमस्कार जोगळेकर सर, आपलं कार्यक्रमात स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच उझबेकिस्तान दौऱ्यावर होते. भारत उझबेकिस्तान या संबंधांबद्दल आपण काय सांगाल? आणि आतापर्यंत दोन्ही देश स्ट्रॅटेजिक पार्टनर होते, आता या चर्चेनंतर कॉम्प्रेहेन्सिव्ह स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप झालीय, म्हणजे नेमकं काय झालंय?
1: उझबेकिस्तान हा मध्य आशियातला अत्यंत महत्वाचा देश आहे. हा जगातला एकमेव देश आहे की ज्याच्या स्वतःच्या सागरी सीमा नाहीत आणि त्याच्या एकाही शेजारी देशाच्याही सागरी सीमा नाहीत. असं जरी असलं तरी पूर्वीचा जो रेशीम मार्ग किंवा खुष्कीचा मार्ग म्हणून ओळखला जात होता त्या मार्गावरचा हा अतिशय महत्वाचा देश आहे. या देशाशी भारताचे हजारो वर्षांपासूनचे सांस्कृतिक संबंध आहेत. अगदी अर्वाचीन काळामध्ये म्हणजे 1966 साली भारत पाकिस्तान युद्धानंतर पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री वाटाघाटींसाठी ताशकंदला गेले असता तिथेच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. हा असा देश आहे की जिथे भारतीय चित्रपट आणि संगीतामुळे भारताबद्दल विशेष आकर्षण आहे, लोकांना भारताबद्दल प्रेम आहे, ममत्व आहे. भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातील संबंधांचं हे 35वं वर्ष आहे, कारण 35 वर्षांपूर्वी म्हणजे 1991 साली सोव्हिएत रशियाच्या विघटनातून उझबेकिस्तान स्वतंत्र झाला. त्याच्यानंतर काही महिन्यातच म्हणजे मार्च 1992 मध्ये भारताने उझबेकिस्तानची

राजनैतिक संबंध प्रस्थापित केले. आज या दोन्ही देशांमध्ये पर्यटन क्षेत्र मोठ्या प्रमाणावर काम करतं. भारतातून आठवड्याला 7 विमानं ताशकंदला जातात आणि त्याच्यामुळे पर्यटन क्षेत्रामध्ये दोन्ही देशांमध्ये मोठं सहकार्य आहे. या सहकार्याचा दोन्ही देशातील सांस्कृतिक संबंध सुधारण्यासाठी वापर करण्याचा निर्णय नुकत्याच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उझबेकिस्तान भेटीमध्ये घेण्यात आलेला आहे. भारत आणि उझबेकिस्तान यांच्यामध्ये स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप अशा प्रकारचे द्विपक्षीय संबंध होते. त्याला आता 15 वर्ष झाली म्हणून या संबंधांचा स्तर वाढवून त्याचं रूपांतर कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप असं करण्यात आलेलं आहे. सगळ्यात पहिले एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की राजनैतिक संबंधांचे वेगवेगळे स्तर असतात आणि खास करून जेव्हा दोन देशांमधल्या राजनैतिक संबंधांना स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप असं म्हटलं जातं तेव्हा हे संबंध मुख्यतः राजकीय तसंच संरक्षण आणि व्यापार या क्षेत्रांपुरते मर्यादित असतात.

0: उझबेकिस्तान भेटीमध्ये घेण्यात आलेला आहे. भारत आणि उझबेकिस्तान यांच्यामध्ये स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप अशा प्रकारचे द्विपक्षीय संबंध होते, त्याला आता 15 वर्ष झाली. म्हणून या संबंधांचा स्तर वाढवून त्याचं रूपांतर कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप असं करण्यात आलेलं आहे. सगळ्यात पहिले एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की राजनैतिक संबंधांचे वेगवेगळे स्तर असतात आणि खास करून जेव्हा दोन देशांमधल्या राजनैतिक संबंधांना स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप असं म्हटलं जातं तेव्हा हे संबंध मुख्यतः राजकीय तसंच संरक्षण आणि व्यापार या क्षेत्रांपुरते मर्यादित असतात. जेव्हा त्याचं कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपमध्ये रूपांतर होतं तेव्हा त्या संबंधांना पर्यटन, शिक्षण, संस्कृती, क्रीडा असे वेगवेगळे आयाम जोडले जातात. स्ट्रॅटेजिक पार्टनर असताना जी चर्चा असते ती मुख्यतः परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, पंतप्रधान कार्यालय तसंच वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ यांच्यामध्ये होते. जेव्हा कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप असते तेव्हा दोन्ही देशांमधल्या स्थानिक स्वराज्य संस्था तसंच वेगवेगळ्या शैक्षणिक तसंच सामाजिक संस्था यांच्यामध्येही सहकार्यावर भर देण्यात येतो.
1: सध्या भारत उझबेकिस्तान व्यापार सुमारे 1.5 अब्ज डॉलर आहे. आता दोन्ही देशांनी 2030 पर्यंत हा व्यापार 5 अब्ज डॉलर पर्यंत नेण्याचं ठरवलंय. तो कसा साध्य होऊ शकतो?
0: भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातला वार्षिक व्यापार हा सुमारे 1.5 अब्ज डॉलर आहे. 2030 सालापर्यंत हा व्यापार वाढवून 5 अब्ज डॉलर करण्याचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. उझबेकिस्तानचं मध्य आशियातील स्थान अतिशय महत्वाचं आहे, कारण हा असा देश आहे की ज्याचा मध्य आशियातील सर्व देशांची थेट सीमा आहेत आणि त्यामुळे उझबेकिस्तानहून रस्ता मार्गे किंवा रेल्वे मार्गे तुम्ही कझाकस्तान, किर्गिझिस्तान, तुर्कमेनिस्तान किंवा ताजिकिस्तान येथे जाऊ शकता. हा देश एका प्रकारे चीन बांधत असलेल्या बेल्ट रोड प्रकल्पाच्या केंद्रस्थानी असल्यामुळे, त्याच्या जुन्या रेशीम मार्गावर हा देश असल्यामुळे या देशाद्वारे रशिया युरोपपर्यंत वाहतूक करणं शक्य होतं. आखातातील युद्धजन्य परिस्थितीमुळे भारताला आता लक्षात आलेलं आहे की मध्य आशियाशी व्यापार करण्यासाठी इराणपेक्षा उझबेकिस्तान हे अधिक चांगलं प्रवेशद्वार होऊ शकेल आणि म्हणून उझबेकिस्तानच्या द्वारे भारत आणि मध्य आशियातील आणि भारत आणि उझबेकिस्तान मधील व्यापार वाढवण्यावर भर देण्यात आलेला आहे. दोन्ही देशांमध्ये थेट विमानसेवा आहे, त्याची कदाचित संख्या वाढेल आणि त्याच्याद्वारे वेगवेगळ्या क्षेत्रांमधील व्यापार वाढवण्याला प्राधान्य देण्यात येईल.
1: या दोन्ही देशात झालेल्या चर्चेत सर्वात महत्वाचा आहे ऊर्जा क्षेत्रात झालेला करार. या भेटीत युरेनियम पुरवठ्याबाबत दीर्घ मुदतीचा करार झालाय. उझबेकिस्तानकडे मोठा युरेनियम साठा आहे, त्या संदर्भात या कराराचं महत्व काय सांगता येईल?
0: भारत आणि उझबेकिस्तान यांच्या मध्ये ऊर्जा क्षेत्रात अनेक करार करण्यात आले, त्यातला युरेनियम पुरवठा करार हा सगळ्यात महत्वाचा आहे. उझबेकिस्तान हा जगातील 5वा सगळ्यात मोठा युरेनियम असलेला देश आहे. सध्या जगामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्राचा बोलबाला आहे, तसंच सेमीकंडक्टर क्षेत्र, इलेक्ट्रिक मोबिलिटी या सगळ्यामुळे विजेची मागणी अनेक पटींनी वाढणार आहे. भारताने सौर ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये मोठी प्रगती साधली असली तरी सौर ऊर्जेच्या काही मर्यादा असतात. रात्री सौर ऊर्जा वापरता येत नाही आणि चांगलं बॅटरी स्टोरेज असल्याशिवाय ही ऊर्जा साठवून ठेवणं शक्य नसतं आणि त्यामुळे जग पुन्हा एकदा अणुऊर्जेकडे वळलेलं आहे. अणुऊर्जेमध्ये जे नवीन आविष्कार आहेत, ज्यामध्ये खास करून स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर म्हणजे छोटे अणुऊर्जा प्रकल्प, ते सुटसुटीतही आहेत आणि सुरक्षितही आहेत आणि त्यामुळे एक प्रकल्प एका मोठ्या इमारत संकुलाला किंवा एका कारखान्याला वीज पुरवठा 20 वर्षांसाठी करू शकतो आणि त्याच्यापासून किरणोत्सर्ग होण्याचा धोकाही कमी असतो आणि त्यामुळे भारत पुन्हा एकदा अणुऊर्जेकडे वळत आहे. नुकताच ऑस्ट्रेलियासोबतही आपला अणु इंधन म्हणजे युरेनियम पुरवण्याबाबत करार झाला. उझबेकिस्तानशी हा करार झाल्यामुळे ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकण्यात आलेलं आहे.
1: उझबेकिस्तानमध्ये रेअर अर्थ मिनरल्सचे प्रचंड साठे आहेत. या क्षेत्रात गुंतवणूक करायला त्यांनी आपल्याला बोलावलंय, याचा भारतीय कंपन्यांना काय फायदा होईल?
0: उझबेकिस्तान आकाराने महाराष्ट्र अधिक छत्तीसगड एवढा मोठा आहे. देशाची लोकसंख्या जेमतेम 4.25 कोटी आहे आणि देशामध्ये अनेक प्रकारच्या खनिज संपत्तीचे मोठे साठे आहेत. भारताने उझबेकिस्तान बरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या भेटीमध्ये खनिज संपदा विकसित करण्याबाबत करार केलेले आहेत. खास करून त्यातलं जे दुर्मिळ खनिज आहेत, रेअर अर्थ आहेत, त्याचा भारतातल्या इलेक्ट्रॉनिक, सेमीकंडक्टर आणि अन्य क्षेत्रांसाठी खूप महत्वाचा आहे, कारण या रेअर अर्थ क्षेत्रावर चीनचं

0: प्रभुत्व आहे. जवळपास 80% खनिज संपदा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे चीनी कंपन्यांच्या हातामध्ये आहे आणि त्यामुळे भारताला आणि इतर देशांना या क्षेत्रामध्ये जर पुढे जायचं असेल तर त्यांचे स्वतःचे खनिज संपदा हवी आणि त्या दृष्टीने उझबेकिस्तानशी खनिज रेअर अर्थ मिनरल बाबत जो करार झालेला आहे त्या क्षेत्रामध्ये त्यांनी भारताला गुंतवणूक करायला बोलवलेलं आहे. त्याचा भारतीय कंपन्यांना तर फायदा होणारच आहे कारण त्याचं मार्केट जगभर आहे, पण त्याच्याबरोबर भारतालाही त्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.
1: सोलार तसंच ग्रीन हायड्रोजन संदर्भातील झालेल्या करारांचं महत्व आपण काय सांगाल? कारण आपण हरित ऊर्जेबाबत नेहमीच आपलं टार्गेट पूर्ण करत आहोत आणि या करारामुळे त्यामुळेच आणखी कसा काय आपल्याला बूस्ट मिळू शकेल.
0: ग्रीन हायड्रोजन हा एक अतिशय महत्वाचा विषय आहे कारण हायड्रोजनचा जर आपण इंधन म्हणून वापर करू शकलो तर जगामध्ये मुबलक हायड्रोजन उपलब्ध आहे आणि त्याच्यातनं जे उत्सर्जन होतं ते पाण्याची वाफ म्हणून बाहेर पडत असल्यामुळे ग्रीन हायड्रोजनमुळे शून्य प्रदूषण होतं. अर्थात ग्रीन हायड्रोजन तयार करायचं असेल तर मोठ्या प्रमाणावर ऊर्जा लागते आणि उझबेकिस्तान हा ऊर्जा संपन्न देश आहे. देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक वायूचे साठे आहेत, देशामध्ये युरेनियम आहे आणि त्याच्यामुळे उझबेकिस्तान सोबत ग्रीन हायड्रोजन संदर्भात झालेला करार आहे तो भारताला स्वच्छ ऊर्जेचं किंवा त्याच्या पुढे जाऊन 2070 सालापर्यंत नेट झिरो साध्य करण्याचं उद्दिष्ट पूर्ण करण्यामध्ये मदत करणार आहे.
1: उझबेकिस्तानमध्ये भारतीय फार्मा कंपन्यांसाठी विशेष फार्मा झोन बनतोय, त्यामुळे आपल्या औषध कंपन्यांना रशिया आणि मध्य आशियाची बाजारपेठ मिळेल का?
0: उझबेकिस्तानमध्ये भारतीय फार्मा कंपन्यांसाठी विशेष फार्मा झोन बनतोय. आतापर्यंत भारतीय कंपन्यांचा खास करून जेनेरिक्स औषधांच्या क्षेत्रामध्ये दबदबा होता आणि पूर्व युरोपातलं मार्केट तसंच मध्य आशियातलं मार्केट कॅप्चर करण्यासाठी तिथली बाजारपेठ मिळवण्यासाठी अनेक भारतीय कंपन्यांनी रशिया, पोलंड, हंगेरी या देशांमध्ये आपले उत्पादन प्रकल्प सुरू केले होते. आता मध्य आशियाही वेगाने वाढतोय आणि त्यामुळे मध्य आशियात जर औषध क्षेत्रामध्ये फार्मास्युटिकल क्षेत्रामध्ये जर पोहोचायचं असेल तर उझबेकिस्तानचं स्थान महत्वाचं आहे. उझबेकिस्तानहून सर्व मध्य आशिया देशांशी व्यापार करणं सहज शक्य आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन भारत फार्मा क्षेत्रात केवळ जेनेरिक्सवर अवलंबून न राहता एपीआय मॅन्युफॅक्चरिंगसाठीही प्रयत्न करत आहे कारण या क्षेत्रामध्ये चीनचा मोठा दबदबा आहे आणि चीनला पर्याय म्हणून आज भारत स्वतःकडे बघत आहे. आणि असं करायचं झालं तरी मध्य आशियाच्या बाजारपेठेच्या दृष्टीने उझबेकिस्तानचं विशेष महत्व आहे.
1: आणि सगळ्यात शेवटी सर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्याकडे तुम्ही कसं पाहता? जागतिक स्तरावर सध्या घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या या दौऱ्याचं महत्व कसं सांगाल?
0: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उझबेकिस्तान दौऱ्याचं महत्व अधोरेखित करण्यासाठी या देशामध्ये सध्या चीन आणि तुर्की यांच्याकडनं स्वतःचा प्रभाव निर्माण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांकडे लक्ष देण्याची गरज आहे. हजारो वर्षांपासून उझबेकिस्तानचे भारताशी चांगले संबंध आहेत. कुशाण साम्राज्य याच भागात होतं ज्यांचा बौद्ध धर्म होता आणि त्यामुळे बुद्ध संस्कृतीच्या द्वारे भारत आणि उझबेकिस्तान एकमेकांशी जोडले गेले होते. भारतावर आक्रमण करणारे अनेक परकीय आक्रमक मूळचे उझबेकिस्तानमधनं होते, त्या भागातनं आलेले होते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोव्हिएत रशियाचा या भागावर अंमल असताना भारतीय चित्रपट संगीत या भागात पोहोचलं असल्यामुळे उझबेक लोकांना भारताबद्दल विशेष प्रेम आणि ममत्व आहे. आता मात्र दोन गोष्टी उझबेकिस्तानमध्ये होत आहेत. चीनच्या बेल्ट रोड इनिशिएटिव्हच्या दृष्टीने उझबेकिस्तानचं महत्व आहे, कझाकस्तानचं महत्व आहे आणि त्यामुळे इथे चीनी कंपन्या खूप मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा क्षेत्रामध्ये काम करत आहेत. उझबेकिस्तानमधल्या अनेक सांस्कृतिक केंद्रांच्या संगोपन तसंच पुनरुज्जीवनाचं काम चीन सरकारकडनं केलं जात आहे आणि हे करत असताना त्याला एक चीनी रंग देण्याचं प्रयत्न देखील करण्यात येत आहे. तुर्की हा देशही महत्वाचा आहे कारण सध्या मक्का करार करण्यामध्ये तुर्कीची भूमिका महत्वाची आहे. उझबेकिस्तान आणि त्याच्या शेजारचे अनेक देश हे मूळतः तुर्किक वंशाच्या लोकांचे देश आहेत आणि सध्याचे तुर्कीचे अध्यक्ष रजिप तय्यब अर्दवान यांचा असा प्रयत्न आहे की तुर्कीचा जुन्या ओटोमन साम्राज्याप्रमाणे सर्व तुर्की भाषिक लोकांवर पुन्हा एकदा प्रभाव निर्माण व्हावा, त्यासाठी तुर्की चित्रपट संगीत सांस्कृतिक आदानप्रदानाद्वारे उझबेकिस्तान आणि त्याच्या शेजारी देशांमध्ये स्वतःचा प्रभाव तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. या दोन्ही गोष्टी भारतासाठी थेट धोकादायक नसल्या तरी भूराजकीय संबंधांमध्ये बदलणारी समीकरणं आणि भारताचे चीन आणि तुर्कीशी असलेले संबंध लक्षात घेता सांस्कृतिक क्षेत्रातही भारताने उझबेक

0: पाकिस्तानमध्ये आपला प्रभाव अधिक वाढवण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. त्याच दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिथल्या तरुणांबरोबर संवाद साधला. त्यांच्यासोबत त्यांनी योग प्रशिक्षण वर्गात देखील सहभाग घेतला आणि तिथली बुद्ध संस्कृती परंपरा जपण्यासाठी भारत सरकारची मदत केली आणि तसंच संस्थात्मक सहकार्याद्वारे भारत आणि उझबेकिस्तान संबंध चांगले राहतील या दृष्टीने पावलं उचलण्यात आलेली आहेत.
1: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उझबेकिस्तान दौरा हा केवळ एका देशाचा दौरा नाही तर मध्य आशियातील भारताची वाढती ताकद दाखवणारा दौरा ठरणार आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई AIR न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय तसंच निवेदन शिबानी जोशी.

0: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर मंडळी आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण.
1: तुमच्या पैशांना सुरक्षितता, तुमच्या स्वप्नांना कर्जाची साथ आणि व्यवहारांना आधुनिक डिजिटल सुविधा,
2: हे सगळं एका विश्वासाच्या नावात. द कोल्हापूर अर्बन बँक, 114 वर्षांची परंपरा आजही तुमच्या सेवेत.
1: द कोल्हापूर अर्बन बँक.

वेळ झाली आहे शेतीविषयक कार्यक्रमाची, तेव्हा ऐकूया केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाच्या वतीनं शेतकरी बंधू भगिनींसाठी सादर करण्यात येणारा कार्यक्रम किसानवाणी।

0: किसान वाणी कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमात स्वागत आणि अंजर मुजावरचा नमस्कार. मंडळी, आज आहे मंगळवार आणि आज किसानवाणी अंतर्गत कृषी संवादमध्ये आपण ऐकणार आहोत सेंद्रिय शेती याविषयी प्रगतीशील महिला शेतकरी प्राध्यापिका स्नेहल घोरपडे यांची डॉ दीपक ठमके यांनी घेतलेली मुलाखत. आज या मुलाखतीचा दुसरा आणि शेवटचा भाग आपण ऐकणार आहात, पण कार्यक्रमाच्या सुरुवातीला जाणून घेऊया हवामानाचा अंदाज.
1: ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूरचे तांत्रिक अधिकारी डॉ मयूर सुतार यांच्याकडनं प्राप्त झालेला हा हवामानाचा अंदाज.
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 1 व 2 सप्टेंबर रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात 29 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या दरम्यान काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात 29 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 2 सप्टेंबर पर्यंत कमाल तापमान 27 ते 29 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 88 ते 90%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 72 ते 74%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 13 ते 18 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 1 व 2 सप्टेंबर रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 29 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या दरम्यान तुरळक ठिकाणी खूप हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 2 सप्टेंबर पर्यंत कमाल तापमानामध्ये 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता असून कमाल तापमान 30 ते 32 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची,

0: तसेच किमान तापमान 21 ते 22 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 85 ते 87%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 64 ते 67%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 18 ते 22 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 1 व 2 सप्टेंबर रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यातील घाट भागामध्ये 29 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात 29 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 2 सप्टेंबर पर्यंत कमाल तापमान 30 ते 31 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 87 ते 90%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 78 ते 80%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 16 ते 19 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांच्या मध्य व पूर्व भागातील शेतकरी बांधवांनी जमिनीमध्ये ओलावा टिकून ठेवण्यासाठी खरीप पिकांमध्ये आजच्या दणांचा वापर करावा. खरीप पिकांना आवश्यकतेनुसार संरक्षित पाणी द्यावे. म्हशी, गायी, शेळ्या व मेंढ्या यांमध्ये तज्ज्ञ पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जंत निर्मूलन करून घ्यावे. धन्यवाद.
1: ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूरचे तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांच्याकडनं प्राप्त झालेला हवामानाचा अंदाज आताच आपण ऐकला.
2: अरे सुन तो,
3: मुझे क्या सुनाना चाहते हो? जो सुनाओ मेरी स्वतन को.
2: किसको?
3: अरे वही तुम्हारा मोबाइल फोन जिससे सुबह शाम दिन रात चिपके रहते थे और कहते थे किसान कॉल सेंटर से बातें हो रही है.
2: अच्छा ये बात है.
3: हाँ क्यों, क्या हुआ, अब बात नहीं होती क्या?
2: अब तो झट से बात हो जाती है.
3: ऐसा क्या?
4: हाँ, अब तो ज्यादा लाइनें और खास तकनीक के कारण खेती के माहिरों से तुरंत बात हो जाती है. और अगर कभी लाइन व्यस्त हो तो अपनी समस्या फोन पर रिकॉर्ड करा दो, वहाँ से फोन आ जाता है और समस्या की हल्का मैसेज भी आ जाता है. ये देखो आ गया.
3: अरे वाह, इसका मतलब इंतजार की घड़ी अब खत्म.
2: हाँ,
3: तभी मैं सोचूं कि आजकल मुझ पर इतना प्यार क्यों आ रहा है.
5: कृषि संबंधी समस्याओं का अपनी भाषा में तुरंत हल पाने के लिए पूरे भारत में किसी भी फोन से हेल्पलाइन नंबर पर संपर्क करें. किसानों का दोस्त किसान कॉल सेंटर.
6: मंडळी, किसानवाणी हा कार्यक्रम आपण ऐकत आहात.

0: वीज कडाडे नभांतरी मेघ दाटले भीतीउरी दामिनीची परिक्रम यानारी देई इशारा लवकरी विजेचा इशारा त्वरित मिळवण्यासाठी आजच डाउनलोड करा दामिनी ॲप भारतीय हवामानशास्त्र विभाग नवी दिल्ली आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा कोल्हापूर यांच्या मार्फत जनहितार्थ जारी.
1: आता जाऊया कार्यक्रमात पुढे आणि आजच्या किसानवाणी अंतर्गत कृषी संवाद मध्ये सेंद्रिय शेती याविषयी प्रगतशील महिला शेतकरी प्राध्यापिका स्नेहल घोरपडे यांची डॉ दीपक ठमके यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया. आज या मुलाखतीचा दुसरा आणि शेवटचा भाग.
2: तुम्ही सांगितलं की तुमचं अतिरिक्त जे धान्य राहतं ते तुम्ही सध्या विक्रीसाठी बाजारामध्ये घेता, तर बाजारामध्ये त्याला कशी मागणी आहे, त्याला दर कसा आहे?
3: आम्हाला ना जेव्हा आम्ही बाहेर ते विकण्यासाठी, आम्ही फक्त सरप्लस होतं म्हणून आम्ही बाहेर विकण्याचा आम्ही एक निर्णय घेतला होता. आम्हाला मुळीच अपेक्षित नव्हतं की आम्हाला बाहेरून इतका चांगला प्रतिसाद मिळेल. आणि मी सहज एकदा व्हॉट्सअपला स्टेटस टाकला होता, भुईमुग आमच्याकडे काळूबाळू शेंगदाणा असतो भुईमुगा संदर्भात आणि नाचणीच्या संदर्भात, मग त्याला इतका भयंकर प्रतिसाद आला की 2 दिवसांमध्ये आमचे जवळजवळ 60 ते 70 किलो नाचणी विकली गेली आणि भुईमुग पण मोठ्या प्रमाणात विकलं गेलं. आणि भाजीपाला तर आमचा जातोच असा, तो पेरिशेबल असल्यामुळे तो लगेच जातो. आणि हे खूप आश्चर्यकारक होतं. आम्हाला असं वाटलं होतं की लोक तितक्याशा प्रमाणात प्रतिसाद देणार नाहीत, पण तो खूप उत्तम प्रतिसाद आम्हाला आलेला आहे. त्यामुळे मग त्याच्यामुळे आम्ही बराचसा अभ्यास केला की बघितलं आता सध्या तर शहरामध्ये खूप जास्त ह्या सगळ्या गोष्टींना, नैसर्गिक किंवा सेंद्रिय प्रॉडक्ट्सना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. म्हणजे पूर्वी आपण

0: सर्व्हायवल मोडमध्ये होतो, आता आपण प्रिव्हिलेज मोडमध्ये आहोत. म्हणजे आता लोकांच्या मध्ये इतक्या जागरूकता निर्माण झालेली आहे की लोक एक चांगल्या अन्न खाण्यापिण्याला ना एक चांगल्या पद्धतीने पैसे खर्च करू शकतात. आणि पूर्वी कशी एक संयुक्त कुटुंब पद्धती होती, आता विभक्त कुटुंब पद्धती आलेली आहे. त्यामुळे या कुटुंब पद्धतीचा पण अन्न खाण्यावर बराचसा परिणाम झालेला आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे लोक क्वालिटीला महत्व देणारं किंवा एक सेंद्रिय जे प्रॉडक्ट्स आहेत लोक महत्व देऊ लागलेले आहेत.
1: सध्या हवामानातील बदल हे खूप मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत, तर या हवामानातील बदलांचा सेंद्रिय शेतीवर काय परिणाम होतो का?
0: हो, नक्कीच होतो. सेंद्रिय शेती असं नाही, जे काही आपल्या रासायनिक शेतीवरही जो परिणाम होतो तोच परिणाम सेम सेंद्रिय शेतीवर होतो. आणि जर आपल्याला हे काही फिक्स करायचं असेल जे हवामानातील बदल आहेत किंवा आरोग्याच्या बाबतीमध्ये जे काही येणारे, सध्या आपण बघतो की आपण घरटी कॅन्सरचा माणूस झालेला आहे आणि ह्याला बरंचसं कारणीभूत आहे की आपल्याकडे जे रासायनिक शेतींचा वापर भरमसाठ जो केला जातो ते बरंचसं कारणीभूत आहे यासाठी. आणि हे जर आपल्याला थांबवायचं असेल तर जास्तीत जास्त सेंद्रिय शेतीकडे वळण्याचा पण प्रयत्न केला पाहिजे.
1: आपण आपल्या शेतामध्ये जनावरांचं संगोपन करता, यामध्ये बऱ्याच अंशी देशी गाई वापरता आणि यामधून जे दूध मिळतं ते एटू दूध मानलं जातं, तर हे एटू दूध म्हणजे नेमकं काय आणि त्याबद्दल एवढी चर्चा का आहे?
0: आता आपण अलीकडे जर दुधाची पिशवी बघितली तर त्यामध्ये एटू मिल्क हे लिहिलेलं असतं. तर मलाही हे पूर्वी माहीत नव्हतं, पण मी जेव्हा त्यामध्ये अभ्यासामध्ये गेलं तेव्हा मलासाठी हे खूप शॉकिंग होतं. तर काय आहे एटू मिल्क म्हणजे काय, की आपल्या ज्या देशी गायी आहेत पूर्वीपासून, जे जीची गायी असतील म्हशी असतील त्यांच्यापासून जे दूध मिळतं त्याला आपण एटू दूध मिळतं. त्यामध्ये एक प्रकारे एक कंटेंट असतो त्यामध्ये, त्याच्यामुळे त्याला एटू दूध म्हणलं जातं. आणि ते एटू दूध माणसाच्या शरीरासाठी खूप उत्तम असं मानलं जातं. मग जेव्हा हरित क्रांती झाली मग दुधाचं उत्पादन पण वाढवण्यासाठी आपण दूध उत्पादनामध्ये बदल करणं अपेक्षित होतं. त्यातून वर्गीस कुरियन यांच्या मार्गदर्शनाखाली आपण श्वेत क्रांती घडून आणली, त्याला ऑपरेशन फ्लड म्हणलं जातं. आणि त्या श्वेत क्रांतीच्या अंडर आपण काय केलं की ज्या आपल्याकडे देशी गायी होत्या त्यांच्यामध्ये संक्रमण करण्यात आलं आणि त्या संक्रमणातून आपण HF जर्सी ह्या गायींची एक प्रकारे निर्मिती केली. आणि त्यामध्ये मग त्यांना एक प्रकारे इंजेक्शन देणं किंवा त्यामध्ये एक प्रकारे त्यांचं उत्पादन वाढवण्यासाठी त्यांना एक प्रकारे हार्मोन्स त्यांच्यामध्ये देणं हे झालं. आणि त्यामुळे आपण मोठ्या प्रमाणात दुधाचे उत्पादक झालो, निर्यातदार झालो. पण ॲट द सेम टाइम आपण हेल्थच्या बाबतीमध्ये, आरोग्याच्या बाबतीमध्ये आपण थोडंसं एक प्रकारे मागे गेल्यासारखं झालो. आणि जे दूध आपण पूर्वापार आपल्याकडे म्हटलं जातं की दूध हे शरीरासाठी चांगलं आहे, एक पोषक अन्न म्हणून दुधाकडे बघितलं जातं, पण ते दूध आपण कोणतं घेतो, A1 घेतो की A2 घेतो? A2 दूध हे शरीरासाठी खूप उत्तम आहे, तुमच्या शरीराच्या वाढीसाठी पोषक म्हणून आहार म्हणून त्याच्याकडे बघण्यास काहीच हरकत नाही आहे. पण जिथे A1 असतं ते तुमच्या शरीरासाठी जो अभ्यास आलेला आहे त्या अभ्यासानुसार ते तुमच्या शरीरासाठी घातक असतं. आणि आम्ही आता आपल्याकडे ज्या गायी आहेत त्या आहेत खिल्लार गाय आहे, कांक्रेज गाय आहे, आपल्याकडे म्हशी आहेत, बैल आहेत, आणि ह्यांचा आपण संगोपन करतो. ह्यातून आम्हाला A2 दूध मिळतं, त्यातून आम्ही घरी यूज करतो आणि जे काही राहतं त्यातून आपण तूप वगैरे बनवतो आणि ते बाहेर आपण विकतो. आणि त्यातून जे शेणखत वगैरे मिळतो ते शेतीसाठी खूप उत्तम आहे, त्यातून मातीची क्वालिटी आहे ती खूप चांगल्या पद्धतीने वाढलेली आम्हाला बघायला मिळाली.
1: अच्छा मॅडम, सेंद्रिय शेती बऱ्यापैकी प्रचलित होत चालली आहे, तर सेंद्रिय शेतीमधील रोजगाराच्या संधी कशा आहेत आपल्याला वाटतं?
0: तर आपण जर रोजगाराच्या दृष्टिकोनातून बघितलं तर हे सेंद्रिय शेती हे खूप उत्तम क्षेत्र आहे. आज आपण बघतोय की भारतामध्ये जगभरामध्ये अन्नधान्याच्या बाबतीमध्ये आणि अन्नाच्या क्वालिटीमध्ये खूप एक लोकांच्या मध्ये जागरूकता निर्माण झालेली आहे. लोक अन्नाच्या क्वालिटीला महत्व द्यायला लागलेले आहेत आणि लोकांची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. आणि अशा केसमध्ये आपण जर त्याच्याकडे एक संधी म्हणून पाहिली तर खूप एक उत्तम होऊ शकतं. आज आपण बघतोय की AIमुळे बरेचसे जॉब जाण्याची लोकांच्या मध्ये भीती निर्माण झालेली आहे. आणि अशा केसमध्ये कृषी हे शाश्वत क्षेत्र आहे, जे कोणतीही टेक्नॉलॉजी आली तरी तुम्हाला तिथे काही एक प्रकारे भीती नाही आहे, म्हणजे अन्न हे माणसाला लागणारच आहे. त्यामुळे ते नेहमी एक शाश्वत आणि कायमस्वरूपी एक क्षेत्र रोजगारासाठी असू शकतं. जर आपण बघितलं तर कोणताही देश त्या देशातील संसाधनाचा जितका उपयोग करतो त्या धर्तीवर तो देश मोठा होतो. म्हणजे आपण उदाहरणार्थ दुबईचं घेतलं तर दुबई टुरिझमवर मोठं झालेलं आहे, चायना बघितलं तर मॅन्युफॅक्चरिंगच्या जोरावर मोठं झालेलं आहे. तसं भारताच्या केसमध्ये शेती ही मुबलक आहे, अजूनही भारताकडे कृषीप्रधान देश म्हणून बघितलं जातं. आणि आपण त्या संसाधनांचा एक खूप उत्तम पद्धतीने वापर केला तर नक्कीच भारताला महासत्ता होण्यापासून कोणी रोखू शकणार नाही. आणि त्यासाठी जे काही युद्धपातळीवर प्रयत्न करणं अपेक्षित आहे ते केले गेले पाहिजेत. आणि रोजगार म्हणून ह्या क्षेत्राकडे बघितलं तर एक खूप

0: उत्तम आपण रोजगाराच्या संधी निर्माण करू शकतो.
1: मॅडम, सध्या शेतकऱ्याच्या हातामध्ये, प्रत्येक शेतकऱ्याच्या हातामध्ये मोबाईल आहेच. ही जी टेक्नॉलॉजी आहे ती प्रत्येक घरामध्ये पोहोचलेली आहे. तर AI आणि डिजिटल टेक्नॉलॉजी याचा वापर करून शेतकरी स्वतःचा फायदा कसा करून घेऊ शकतो?
0: अगदी. आता मी माझंच मगाशी उदाहरण सांगितलं की मी नुसतं एक व्हॉट्सअपला स्टेटस टाकल्यानंतर मला बरीचशी मागणी आली. आज डिजिटल मीडिया इतका स्ट्रॉंग आहे की त्यातून तुम्ही मोठ्या प्रमाणात कुठेही पोहोचू शकता आणि दळणवळणाची साधनं ही खूप मुबलक प्रमाणात आणि चांगल्या पद्धतीने उपलब्ध आहेत. तर पूर्वी बघितलं आपण, तर आपल्याला एखादं ऍडव्हर्टाईज करायचं असेल तर आपण ग्राफिक डिझायनरकडे जायचो किंवा कुणाला तरी एक्सपर्टकडे जाऊन आपण त्या पद्धतीने आपण एक पाम्पलेट तयार करून वगैरे घ्यायचो. आज सोशल मीडिया आहे, आज AI आहे. तुम्ही एखादं तुमची माहिती टाकली की विदिन अ मिनिट तुम्हाला त्याची सगळी एक पाम्पलेट बनवून येतं आणि आपण ते तुम्ही सर्क्युलेट करू शकता. तर सोशल मीडियाचा वापर जर खूप चांगल्या पद्धतीने केला आपण, तर नक्की यामध्ये आपण जी मार्केट चेन आहे ती आपण एक प्रकारे सोपी करू शकतो.
1: मॅडम, सध्या बऱ्याच वेळा आहाराच्या बाबतीत सल्ला द्यायचा म्हणला किंवा सल्ला घ्यायचा म्हणला तर गहू, तांदूळ, भात खाऊ नका, वजन वाढेल, आरोग्यासाठी हानिकारक आहे असं मानलं जातं. तर मग तुमच्या दृष्टीनं सेंद्रिय पद्धतीनं पिकवलेलं अन्नधान्य हे आरोग्यासाठी कशा प्रकारे उपयोगी ठरतं?
0: आता इथे फक्त सेंद्रिय शेतीचा रोल नाही आहे. सेंद्रिय शेतामध्ये तुम्ही बियाणं कोणती वापरता ह्याचा रोल महत्वाचा आहे. म्हणजे आता आमच्याकडे भात जो आहे तो अनपॉलिश्ड असतो. म्हणजे आपण जे आता ब्राऊन राईस ही जी कॉन्सेप्ट मोठ्या प्रमाणात आलेली आहे, मग ब्राऊन राईस का म्हटलं जातं की जेव्हा तो पॉलिश केला जातो तेव्हा त्यातील महत्वाचे घटक सगळे निघून जातात आणि एक फक्त एक प्रकारे एक मोठ्या प्रमाणात कार्ब्स राहतात आणि जे तुमच्या शरीरासाठी एक प्रकारे आपले आजार आहेत ते त्यामुळे निर्माण होऊ शकतात. पण जेव्हा तुम्ही पूर्ण भात अनपॉलिश्ड राईस जेव्हा तुम्ही खाता तेव्हा तो तुलनेनं पॉलिशपेक्षा चांगला असतो. आणि बियाणं कोणतं वापरलं जातं, जेव्हा आपण मगाशी उल्लेख केला की आपण हरित क्रांतीमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याकडे एक जेनेटिकली मॉडिफाईड आपल्याकडे बियाणं आली आणि त्यामुळे पीक भरपूर वाढलं पण गुणवत्ता कमी झाली, त्याप्रमाणेच गहूच्या बाबतीमध्ये तुम्ही बघितलं तर गव्हाच्यावर सगळ्यात जास्त जर प्रक्रिया कोणत्या बियाणांवर झाली असेल तर ती गव्हामध्ये. आणि गव्हामध्ये मोठ्या प्रमाणात संक्रमण करण्यात आलं आणि ती जी बियाणं आत्ता आपण जी खातो गव्हाची बियाणं ही सगळी जेनेटिकली मॉडिफाईड आहेत. आपल्याकडे खपली गहू मिळायचा आणि खपली गहू हा शरीरासाठी खूप उत्तम, ग्लुटेन फ्री असतो. गहू खाऊ नका म्हणलं जातं कारण की त्यामध्ये ग्लुटेन असतं, तर ग्लुटेन फ्री असतो तो. जर तुम्ही ते बियाणं तुम्ही वापरला तुमच्या खाण्यापिण्यामध्ये, तो जर खपली गहू वापरला तर तो शरीरासाठी नक्की खूप उत्तम आहे. भाताचं बियाणं कोणतं, फक्त सेंद्रिय शेती नाही, सेंद्रिय शेतामध्ये बियाणं कोणतं वापरलं जातं हे महत्वाचं आहे. भातामध्ये बियाणं कोणतं वापरलं जातं. हरित क्रांतीमध्ये आणखीन एक गोष्ट सुदैवानं झाली की आपल्याकडे मिलेट जे होते, जे आपण बाजरी, ज्वारी, नाचणी आहेत, त्याच्यावर कोणत्याही प्रकारची प्रक्रिया झाली नाही आणि त्यामुळे तुम्ही आहे तशी ती बियाणं आपल्याकडे वापरू शकता. आणि ते तुम्ही बाजरी, नाचणी, ज्वारी हे हमखास डॉक्टरांकडून सांगितलं होतं की तुम्ही हे खावा कारण की ते ग्लुटेन फ्री असतं आणि त्याचा समावेश तुम्ही केला तर नक्की ते तुमच्या शरीरासाठी उपयोगी ठरेल.
1: नक्कीच मॅडम, शेतकरी बांधवांना आणि विशेषतः महिलांना तसेच तरुण शेतकऱ्यांना, जे तरुण शेतीमध्ये सध्या कार्यरत आहेत किंवा येऊ इच्छित आहेत, त्यांना किसान वाणीच्या माध्यमातून आपण काय संदेश देऊ इच्छिता?
0: सेंद्रिय शेती या क्षेत्राकडे मी एक सामाजिक कार्य म्हणून बघते कारण की आपण एखाद्या व्यक्तीला अन्न पुरवतो, ते क्वालिटी पुरवणं आणि त्या व्यक्तीच्या आरोग्यासाठी चांगलं असलेलं पुरवणं एक सामाजिक जबाबदारी म्हणून आपण ते काम करू शकतो. महिलांना विशेषतः मला सांगायचं आहे की आपल्याकडे अजूनही बघितलं पश्चिम महाराष्ट्रामधल्या ज्या शेतकरी महिला आहेत त्यांचं योगदान आपण पूर्वी आता बघितलंच की बरंच त्यांचं योगदान आहे पण त्यांना तितका मोबदला मिळत नाही किंवा त्यांना तितकी ओळख मिळत नाही. तर सध्या सेल्फ हेल्प ग्रुप आहेत किंवा बरेचसे आपले असे छोटछोटे जे सरकारी योजना आहेत त्या अंतर्गत स्त्रियांना बरंचसं फंडिंग मिळतं, त्यांना एक प्रकारे एक चांगला प्लॅटफॉर्म त्यांना मिळत आहे, त्यांचे एक प्रकारे मेळावे वगैरे भरले जातात. त्यातून ह्यापूर्वीपर्यंत कधी झालं नव्हतं, ते अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध होत आहे आणि त्या प्लॅटफॉर्मचा त्यांनी उपयोग करावा. आणि काय करावं की मार्केटची डिमांड काय आहे ही माहीत करून घ्यावी की सध्या मार्केटमध्ये मागणी काय. मी उदाहरण सांगते सर, आपण शेवग्याची शेंग खातो आपण त्याला तर सध्या बाहेरच्या देशामध्ये मोरिंगा पावडर म्हणून विकलं जातं आणि ते लोक रोज पाण्यातून ते मोरिंगा पावडर घेतात आणि ते पितात. आपल्याकडे रोज आपण ते खातो, तो भाजीपाला आपल्याकडे असतो, तो फक्त आपण मिरगाच्या दरम्यान वगैरे खातो आणि शेंग आपण रोज खातो पण आपल्याला ह्याची माहिती नाही आहे की बाहेरच्या देशामध्ये याला किती मागणी आहे. कर्टुलं आपल्याकडे ते खूप रेअर आहे आमच्या शेतामध्ये, ते आहे म्हणजे कारल्याचाच एक प्रकार आहे कर्टुलं, खूप छोटं असतं, गोल असतं असं. आणि ते कालच मी

0: बातमी बघितली की अमेरिकेत त्याची किंमत 50,000 रुपये किलो आहे. तर त्याची आपण मार्केट डिमांड काय आहे, आपण कसं तिथपर्यंत, जिथं मागणी आहे तिथपर्यंत हे कसं पोहोच करू शकतो ह्याच्याविषयी माहिती घ्यावी. आणि त्याचा अभ्यास करून मी म्हणेन की आता जे जेनजी आहेत, आपल्याकडे एक भीती आहे की आता ही शेवटची पिढी आहे जी शेतामध्ये असेल, पुढची पिढी शेतामध्ये येईल की नाही ही भीती आहे. आणि फक्त कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग होईल का, की मोठमोठ्या कंपन्या येतील आणि त्या हे सगळं कृषी क्षेत्र कॅप्चर करतील का, ही भीती आहे. तर जेनजी आहेत, त्या जेनजीनी ह्याकडे एक संधी म्हणून बघावं. आणि मोठ्या प्रमाणात त्यांचं इंग्लिशवर त्यांची कमांड आहे, त्यांचा मार्केट स्टडी चांगला आहे, सोशल मीडिया त्यांच्या ते चांगल्या पद्धतीनं हाताळू शकतात. तर एक खूप मोठी संधी आणि छान संधी म्हणून याकडे बघायला काही हरकत नाही आहे. आणि ह्याचा जर त्यांनी एक रोजगार म्हणून बघितलं, आणि शेती ही व्यापारी दृष्टिकोनातून बघणं सध्या गरजेचं आहे. आपण काय करतो, आपण ते एक इमोशनल नजरेने त्याच्याकडे बघतो आणि जास्त काही आपण त्यातून पैसे मिळवण्याच्या हेतूने करायला जात नाही. वडिलोपार्जित आहे आणि आपण ती एक फक्त सांभाळायची आहे या दृष्टिकोनातून करतो. तसं न करता आपण एक व्यापारी दृष्टिकोन थोडासा बाळगला पाहिजे आणि त्यातून रोजगार कसा उपलब्ध करून घेता येईल हे बघितलं पाहिजे. शेतकरी म्हणले की आपल्याकडे फक्त एक पांढरी कपडे घातलेला, एक डोक्याला फेटाने असा व्यक्ती उभी राहते, तसं न राहता एक रुबाबदार किंवा एक आर्थिकदृष्ट्या सक्षम अशी व्यक्ती इमेज कशी उभा करता येईल हे ह्या दृष्टिकोनातून आपण पावलं उचललं पाहिजेत. आणि हे स्वतः गाव पातळीवर होणं गरजेचं आहे.
1: नक्कीच मॅडम, सेंद्रिय शेतीतून एक आशावादी किरण या तरुणांना, शेतकऱ्यांना नक्कीच तयार होईल. शेतीबरोबरच आपल्या संपूर्ण भारताचं एक स्वप्न खूप चांगल्या प्रकारे पूर्ण होईल. मॅडम, आज आपण आकाशवाणी कोल्हापूरच्या स्टुडिओमध्ये आलात, सेंद्रिय शेतीबद्दल खूप चांगल्या प्रकारे माहिती सांगितली, याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: थँक्यू, धन्यवाद.
2: मंडळी, आत्ताच आपण किसानवाणी अंतर्गत कृषी संवादमध्ये सेंद्रिय शेती याविषयी प्रगतशील महिला शेतकरी प्राध्यापिका स्नेहल घोरपडे यांची डॉ दीपक ठमके यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. हा होता या मुलाखतीचा दुसरा आणि शेवटचा भाग.

केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाच्या वतीनं शेतकरी बंधू भगिनींसाठी सादर करण्यात आलेला किसानवाणी हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं. किसानवाणी निवेदन अंजर मुजावर. या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉ दीपक ठमके.

0: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. आता यानंतर मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 2 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 बदलत्या हवामानात शाश्वत शेतीसाठी कृषी जैवतंत्रज्ञानाचं योगदान याविषयी डॉक्टर संतोष सावर्डेकर यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
2: मग जेव्हा जनुकीय अभियांत्रिकीमुळे रासायनिक कीटकनाशक असतील किंवा पेस्टिसाइड असतील तर त्याचा अवलंबित्व आता कमी होणार आहे. म्हणजेच काय, जेव्हा अन्नावर कीटकनाशकांचे अवशेष कमी राहतात, कीटकनाशक भूगर्भातील पाण्याचे मिसळण्याचे प्रमाण कमी होते, तसेच शेतमजुरांना धोकादायक कीटकांशी संपर्क होत नाही, त्यामुळे त्याचाही असाही म्हणजे फायदा होतो.
1: सादर करते विवेक वानखडे.
3: नारळाच्या झाडाला इच्छापूर्ती करणारा वृक्ष म्हटलं जातं, पण तो अर्थवृक्ष होऊ शकतो का? आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये त्याचा किती मोलाचा वाटा आहे? भारताला बलशाली करताना नारळाचं मूल्यवर्धन किती महत्त्वाची भूमिका बजावतं जाणून घेऊया कोकोनट मॅन तुषार आग्रे यांच्याकडून. तेव्हा अवश्य ऐका बलसागर भारत होवो. बुधवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:35 आणि गुरुवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत होवो.
4: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
5: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
4: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
5: किसान वाणी. शेतीविषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
4: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी. शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
5: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ञांकडून थेट.
4: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
5: तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
4: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा.
5: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद.
4: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
5: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
4: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.

0: आकाशवाणी मुंबई। अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। आत्मनिर्भरतेवर भर देतानाच अनावश्यक परदेश दौरे आणि सोनं खरेदी टाळण्याचं प्रधानमंत्र्यांचं देशवासियांना पुन्हा एकदा आवाहन। दहशतवादाचा धोका केवळ विशिष्ट देशांसाठीच नव्हे तर संपूर्ण मानवजातीसमोरचं आव्हान असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। नीट पेपरफुटी विरोधातल्या आंदोलनासंदर्भात देशभरात दाखल झालेले FIR सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द। आणि नेपाळमध्ये महापुरामुळं मृत्यू झालेल्यांची संख्या 1000 वर। देशाचा आर्थिक वृद्धी दर कायम ठेवायचा असेल तर आत्मनिर्भरतेवर भर द्यायला हवा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमांवरून केलं आहे। स्वदेशी आणि आत्मनिर्भरतेवर अधिकाधिक भर दिला तर विकसित भारताचं स्वप्न 2047 पर्यंत साध्य होऊ शकेल असं ते म्हणाले। जगभरात अस्थिर वातावरण असताना भारतानं 7.8% विकास दर साध्य केल्याबद्दल त्यांनी देशवासियांचं अभिनंदन केलं आणि परदेश दौरे टाळले सोनं खरेदी टाळण्याचं आवाहन पुन्हा एकदा केलं।
1: स्वदेशी का मंत्र वोकल फॉर लोकल, विदेशों की यात्राएं अगर घूमने फिरने जाते हैं तो नहीं करना चाहिए। शादी ब्याह विदेशों में करते हैं, नहीं करना चाहिए। मेड इन इंडिया के मंत्र को जीना चाहिए और जरूरत न हो तो सोना भी नहीं खरीदना चाहिए।
0: दहशतवाद हा काही विशिष्ट देशांच्या सुरक्षेला असलेला धोका नसून संपूर्ण मानवजातीसमोरचं आव्हान असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। बिश्केक इथं शांघाय सहकार्य संघटनेच्या राष्ट्रप्रमुखांच्या परिषदेला ते संबोधित करत होते। कोणताही देश, समाज किंवा नागरिक स्वतःला दहशतवादाच्या धोक्यापासून अलिप्त समजू शकत नाही असंही त्यांनी नमूद केलं। संघटनेबाबतचा भारताचा दृष्टिकोन आणि धोरण हे सुरक्षा, संपर्क आणि संधी या तीन मुख्य स्तंभ वर आधारित आहे। सुरक्षा, शांतता आणि स्थैर्य हे कोणत्याही देशाच्या विकासाचा पाया असतात असंही मोदी यावेळी म्हणाले। शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांनी दहशतवादाला मिळणारा निधी, दहशतवाद्यांची भरती, कट्टरतावाद आणि त्यांना मिळणारी आश्रयस्थानं यांची संपूर्ण यंत्रणाच नष्ट करण्याचं आवाहन प्रधानमंत्री मोदी यांनी केलं। हा दौरा आटोपून प्रधानमंत्री मायदेशी रवाना झाले आहेत। नीट पेपरफुटी विरोधातल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान दिल्लीसह महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल आणि आसाम पोलिसांनी दाखल केलेले अनेक FIR सर्वोच्च न्यायालयानं आज रद्द केले। हे FIR रद्द करावेत असे अर्ज केंद्र सरकार आणि संबंधित राज्य सरकारांनी केल्यानंतर कलम 142 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयानं विशेषाधिकाराचा वापर करून हा निर्णय घेतला। याशिवाय

0: इतर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये दाखल केलेल्या एफआयआरचा तपास करू नये, अर्थात ही प्रकरणं रद्द समजावीत, असंही पीठानं स्पष्ट केलं. 20 ते 25 जुलै या दरम्यान झालेल्या आंदोलनांशी संबंधित कोणताही नवा एफआयआर नोंदवून घेऊ नये, असंही पीठानं सांगितलं. गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 2873 जणांवरची कारवाई सुरूच ठेवू अशी भूमिका सरकारनं मांडली. या सर्वांच्या विरोधात नव्याने एकच एफआयआर नोंदवायची परवानगी सर्वोच्च न्यायालयानं दिल्ली पोलिसांना दिली. या पार्श्वभूमीवर काँग्रेस जनता पार्टीनं 5 सप्टेंबरचा दिल्लीतला प्रस्तावित मोर्चा रद्द करत असल्याची घोषणा केली आहे. सरकारनं या भूमिकेचं स्वागत केलं. साखरेच्या घाऊक व्यापाऱ्यांना 15 तारखेपासून जास्तीत जास्त 2000 क्विंटल साखरेचा साठा करता येणार आहे. पुरेशा प्रमाणात साखरेची उपलब्धता, साठेबाजी टाळणं आणि किमती मर्यादित ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं आज या निर्बंधांची घोषणा केली. सध्या ही मर्यादा 4000 क्विंटल इतकी आहे. 15 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत ही नवी मर्यादा लागू असेल. हवामान बदल, जैवविविधतेचा ऱ्हास, प्रदूषण आणि साधनसामुग्री अटक जाणं अशा विविध आव्हानांचा सामना एकजुटीनं करायला हवा, असं प्रतिपादन केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी केलं आहे. भारत जर्मनी पर्यावरण मंचाच्या 4थ्या अधिवेशनाचं उद्घाटन करताना ते आज नवी दिल्ली इथं बोलत होते. जर्मनीचे पर्यावरण आणि हवामान संरक्षण मंत्री कार्स्टन श्नाइडर यांच्याबरोबर त्यांनी या अधिवेशनाचं संयुक्त अध्यक्षपद भूषवलं. पर्यावरण विषयक लढा एकेकट्याने देता येणार नाही. विकास आणि पर्यावरणाचं रक्षण एकाच वेळी शक्य आहे हे भारतानं सातत्यानं दाखवून दिलं आहे, असं ते म्हणाले. रामसर स्थळांचा योग्य उपयोग करण्याच्या दृष्टीनं भारत आणि जर्मनी दरम्यान एक करार यावेळी करण्यात आला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. निवडणूक आयोगानं एसआयआर अर्थात विशेष सखोल पुनरीक्षणानंतर प्रारूप मतदार यादी काल प्रसिद्ध केली. त्यात 2,60,88,000 अधिक नावं वगळली आहेत. राज्यातल्या एकंदर 12 मतदारसंघामधून प्रत्येकी 2,00,000 अधिक नावं वगळण्यात आली आहेत. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: पुणे, ठाणे, मुंबई उपनगर, नागपूर, नाशिक या जिल्ह्यातून सर्वाधिक तर सिंधुदुर्ग, हिंगोली आणि गडचिरोलीतून सर्वात कमी मतदारांची नावं वगळली आहेत. मतदारसंघानुसार विरार नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक 3,06,851 मतदारांची नावं वगळली आहेत. यापैकी 2,50,000 अधिक मतदार सापडत नसल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. हडपसर मतदारसंघातून 2,98,372 तर पनवेल विधानसभा मतदारसंघातून 2,83,000 अधिक नावं वगळली आहेत. खडकवासला, चिंचवड, कल्याण ग्रामीण, ओवळा माजिवडा, ऐरोली, मुंब्रा कळवा, मीरा भाईंदर, कोथरूड आणि वडगाव शेरी या मतदारसंघातून 2,00,000 अधिक नावं वगळली आहेत. सर्वाधिक स्थलांतरांची नोंद पनवेल, पर्वती, मीरा भाईंदर या विधानसभा मतदारसंघांमध्ये झाली आहे. नागपूर मध्य, नागपूर उत्तर, कसबापेठ, बडनेरा, नागपूर नैऋत्य, सांगली, नागपूर, कामठी, पंढरपूर, हिंगणा, नागपूर पश्चिम या विधानसभा मतदारसंघात निधनामुळे प्रत्येकी 20,000 अधिक मतदारांची नावं वगळली आहेत. राज्यातल्या 63 मतदारसंघातल्या 1,00,000 अधिक मतदारांची नावं प्रारूप मतदार यादीत नाहीत. अकोले, राजापूर, चिमूर, जळगाव जामोद, खामगाव, मेहकर, गुहागर या मतदारसंघामधून प्रत्येकी 20,000 कमी मतदारांची नावं वगळली आहेत. मतदारांना ceo.maharashtra.gov.in या राज्याच्या मुख्य निवडणूक कार्यालयाच्या संकेतस्थळावर जाऊन या प्रारूप यादीत आपलं नाव आहे किंवा नाही हे तपासून बघता येईल. मतदार ओळखपत्रावर असलेला एपिक क्रमांक, मतदार नोंदणीचे तपशील किंवा मोबाईल नंबर असे 3 पर्याय यासाठी वापरता येतील. मतदार यादीतून नाव वगळलेल्या मतदारांना 30 सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येणार आहेत. त्यासाठी प्रपत्र 6 मध्ये घोषणापत्रासह भरावं लागेल. सगळी कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार आहे.
0: भारतीय हवाई दलातल्या एअर वाईज मार्शल शक्ती शर्मा या भारतीय संरक्षण दलात या दर्जापर्यंत पोहोचणाऱ्या बिगर वैद्यकीय श्रेणीतल्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. शर्मा यांनी आज हवाई दल मुख्यालयात सहाय्यक हवाई दल प्रमुख शिक्षण या पदाचा कार्यभार स्वीकारला. 18 जून 1984 रोजी भारतीय हवाई दलाच्या शिक्षण शाखेत नियुक्त झालेल्या एअर वाईज मार्शल शक्ती शर्मा यांनी प्रशिक्षण संस्था

फील्ड स्टेशन्स, कमांड मुख्यालय आणि हवाई दल मुख्यालय अशा विविध ठिकाणी सेवा बजावली आहे. आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्वाच्या संस्थात्मक उपक्रमांचं नेतृत्व केलं आहे. यात आयआयटी कानपूर आणि पुणे विद्यापीठ इथं आयएएफ चेअर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्यासारख्या उपक्रमांचा समावेश आहे. तसंच कपूरथळाच्या सैनिकी शाळेच्या प्राचार्य म्हणून काम पाहताना तिन्ही संरक्षण दलांमधल्या सैनिक शाळेचं नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. सीबीआयनं तपास केलेली भ्रष्टाचाराची 7,200 पेक्षा जास्त प्रकरणं विविध न्यायालयांमध्ये प्रलंबित असून त्यापैकी 409 प्रकरणं 20 वर्षांपेक्षा जास्त जुनी आहेत असं केंद्रीय दक्षता आयोगाच्या आकडेवारीत दिसून आलं आहे. प्रलंबित असलेल्या एकंदर 7,229 पैकी 1,612 प्रकरणं 3 वर्षांपेक्षा कमी, 806 प्रकरणं 3 ते 5 वर्ष, 1,901 प्रकरणं 5 वर्ष ते 10 वर्ष प्रलंबित असल्याचं आयोगाच्या अहवाला समोर आला आहे. नेपाळमध्ये आलेल्या महापुरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 1,000 वर गेली आहे. याचा सर्वाधिक फटका बसलेल्या 8 जिल्ह्यांमध्ये आणखी मृतदेह बाहेर काढले जात आहेत. 583 परदेशी नागरिक आणि सुरक्षा दलांच्या अनेक कर्मचाऱ्यांसह सुमारे 4,000 जण अद्याप बेपत्ता आहेत. सुमारे 12,000 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. या महापुरामुळे चीनमध्येही 16 जणांचा बळी गेला आहे तर तिबेटमध्ये 500 पेक्षा जास्त जण बेपत्ता आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आत्मनिर्भरतेवर भर देतानाच अनावश्यक परदेश दौरे आणि सोनं खरेदी टाळण्याचं प्रधानमंत्र्यांचं देशवासियांना पुन्हा एकदा आवाहन. दहशतवादाचा धोका केवळ विशिष्ट देशांसाठीच नव्हे तर संपूर्ण मानवजातीसमोरचं आव्हान असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. नीट पेपरफुटी विरोधातल्या आंदोलनासंदर्भात देशभरात दाखल झालेले FIR सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द. आणि नेपाळमध्ये महापुरामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 1,000 वर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537°6 आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अस्मिता वाहिनी.
1: आता आपण ऐकणार आहोत कार्यक्रम लोकसंगीत. आज या कार्यक्रमात क्रांतीवीर चाफेकर बंधू यांचा पोवाडा ऐकूया. गायला आहे शाहीर विठ्ठल उमपाणी सह कलाकारांनी. पोवाडा लिहिला आहे राम उगावकर यांनी.

झाले होते. हे सर्व अत्याचार प्ले कमिशनर रँड करीत होता. लेफ्टनंट आयर्स हाही रँडच्या बरोबरीनं प्रदेश छळण्याचे काम करीत होता, कारण आपण पारतंत्र्यात होतो, इंग्रजाचे गुलाम होतो. मात्र स्वातंत्र्याच्या आकांक्षेनं प्रेरित झालेल्या क्रांतिकारकाला हा अन्याय सहन झाला नाही. साफेकर बंधूंनी या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी दंड ठोपटले.

0: लोकसंगीत या कार्यक्रमात आताच आपण क्रांतीवीर चाफेकर बंधू यांचा पोवाडा ऐकला. हा पोवाडा गायला होता शाहीर विठ्ठल उमपाणी सह कलाकारांनी आणि लिहिला होता राम उगावकर यांनी.
1: नारळाच्या झाडाला इच्छापूर्ती करणारा वृक्ष म्हटलं जातं, पण तो अर्थवृक्ष होऊ शकतो का? आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये त्याचा किती मोलाचा वाटा आहे? भारताला बलशाली करताना नारळाचं मूल्यवर्धन किती महत्वाची भूमिका बजावतं? जाणून घेऊया कोकोनट मॅन तुषार आग्रहे यांच्याकडून. तेव्हा अवश्य ऐका बलसागर भारत होवो, बुधवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:35 आणि गुरुवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर. बलसागर भारत होवो.
2: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाच्या राज्य

0: राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 2 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता बदलत्या हवामानात शाश्वत शेतीसाठी कृषी जैवतंत्रज्ञानाचं योगदान याविषयी डॉक्टर संतोष सावर्डेकर यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
1: मग जेव्हा जनुकीय अभियांत्रिकीमुळे रासायनिक कीटकनाशक असतील किंवा पेस्टिसाइड असतील तर त्याचा अवलंबित्व आता कमी होणार आहे. म्हणजेच काय, जेव्हा अन्नावर कीटकनाशकांचे अवशेष कमी राहतात, कीटकनाशक भूगर्भातील पाण्याचे मिसळण्याचे प्रमाण कमी होते, तसेच शेतमजुरांना धोकादायक कीटकांशी संपर्क होत नाही, त्यामुळे त्याचाही असाही म्हणजे फायदा होतो.
0: सादर करते विवेक वानखडे.

हे आकाशवाणीचं मुंबई केंद्र आहे आणि आपण ऐकत आहोत अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. 8:30 वाजलेत. भावधारा सुगम संगीत.

0: आरोही आगरकर यांनी गायलेलं हे गीत होतं दी ल बक्षी यांचं आणि संगीत होतं अनिल आगरकर यांचं.
1: शेतीतील नवनवीन प्रयोग, कृषी उत्पादनांचं मूल्यवर्धन, बाजारपेठेतील संधी, आरोग्यदायी आहार आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा अशा विविध विषयांवर जाणून घेऊया तज्ज्ञांकडून महत्वाची आणि उपयुक्त माहिती.
2: शेतकऱ्यांसाठी नवी संधी आणि ग्राहकांसाठी चांगल्या सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नाची माहिती देणारा कार्यक्रम फार्म टू सिटी.
1: ऐका फार्म टू सिटी दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता FM रेनबो 107.1 MHz वर. प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
2: फार्म टू सिटी 107.1 MHz FM रेनबो सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा.

रात्रीचे 10 वाजले आहेत. नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया विदुषी श्रुती सडोलीकर यांचं गायन, राग बागेश्री. विलंबित ख्यालाची बंदी शुरूपक तालात कोण गत भये, द्रुत ख्याल तीन तालात गुंदे लावरी मालनिया, त्यांना तबला साथ विश्वनाथ शिरोडकर, संवादिनी अनंत जोशी. विदुषी श्रुती सडोलीकर यांचं गायन, राग बागेश्री.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी श्रुती सडोलीकर यांचं गायन आपण ऐकलं. राग बागेश्री. त्यांना तबला साथ विश्वनाथ शिरोडकर यांनी केली. संवादिनी साथ होती अनंत जोशी यांची.
1: नारळाच्या झाडाला इच्छापूर्ती करणारा वृक्ष म्हटलं जातं, पण तो अर्थवृक्ष होऊ शकतो का? आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये त्याचा किती मोलाचा वाटा आहे? भारताला बलशाली करताना नारळाचं मूल्यवर्धन किती महत्वाची भूमिका बजावतं जाणून घेऊया कोकोनट मॅन तुषार आग्रहे यांच्याकडून. तेव्हा अवश्य ऐका बलसागर भारत होवो. बुधवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:35 आणि गुरुवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत होवो.
2: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 2 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 बदलत्या हवामानात शाश्वत शेतीसाठी कृषी जैवतंत्रज्ञानाचं योगदान याविषयी डॉक्टर संतोष सावर्डेकर यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
3: मग जेव्हा जनुकीय अभियांत्रिकीमुळे रासायनिक कीटकनाशक असतील किंवा पेस्टिसाइड असतील तर त्याचा अवलंब आता कमी होणार आहे. म्हणजेच काय, जेव्हा अन्नावर कीटकनाशकांचे अवशेष कमी राहतात, कीटकनाशक भूगर्भातील पाण्याचे मिसळण्याचे प्रमाण कमी होते, तसेच शेतमजुरांना धोकादायक कीटकांशी संपर्क होत नाही, त्यामुळे त्याचाही असाही म्हणजे फायदा होतो.
2: सादर करते विवेक वानखडे.

श्रोते हो नमस्कार. नभोनाट्य प्रसारित करत आहोत अत्तर क्षण. लेखक अजितेम जोशी. सादरकर्त्या गौरी लागू.

0: मीने, ए मीने, मीने, मीने, मीने।
1: ओ मीन ऐकली आहे तुमची हाक, हा जरा जरा तरी धीर धरा ना। मला काय नुकतंच लग्न झालेली नवतरुणी समजलात की काय? तुम्ही मिने मिने केलं की मी आपली हरिणी सारखी तुरु तुरु तुरु तुरु धावत येईन असं वाटलं का काय तुम्हाला?
0: काय हरकत आहे यायला?

0: वाजवतोय, ही वेळा रिंग वाजवतोय, काय माहिती हे? घ्या घ्या घ्या मोबाईल, बोला.
1: अग अग मीने तुझी पिपाणी बंद कर.
0: काय
1: कॉल रघ्याचा नाहीये तर आनंदीचा आहे.
0: म्हणजे माझी पडपड म्हणजे पिपाणी का? म्हणतात ना माणसाचा मूळ स्वभाव जात नाही एवढं वय झालं तरी.
1: माय डिअर वाईफी, पिपाणी म्हणजे ते मोठ्या आवाजात वाजतंय ना.
0: हजारदा सांगितलंय मी तुम्हाला, त्या महान कलाकाराच्या शहनाई वादनाला पिपाणी म्हणू नका. आपल्याला ज्यातलं कळत नाही ना त्यात लक्ष घालू नये. काय म्हणायचं? शहनाई शहनाई म्हणा.
1: शहनाई तेच ते गं, तेच ते.
0: शहनाई वादन म्हणा.
1: मीने आपलं काय ठरलं होतं? करोनातून सुखरूप घरी आल्यानंतर, आपल्याला पुनर्जन्म मिळाल्यानंतर वादविवाद भांडणं अहंकार बाजूला ठेवून नव्यानं आपण.
0: प्लीज प्लीज प्लीज, एकदाच माझी इच्छा पूर्ण करा. म्हणा बरं, म्हणा शहनाई वादन म्हणा बरं.
1: बरं बाई, हे शहनाई वादन कृपा करून
0: करते. बंद करते.
2: हाय यंग मॅन.
1: हाय.
2: किती वेळ घरात स्वीट गर्ल बरोबर फॅमिली ड्रामा चालू होता काय?
1: नाही म्हणजे फोन जरा सायलेंट वर होता ना, समजलंच नाही ग.
2: समजल्या बेबी, तुमच्या भाव भावना पोहोचल्या. कशावरून मूड ऑफ केलात स्वीट गर्लचा? तुम्ही पण ना, तुम्ही दोघांनी हॉस्पिटल मधून आल्यावर काय ठरवलं होतं?
1: आनंदी, अग हो हो हो, मी निघालोच बर का. अग आनंदी, मी जरा वॉलेट घरी विसरलो होतो ना म्हणून.
0: द्या तो मोबाईल, द्या. हाय हाय आनंदी, तुझा हा यंग मॅन वॉलेट बिलेट अजिबात विसरलेला नाहीये बरं का ग. उगच सकाळी सकाळी महाचर्चा करत बसलाय माझ्याशी.
2: कमॉन स्वीट गर्ल, चिल मार, कूल यार.
1: आनंदी, हा मी निघालोच बघ. अरे वाऱ्यालाही लाजून माझी गाडी हांडतो, तू त्या वड्यावाल्याकडे थांब मात्र. आधी लगीन वड्याचं आणि मग बघू ते सामानाचं. बाय. मी निघालो ग, मी निघतोय.
0: हे बघा, वडे हादडायची काहीही गरज नाहीये. घरात आज मी मस्तपैकी त्या केतकरांचा टिफिन मागवलाय.
1: अरे वडे वगैरे हीच तर आमच्या खानदानाची गंमत आहे. बाय बाय विना.

0: हो थांबा.
1: आनंद पोटात माझ्या
0: रघुनाथ भाऊजी या या या या अहो या आत या
1: आपलं स्वागत. प्रभया आनंद पोटात माझ्या
0: भाऊजी या ना घरात. अहो मी सांगितलं ना घर आपलंच आहे म्हणून.
1: रघुनाथराव काहीतरी गडबड घोटाळा केला तर बघ तुम्ही. नक्कीच गडबड घोटाळा केला. अरे बापरे आनंद पोटात. रघुनाथराव तिसऱ्या मजल्याऐवजी चौथ्या मजल्यावरच्या घरात घुसला तर रघुनाथराव आता माफी मागा. अरे अरे अरे अरे आनंद नाही नाही नाही मारा कल्टी. दुखे मन मेरे सुनो मेरा कहना जहां नहीं चैना वहां नहीं रहना. सॉरी सॉरी सॉरी सॉरी मी आज जरा घाई गडबडीत चुकून चूक केली. माफ करा. तिसऱ्या मजल्यावरच्या प्रभाकर पंतांच्या घरी मला जायचं होतं.

0: म्हणजे जायचं होतं मोरवाडीला, पण आलो इथं चुकून चूक झाली, सॉरी सॉरी सॉरी.
1: अहो रघुनाथराव, अहो चुकचुकराव झाले तुमचे, किती चुकचुकताय. अहो हे घर तुमच्या प्रभाकर पंतांचंच आहे, आणि मी तुमच्या सोप्या मराठीत बोलायचं तर मी त्यांचा रिमोट आहे,
0: म्हणजे
1: मीना मीना मीना वहिनी.
0: अरे असं झालं होय. अहो पण असं कसं शक्य आहे रघुनाथराव, वहिनी पण त्या
1: पण त्या म्हणजे पणत्या का आणल्यात भाऊजी, एकदा तरी विचारायचं होतं पणत्या आणू का म्हणून. झाल्या ना आता डबल आनंदीनं ह्या एवढ्या ढिगभर पणत्या आणल्यात, म्हणे यंदाची दिवाळी वेगळी अविस्मरणीय साजरी करण्यासाठी संपूर्ण घर पणत्यांच्या प्रकाशात उजळून टाकण्यासाठी तिनं एकापेक्षा एक छक्काच पणत्या आणल्यात.
0: काय सांगताय.
1: आता तुम्ही एक काम करा,
0: हा
1: तुमच्या त्या पणत्या आहेत ना त्या तुम्ही तुमच्या घरात लावा.
0: काय बात आहे.
1: आपण लावलेले दिवे पाहताना खूप भारी वाटतं, आणि तुमच्यासारख्या जगप्रसिद्ध माणसानं लावलेल्या पणत्या.
0: पण त्या पण त्या वहिनी ना पण त्या पुरे. आता मी काय म्हणतो वहिनी, मला काय म्हणायचं,
1: असं कसं. आणि आता मी काय म्हणते ते ऐका.
0: हे बघा माझा आधी,
1: या या या या या या बघू घरात या. अहो लोकांना वाटेल की या दातारांचं दातृत्व फारच उफाळून आलंय. दिवाळी सुरू होण्यापूर्वीच दिवाळीची पोस्ट द्यायला त्यांनी सुरुवात केली की काय.
0: पोस्ट
1: हो. अहो या प्रभाकर पंतांचे जीवलग दोस्त
0: दोस्त.
1: या या घर
0: दोस्त नारा दोस्त दोस्त नारा
1: भाऊजी
0: जिन
1: भाऊजी. अहो भाऊजी ऐका ना प्लीज प्लीज, ते गाणं थांबवा ना. अहो घरात या ना एकदाचे, येता की मी माझ्या नेहमीच्या शैलीत स्वागत करू तुमचं. अहो भाऊजी आनंदीनं लय भारी पणते आणल्यात, त्याही देव दिवाळीपर्यंत पुरतील एवढ्या.
0: बरोबर आहे. पण काय माहितीये का, पण काय पण माझा पण वेगळा आहे मीना वहिनी. सकाळी उठल्यापासूनच ना काहीतरी विचित्र घडतंय, काहीतरी विचित्र घडतंय. आपण रस्त्यातून रमत गमत आपल्या स्तंद्रीत जात असताना म्हणजे कसा पायापाशी रस्सी बॉम्ब फटाक्कन फुटावा ना, तसं झालंय. म्हणजे काय झालंय हा धक्का, म्हणजे मला फार जीव घेणा झालाय. हो
1: हवं तर वेलची घालून चहा करते, आणि सोबत आनंदीच्या नाविन्यतेच्या संकल्पनेतल्या कॉकटेल चकल्या. हा इतक्या झकास झाल्यात ना
0: कॉकटेल,
1: वाटतं पाहतच राहावं.
0: कॉकटेल आणि चकल्या.
1: हो
0: असेल बाबा असेल. काय आनंदी आहे तो सब मुमकिन है. आनंदी है तो सब मुमकिन
1: है. हो अहो अकस्मात तिथं कोरोनाच्या काळात कोविड सेंटर मध्ये ती भेटते काय आम्हाला, आणि पूरं जग व्यापून टाकते काय.
0: काय सांगताय.
1: हा आता चहा आणते. हा तोवर
0: तोवर तोवर तोवर मी असं करतो, तोवर मी तुमच्या आवडीचं कट्यार मधलं तुमचं आवडतं गाणं म्हणतो.
1: कुठलं
0: घे छंद मकर
1: भाऊजी प्लीज प्लीज आता नका ना गाऊ. अहो हे गाण्या बजावण्यापेक्षा असं करा, ही माझी ना कामाची वेळ आहे.
0: प्लीज मी ना वहिनी
1: प्लीज भाऊजी, सकाळी केलेले ते रवा बेसन मिक्स लाडू मोजा ना पटापट.
0: कोण मी,
1: तोवर मी चहा करते ना चटाचट.
0: अरे बापरे रघुनाथराव, दाल में कुछ गडबड है, दाल में कुछ गडबड है. रघुनाथराव रघुनाथराव जागे व्हा मुनिराज, इथून सुटका आता, नाहीतर इलायची मार के चाय के बदले में जोर का झटका धीरे से लगे. आनंदी बोल बोल बोल बोल. काय म्हणजे काय. अगं अगं इथं मी प्रभाच्या घरात रवा बेसन लाडू बोसतोय. ट्रेन वेळेवर कशी आली. हा बर बर येस येस निघतो निघतो. चलो चलो चलो चलो रघुनाथराव बुलावा आया है. मीना वहिनी माफ करा मी चाललो, इलायची वाली चाय. बाय बाय बाय बाय बाय बाय.
1: गेले गेले वाटतं रघुनाथराव भाऊजी. या फुक्यानं दगा दिला मला. आता हे सामान कोण आणणार, आणि हे लाडू कोण मोजणार.
2: हम तो तेरे आशिक है सदियों पुराने. हम तो तेरे आशिक है सदियों पुराने.
3: चाहे
2: तू माने.
3: अहो ऐका ना
2: माने.
3: तुम्ही एकदम भारी.
2: तू मग
3: तुमचं गाणं काय जाम भारी.
2: थँक यू आनंदी.
3: यंग मॅन यंग मॅन. काय नाव काय तुमचं.
0: काय पोरगी आहे काय पोरगी आहे, नावानं हाक मारतीये आणि पुन्हा मला नाव विचारतीये. हे बघ आनंदी माझं नाव तुला माहित आहे, रघुनाथ गोपीनाथ खोचीकर. आमचे पूर्वज त्या संस्थानांचे सल्लागार.
3: तुम्ही खोचीकर नाही गोचीकर आहात. गोचीकर
2: क्या हुआ
3: सभी गोचीकरूंवर गाताय काय गोचीकर.

0: म्हणजे
1: आपलं काय ठरलं होतं?
0: आपलं आपलं काय ठरलं होतं? तसंच तर सगळं घडतंय. यालाच प्लॅन, यालाच प्लॅनर आणि मास्टर माइंड म्हणतात.
1: तुम्हाला मी काय सांगितलं होतं?
0: काय?
1: आज काही झालं तरी सकाळी यंग मॅन प्रभाकर दातारांच्या घरी हादडायला जायचं नाही म्हणून.
0: अगं पण मी ते
1: ठरलं होतं ना.
0: हो पण मी
1: आता म्हणू नका असं झालं होय. आणि गाऊ तर अजिबात नका, नाहीतर मी तुमच्या घरातल्या स्वीट गर्लला चावी मारेन. तुम्ही त्यांच्या मागे त्यांच्याबद्दल काय काय बोलतात ते सगळं सांगेन.
0: नको नको नको.
1: ही रोजच्या रोज.
0: अगं झाली चूक, असा फेस्टिवल धमाका उडवून भर दिवाळी असा शिमगा करू नकोस ग. माफ कर यार, माफ कर, छोड दो यार. मन से, दिल से, हृदय से
1: माफ करेन, पण माझं एक छोटं काम करायचं.
0: अरे का नाही करणार ना, करणार.
1: छोटं म्हणजे एवढंच, इटुकलं पिटुकलं.
0: हो करतो ना, करतो.
1: हा तर मग जाऊ दे.
0: काय?
1: मी मला वाटेल तेव्हा एक काम तुम्हाला सांगेन.
0: ओके
1: समजलं.
0: ओके ओके बेबी.
1: प्लॅन मध्ये थोडा बदल झालाय.
0: का?
1: ते सकाळच्या फ्लाईट न आले आणि बाकी सगळं सेम आहे.
0: अरे बापरे, पण आनंदी माझ्या मनात एक प्रश्न आहे.
1: कम ऑन शूट,
0: विचारू.
1: विचारा पटकन, मला वेळ कमी आहे.
0: नाही मला फक्त एकच सांग आनंदी, प्रभाकर आणि मीना वहिनीला हा अनपेक्षित धक्का सोसेल का? हे सरप्राईज झेपेल.
1: यंग मॅन रघुनाथ राव, काय नाव काय हो तुमचं?
0: पुन्हा पुन्हा नाव आलं, हाक मारून पुन्हा पुन्हा वर नाव विचारते. अरे बापरे, काहीतरी केमिकल लोचा दिसतो ह्याचा. रघुनाथ, गोपीनाथ, खोचीकर. परत सांगू का एकदा? रघुनाथ, गोपीनाथ, खोचीकर. बरं का आनंदी, आमचं खोचीकर, खोचीकर घराणं म्हणजे लय भारी. आमचे पूर्वज त्या त्या त्या संस्थानात प्रमुख सल्लागार होते. आम्ही खोचीकर म्हणजे फुकटचा सल्ला देण्यात एक नंबर.
1: गोचीकर आहात तुम्ही, गोचीकर.
0: आता काय केलं मी?
1: आणि फुकटचा सल्ला मला अजिबात नकोय.
0: नाही नाही, मी काही नाही केलेलं. मी हिंट सुद्धा दिलेली नाहीये. तुला खरंच सांगतो आनंदी, वहिनीला काहीही बोललेलो नाहीये.
1: पण त्या दोघांच्या समोर किती वेळा बोलला?
0: अगं पण आता मी ते.
1: आणि यंदाची दिवाळी सरप्राईज दिवाळी आहे, वेगळी आहे, जोडणारी आहे.
0: खरंय,
1: नाते जुळले मनाचे मनाशी.
0: हो मला तर ते गाणं इतकं आवडतं ना, इतकं आवडतं. नाते जुळले मनाचे मनाशी.
1: पुरे आता गाऊ नका, गाऊ नका. मी सांगितलेली कामं केलीत का तुम्ही?
0: अरे म्हणजे काय केली म्हणजे काय, करणारच सोडतो का काय? हे बघ, हे हॉटेलच्या रूमचे हे फोटो बघ, हे बघ बघ बघ. अगं प्रभेलाही खूप आवडले.
1: काय?
0: हो इतके आवडले म्हणजे.
1: का दाखवलेत तुम्ही त्यांना?
0: अगं त्याला आवडले, काय प्रॉब्लेम नाही.
1: सरप्राईजचा अर्थ काय तुम्ही म्हणजे ना?
0: खरं सांगू का, आमची ना बिगारी ते आतापर्यंतची आमची दोस्ती आहे. अगं आनंदी तुला माहित नाही, आम्ही खरे खरे जिगरी जिगरी जिवलग दोस्त आहोत. अगं मैत्रीत नाही गेलो पंडाव खेळलो आम्ही कधी. मनापासून सॉरी, आय एम व्हेरी सॉरी, आय एम व्हेरी सॉरी. पण तुला सांगू का, प्रभ्याला रूम इतकी आवडली, हॉटेलची इतकी आवडली आहे, मी त्याला सांगितलं आपल्या आपल्या लाडक्या आनंदीचे खासम खास म्हणजे विशेष पाहुणे येणार आहेत, अ सरप्राईज गेस्ट.
1: काय?
0: बरोबर आहे ना?
1: खोटं बोला पण रेटून बोला. हे आपल्या प्लॅन मध्ये नव्हतं.
0: चुकलं का काही?
1: मला त्यांनी विचारलं असतं तर अचानक मी काय उत्तर देणार होते? तुम्ही ना गोचीकर. हॅलो यंग मॅन, बोला.
2: आनंदी हे काय अगं, हे वागणं बरं नव्हे. हा
1: मी काय वागले?
2: रघ्यानं सर्व सांगितलं मला, हॉटेलच्या रूमचे फोटो सुद्धा दाखवले. तुझे म्हणे सरप्राईज गेस्ट येणार आहेत, विशेष पाहुणे. काय गं आनंदी, ही गोष्ट तू आमच्यापासून लपवून कशी ठेवू शकतेस? अगं आम्ही तुला आमच्या घरातली एक समजतो, नातीसारखे तुझे लाड करतो, प्रेम करतो. हे बघ आनंदी, हे जमणार नाही. आम्ही असताना तुझे खास पाहुणे हॉटेलमध्ये राहणार? आनंदी हे जमणार नाही.
1: हे कसं शक्य आहे?
2: या जगात आनंदीला काही अशक्य नाही. आनंदी तू आमच्यासाठी काय काय केलंयस त्या कोविड सेंटरमध्ये? सब मुमकिन आहे. अगं तू म्हणजे जादूगार आहेस की मयागार आहेस आनंदी.
1: थँक्यू थँक्यू यंग मॅन, पण मी काय म्हणते ते ऐका ना जरा.
2: मी काय म्हणतो ते ऐक ना तू तात्काळ. तातडतोब खरी ये, तातडतोब.
1: आणि हे तातडतोब काय आहे हो?
2: तातडतोब म्हणजे मला ताबडतोब म्हणायचं होतं ग. इतक्या वर्षांनी आमच्या घरात तुझ्यामुळे पाहुणे येणार आहेत, त्याचा आम्हाला खूप आनंद झालाय ग. अगो आपल्याला वेगळी दिवाळी साजरी करायचा चान्स आहे, आणि आम्हालाही दिवाळ सण साजरा करायचा मौका मिळेल ना. कम ऑन बेबी. अग अतिथी देवो भव, ये लवकर.
1: ही दिवाळ सणाची भानगड कळली नाही मला.
2: अगं ती भानगड नाही ग, इट्स म्हणजे स्लीप ऑफर टर्न आहे. म्हणजे काय झालं की काय वय झालं ना की कधी कधी जीभ घसर

0: करते का
1: की मनाच्या तळाशी लपून ठेवलेल्या गोष्टी अचानक उसळी मारून वर येतात. यंग मॅन, काय प्रकार आहे हा, सांगा ना.
2: हॅलो हॅलो हॅलो.
0: ए ए आनंदी, मी ना आवाज दिलाय तुला, माहितीच आहे मला गेलंच पाहिजे. तू लवकर ये, तू ये, आपण बसून प्लॅनिंग करू, मी रघ्याला बोलून घेतो. बाय.
1: त्यांना त्यांना नको, ते घोळकर आहेत, जे करायचं नाही तेच करतात, अगदी बेकार घोळकर.
0: अगं रघ्या खोचीकर आहे, तो नसेल तर घोळ होतील, पण तू लवकर ये ग. आणि आपल्या इथं अतिथीला देव मानतात बरं का.

0: गॉड, आता काय करायचं? तुम्ही ना गोचीकर, मला ना तुमचा एकदम राग आलाय.
1: जाऊ दे ना, जाऊ दे ना आनंदी, जाऊ दे ना. असं काय करतोयस? मी काय म्हणतो माहितीये का, माणसाला राग येणं स्वाभाविक आहे. आहे की नाही स्वाभाविक? आहे की नाही स्वाभाविक? हो म्हण. हा मग काय आनंदी, राग येणं म्हणजे जरी जिवंतपणाचं लक्षण असलं ना, तरी मार्ग नाही ना काढता येत त्यामुळे. मला एक सांग, मला एक सांग, काय म्हणाला प्रभ्या?
0: ते म्हणतात माझ्या सरप्राईज गेस्ट ना त्यांच्या घरीच राहायला सांग.
1: क्या बात है, अगं हॉटेलचे पैसे वाचले आणि आपला प्रॉब्लेम सुटला. त्यांची भेट, थेट भेट होईल की इतकी वर्ष न भेटलेले जीव असे झकासपैकी भेटतील. अगं आनंदी, हे रियुनियन फार भारी होणार आहे. नाहीतरी आपल्याला समजत नव्हतंच ना त्यांची भेट कशी होणार ते. मग हे सांग
0: रघुनाथराव, गोची केलीत तुम्ही माझी.
1: मी काय केलं?
0: दातारांच्या एकुलत्या एक मुलीची आणि दातारांची इतक्या वर्षानंतर भेट होईल, ही भेट अविस्मरणीय ठरेल. पण स्वाती मावशीला इथे येण्यासाठी मी काय सांगितले होते ते तुम्ही विसरलात, आता काय होणार?
1: मी एक सुचवू का? मी एक सुचवू का? बालिके, फुकटचा सल्ला नाही. म्हणजे मी काय म्हणतो, आपण तसं करून हे जर असं केलं ना, तर म्हणजे मला काय वाटतंय की
0: हे बघा, तुम्ही एक तर नको तिथे चार चमचे आगाऊपणाचं मीठ जास्तच टाकलंय.
1: म्हणजे
0: नको ते करून दाखवलं
1: अगं,
0: आणि माझ्या नितांत सुंदर कल्पनेचा बँड बाजा वाजवला.
1: नाही गं आनंदी, तू
0: तसं करून असं केलं तर म्हणून माझी वरात काढू नका. आधीच माझ्या डोक्यात डीजे वाजतोय, त्यात तुम्ही हलगी वाजवू नका.
1: हे बघ, हे बघ, ऐक माझं, ऐक माझं. हे बघ आनंदी, अगं तुझी कल्पना खरंच खरंच खरोखरच नितांत नितांत सुंदर आहे. खरंच आनंदी, यासाठी आपण मानलं तुला. खरंच मीना वहिनींची एकुलती एक स्वाती ग्रॅज्युएट झाल्यावर पहिल्याच झटक्यात बँकेला नोकरी लागली. मुळातच हुशार, स्मार्ट, नम्र, संस्कारी स्वाती कुणालाही पहिल्याच भेटीत आवडण्यासारखीच होती. आत्ताही असेल ती पूर्वीची स्वाती, आता कशी दिसत असेल माहीत नाही. पण आनंदी, स्वातीला बँकेत लागून वर्षही झालं नव्हतं, त्यातच स्वाती प्रेमात पडली त्या विकीच्या. पण प्रभ्या आणि मीना वहिनींचा या प्रेमाला ठाम विरोध, अगं जबरदस्त विरोध. म्हणजे अगदी खानदान की इज्जत मिट्टी में आणि घराण्याच्या आबरूची लखतर कपडे वाळत घालण्याच्या दोरीवर. इतकी वर्ष, इतकी वर्ष एक जान है हम म्हणणारे हे तिघे आता म्हणू लागले हम आपके है कौन.
0: ओ, हे म्हणजे अगदी टोटल फिल्मी झालं की.
1: अगं मग सांगतोय काय,
0: स्वाती मावशीचा स्वभाव माहित नाही, पण यंग मॅन प्रभाकर आणि स्वीट गर्ल मीना असं कसं वागू शकतात?
1: हो ग बाई,
0: त्यांना एवढा राग येतो आणि त्यांच्या मनात असे विचार येऊ शकतात?
1: तू ऐक तर.
0: पण काय हो रघुनाथराव, तुम्ही तर त्यांचे कौटुंबिक मित्र, तेही एकदम जिवलग, मग तुम्ही हे सगळं होत असताना काय करत होतात?
1: मी काय करणार आनंदी, मी काय करणार? अगं बाई, मी मय मय मय बेचारा मध्यमवर्गीय माणूस, अरे त्या दोघांनी मला आणि माझ्या रमाला डायरेक्ट सांगितलं. काय सांगितलं माहितीये? मैत्री हवी असेल तर इस भानगर से लांब राहो. मग काय, आम्ही आमच्या दोघांनी आमच्या लवचिक काळजांवर ब्रँडेड विटा ठेवल्या आणि स्वातीला बाय बाय केलं. स्वातीलाही खूप वाईट वाटलं, कारण तिचा या रमा आणि रघुनाथांवर विश्वास होता, पण आम्ही विश्वासघात केला.
0: ओ, म्हणजे विश्वासघात करणं तुमची टॅगलाईन आहे तर.
1: काय,
0: मीही विश्वासानं तुम्हाला या ऑपरेशनमध्ये सामील करून घेतलं होतं, पण तुम्ही तर आता सांगा यातून मार्ग कसा आणि कोण काढणार?
1: सांगतो.
0: स्वाती मावशी आणि माझी ओळख कशी, आमचं नातं काय, आम्ही भेटलो कसे, कोणत्या नात्यानं मी त्यांना सरप्राईज गेस्ट म्हणून नेऊ?
1: हो हो हो हो, प्रश्नांचा धुंद.

0: धडाका संपला असेल तर मी विचारू का जरा?
1: हा विचारा, पण अर्थ असेल तेच विचारा हा.
0: पूर्ण अर्थपूर्ण विचारतो. मला एक सांग आनंदी, तू स्वातीला शोधलंस कसं, कुठे आणि तिला इथं येण्यासाठी तयार कसं केलंस, काय सांगितलंस, बोल बोल.
1: समाज माध्यमाची, सोशल मीडियाची ही सगळी करामते. अनोळखी नंबर.
2: मी स्वाती विक्रम. हे बघा, आम्ही हॉटेलमध्ये चेक इन केलंय पण तुम्ही आला नाहीत अजून. हे बघा, माणसाने दिलेला शब्द आणि दिलेली वेळ पाळायला हवी, समजलं?
1: सॉरी स्वाती मावशी, मी इथेच आहे, 2-4 मिनिटात येते पटकन. ओ माय गॉड, ही स्वाती मावशी एकदम खडूस आणि खसकी दिसतीये. बापरे, पहिल्याच भेटीत लोचा झाला रे.
0: काय काय सांगतेस काय आनंदी, तू स्वातीशी बोललीस? प्रत्यक्ष स्वातीशी? अग बाप रे, अरे स्वाती किमान आवाज तरी.
1: ओ अहो, इमोशनल ड्रामेबाजी पुरे
0: का?
1: आपल्याला पुढे काय करायचंय ते ठरवायला हवं. एक तर थाप मी मारलीय.
0: अगं बाई ऐक आनंदी, अगं ही स्वाती म्हणजे आमच्या मेघासारखीच आहे. आमची मुलगी मेघा, लग्न झालं तिचं, नाशिकला असते. आनंदी, अगं मी आणि प्रभ्या आम्हाला दोघांनाही एक एकच मुलगी बर का, याला म्हणतात खरी दोस्ती, माहित आहे का तुला?
1: स्वाती मावशी आणि मेघा, मेघा मावशीची मैत्री.
0: आणि एका झाडाच्या दोन फांड्या, एका नाण्याच्या दोन बाजू. पण पण सब कुछ खतम, सब कुछ खल्ला.
1: काय झालं?
0: काय झालं काय? दातार खोचीकरांच्या दोस्तीचा सिलसिला सीझन 1 सीझन 2 सीझन 3 असा सारखा पुढे पुढे पुढे पुढे न्यायचा होता. पण स्वातीच्या लग्नाच्या निर्णयानंतर सगळंच बंद झालं. एक मिनिट, प्रभेचा फोन. हा,
3: अरे रघ्या लेका आहेस कुठे?
0: अरे इथेच आहे. कुठे काय, हा इथेच आहे, तिसऱ्या चौकातल्या चौथ्या गल्लीतल्या 17व्या दुकानासमोर उभा आहे.
3: तिथं कडमडण्यात वेळ घालू नकोस, ताबडतोब घरी ये.
0: म्हणजे?
3: अरे आनंदीचे सरप्राईज गेस्ट येणार आहेत आपल्याकडे.
0: काय सांगतोस काय, आपल्याकडे? आपल्याकडे? अरे प्रभ्या, ऐन दिवाळीत हे कसं शक्य आहे? आधीच आमच्याकडे पाहुणे येणार.
3: अरे लेका, आपल्याकडे म्हणजे आमच्याकडे. आम्ही दोघांनी म्हणजे मी आणि मीनानं एकमतानं ठरवलंय त्यांना इथं.
0: बघ बघ बघ बघ, बघितलंस ना, बघितलंस ना, तुम्हा दोघांचं हल्ली प्रत्येक गोष्टीत वारंवार एकमत होतंय हे फार चांगलं लक्षण आहे रे प्रभाकर. पण ते सरप्राईज पाहुण्याचं काय रे? तुम्हाला त्यांना तुमच्या घरात पाहुणं म्हणून बोलवायचं आहे का? पण त्यांना तुमच्या राजवाड्यात पाहुणे म्हणून यायचं की नाही विचारलंयस का? कोण पाहुणे येणार आहेत, ते तुला चालणार आहेत का नाही? प्रभाकर पंत, अरे प्रभ्या माहिती घे लवकर, मग उतावीळ व्हा, नाहीतर करायला जाल एक आणि होईल भलतच. मागून राडा नको बरं का, ऐक.
3: ए शुभ बोल रे रघ्या, तू आधी खरी आहे बरं, खरी आधी मग.
0: हा प्रभाकर म्हणजे स्वाभाविकच आहे. आता इतक्या वर्षांनी घरात पाहुणे येणार आहेत म्हणून दोघंही कशी खुशीत आहेत. अगं या धन्य धन्य अशा दोन माणसांनी सर्वांशी नातच तोडून टाकलंय सिरसिंगराव नुसते.
1: पण आता काय होणार? स्वाती मावशीला भेटल्यावर काय होईल आणि माझी थाप?
0: ऐक तर, आपण पुढे तर जाऊ मग बघू.

0: अहो प्रभाकरराव, पंत प्रभाकर, अहो महाराज प्रभाकर।
1: आप कतार में है, आप कतार में है।
0: ओ ओ दातार, ओ दातार, काय काय झाले, काय काय झाले? हा अहो मला सांगताय, इतकी वर्ष संसार केल्यानंतरही मी कतार में? आपलं काय ठरलं होतं हा, की हॉस्पिटल मधून सुखरूप घरी आल्यावर नव्यानं जगायचं, जुनं सगळं काही विसरून जायचं, जी काही वर्ष।
1: आप कतार में है।
0: अरे चा दातार, नो लंच, नो दिवाळी फराळ, आप कतार में है, आप कतार में है।
2: अगं मीने आप कतार में है हे वाक्य गेली 10 मिनिटं ऐकवते ती बया फोन मधली।
0: कोण?
2: 10 मिनिटं आनंदीचा मोबाईल हेच सांगतोय मला। कमाल आहे या आनंदीची आणि रघ्याची।
0: अच्छा अच्छा अच्छा, असं झालं होय। अहो ती आनंदी गाडीवर असेल आणि तो रघुनाथराव कशाला हवाय हो तुम्हाला तो? मी चहा करायला गेले तर हा माणूस काम न करता गायब झाला की? म्हटलं मदत करेल, एरवी मोजता येणार नाही इतक्यांदा आपल्या घरात चहा ढोसतात, बकासुरही आश्चर्यचकित होईल एवढं हादरतात, आणि कामाची वेळ आली की गायब। आणि मला सांगा हा माणूस कशाला लागतो सारखा सारखा?

0: काही समजतच नाही मला.
1: अगं अगं मीने अरे रे रे नाही ग असं नाही ग. अगं कुणाचं खाणं काढू नये ग.
0: हे
1: बघ आपल्या दोघांना रघ्या आणि रमा वहिनी हेच दोघे जवळचे आहेत ना, आधाराचं आहेत ना आपले ते.
0: हो हो.
1: बाकी सर्वांशी आपण दातार लोक कसे अगदी कामापुरते बोलतो. हे बघ आता आपण जाऊ दे हा विषय आपण बाजूला ठेवूया. हा आनंदीचे सरप्राईज पाहुणे येणार आहेत ना आपल्या घरात राहायला. अगं त्याची तयारी करायला हवी ना. आता तर त्या दोघांचाच पत्ता नाही बघ. हा आता हे प्लॅनिंग करणार कसं आणि कधी? आज ते पाहुणे येऊन उभे राहतील आणि आपण काय करणार या आनंदीला ना.
0: ती पोरगी ना वैतागली असेल सारख्या तुमच्या या सारख्या सारख्या येणाऱ्या कॉलला. अहो आपलं वय काय आहे, आपण वागतो काय, किती किती वेळा फोन.
1: ओ किती किती किती बोलतेस ग तुम्ही ने. तू थकत कशी नाही ग?
0: मी
1: हो ते कोविड सेंटर मधले डॉक्टर डिस्चार्ज देताना काय म्हणाले होते ते विसरलीस का? ते तुला म्हणाले होते अगदी मनापासनं, तुझ्याशी अगदी ते हृदयापासनं बोलले आणि म्हणाले तोंडावर आणि मनावर ताबा ठेवा. बदा बदा बोलत असतेस. अगं काही दिवसांनी बदा बदा बोलण्यात सुद्धा तुझा पहिला नंबर लागेल
0: जगात. आता तरी स्पीड ब्रेक लावा तुमच्या बोलण्याला. मी माझ्या मोबाईलवरून करते आनंदीला फोन. जरा गप्प बसा. बदा बदा बोलते म्हणे. हॅलो हा आनंदी.
2: मी जराशी ना बिझी आहे.
0: बर
2: माझं काम संपलं की येते लगेच घरी.
0: ये ये ये लगेच ये. आम्ही वाट बघतोय. थँक्यू. हा तू तुझ्या यंग मॅनचा फोन न घेता त्याला कतार मी उभं केलंस ना त्याबद्दल. आणि शिवाय माझा फोन अगदी पटकन घेतलास. अगं माझ्या भावना अशा नुसत्यांना उत्संबळून आल्या ग. मन कसं भरभरून आलंय, अगदी गहिवरून गेलंय. अगं माझ्या सोन्या गमजा करणाऱ्या काही लोकांची ना तू हवाच काढलीयस. पुरी तुला माझ्याकडून एक मस्त गोळचेन.
2: अरे वा.
0: जी मी माझ्या स्वातीसाठी खूप वर्षांपूर्वी केली होती ग. आज मी ती तुला देणार आहे. नाहीतरी स्वाती तर आता कधीच आमची भेट होईल की नाही कोण जाणे. आज मी निर्णय घेतलाय तू ये. हा तुला ही माझ्याकडून दिवाळीची गिफ्ट.
3: येथील भूमिका आणि कलावंत मीना अमृता सातभाई, प्रभाकर अजित सातभाई, रघुनाथ अनंत कान्हो, स्वाती स्मिता लाटे, विक्रम अमित वझे आणि आनंदी प्रांजली बर्वे. सादरकर्त्या होत्या गौरी लागू. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
4: श्रोते आपण ऐकत होतात नवनाट्य अत्तर रक्षण. लेखन अजित एम जोशी यांचं, सादरकर्त्या गौरी लागू.
5: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
6: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
5: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
6: किसान वाणी. शेतीविषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
5: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 किलोहर्ट्झ वर, अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.
4: श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. रात्री ठीक 11 वाजता आपण ऐकणार आहात दिल्ली केंद्राहून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र. आम्ही ते सहक्षेपित करू.